सकाळचे 5:56 झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारणात सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. प्रसारणाला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

नमस्कार श्रोतेहो, सुप्रभात. आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र 103.1 MHz या एफ एम लहरींवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 18 आषाढ, शके 1948, दिनांक 9 जुलै 2026.

0: याचं लेखन केलंय अनिल पानसे यांनी.
1: श्रोते हो नमस्कार. ज्ञानी भक्त काय जाणतो किंवा भगवंत कसा आहे म्हणून जाणतो त्याचं वर्णन माऊली करतायत. जाणे अजमी अजरू. अज म्हणजे ज्याला जन्म नाही असा, अजन्मा. परब्रह्म म्हणजे सत. असं धातूपासून सत शब्द तयार होतो. त्याचा अर्थ केवळ असणे, ते सदैव आहेच. इंग्रजीत बीईंग म्हणता येईल. हे असणे स्थलकालातीत आहे. आपण ज्यात राहतो ते दृश्य विश्व, त्याला येणे जाणे आहे. इंग्रजीत बिकमिंग या शब्दाने ते सांगता येईल. भूधातूपासून भव म्हणजे होणारे, म्हणजेच उत्पत्ती, स्थिती, लय या तिन्ही अवस्था असणारे. सर्व सजीव निर्जीव वस्तू यात येतात. म्हणून यद्दृष्टम तद् नष्टम असं म्हटलं जातं. जे जे दिसते त्याला नाश आहे. उपजे ते नाशे, नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. चक्र सदैव चालूच. जातस्य हि ध्रुव मृत्यू. जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्म जात, दिसे भासते ते सारे विश्व नाशवंत. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. गदी माडगुळकरांनी इतक्या सुंदर शब्दात हेच सत्य मांडलेलं आहे. अंतकाळी जीवाच्या जशा वासना शिल्लक असतील त्याप्रमाणे पुन्हा जन्म घ्यावा लागतो. अंतेमती सागती. स्थूल देह पडला तरी सूक्ष्म वासना देह तसाच राहतो. त्यामुळे पुनरपी जननम पुनरपी मरणम हे चक्र चालू राहते. परब्रह्म मात्र सदैव आहेच, त्याला होणे जाणे नाही. त्यामुळे जन्म नाही म्हणून अज. विश्वाच्या निर्मितीपूर्वी होते, विश्व असतानाही आहे, व विश्व नष्ट झाले प्रलय तरी ते जसेच्या तसेच राहते. समजण्यासाठी व्यवहारातलं उदाहरण घ्यायचं तर चित्रपटाच्या पांढऱ्या पडद्याचं घेता येईल. या पडद्यावर 3 तास चित्रपट चालतो. त्यात पूर, वादळ, आग, शस्त्र, गोळीबार असे सर्व प्रकार घडतात. मात्र तरीही तो पडदा जळत नाही, भिजत नाही, फाटत नाही, तो जसाच्या तसा राहतो. परब्रह्म हे असं आहे. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः. आपण वेगवेगळ्या रूपात परमात्म्याला पाहतो व त्याच्या जन्माची कल्पना करतो. गणेश हे चैतन्याचे, ज्ञानाचे प्रतीक. आपण त्याला गौरीपुत्र म्हणतो. समर्थ आत्माराम ग्रंथाची सुरुवात करताना म्हणतात, जयासी लटिका आळ आला जो माया गौरीपासून झाला, झाला नाही तया अरूपाला रूप कैसे. आकार, रूप हा सर्व मायेचा खेळ. तो निर्गुण निराकार, त्याच्या जन्माची कल्पना करणे हे आपले अज्ञान. भगवंत 9व्या अध्यायात म्हणतात, अवजानंती माम मूढाम मानुषीम तनुमाश्रितम परम भावम जानंतो मम भूत महेश्वरम. माझे उत्कृष्ट स्वरूप न जाणणारे मूर्ख, सर्व भूतांचा ईश्वर असलेल्या पण सांप्रत मानव देह धारण करणाऱ्या मला मनुष्यच समजून मनुष्य धर्म माझ्यावर आरोपित करून माझी अवहेलनाच करतात. ज्ञानी भक्त परमात्मस्वरूपच, त्यामुळे भगवंताचे हे गुण त्यांनाही लागू. गोंदावलेकर महाराज म्हणतात, संत आले महीवर त्यासी काय हा जोजार, त्यासी जन्ममृत्यू काय जगासाठी धरिला देह, आम्ही पतित दुर्धर आम्हासाठी अवतार. संतांनाही जन्ममृत्यू येणे जाणे नाहीच, ते तुमच्या माझ्यासारख्या पतितांचा उद्धार करण्यासाठी अवतार घेतात, जगासाठी देह धारण करतात. अन्यथा ते अजन्माच. ते ईशकार्यासाठी देह धारण करतात, आम्हाला वासनापूर्तीसाठी जन्म घ्यावा लागतो. भगवंत अर्जुनाला म्हणतात, तुझे अनेक जन्म झाले पण ते तुला माहीत नाही, मी सर्व जाणतो. आपणही त्या परमात्म्याचेच अंश, प्रारब्धाने जन्म घ्यावा लागलाय. मग आता या मानव देहाचा वापर त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी करूया. प्रारब्ध तर पुरे करावेच लागेल, पण माझे कर्म असे असावे की नवीन संचित निर्माण होणार नाही. कर्ते पण भगवंताकडे देऊन कर्तव्य कर्म करीत राहिलो तर हे शक्य आहे. अशी कर्मे बंधनाला कारण होणार नाहीत. जन्ममरणाच्या फेऱ्यातून आपण मुक्त होऊ शकू. अज म्हणजे अजन्मा म्हणताना हे सर्व विचार अंतःकरणात जागूया.
0: चिंतन हे सदर आपण ऐकलेच आकाशवाणी सातारा केंद्रावरून. याचं लेखन केलं होतं अनिल पानसे यांनी. श्रोतो आता प्रसारित करीत आहोत प्रभात वंदना हा भक्तिसंगीताचा भक्तिमय कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत दत्तस्तुती, गायली आहे धुंडीराज गाडगीळ यांनी.

0: शरणागत दीनार्थ परित्राण परायण नारायण विभुं देवंदे स्मर्तृगामी सनोवतु सर्वानर्थहरं देवं सर्वमंगलमंगल सर्वक्लेशहरं वंदे स्मर्तृगामी सनोवतु ब्रह्मण्यं सर्वतत्त्वज्ञं भक्तकीर्ति विवर्धनं भक्ताभीष्टप्रदं वंदे स्मर्तृगामी सनोवतु शोषणं पापपंकस्य दीपनं ज्ञानतेजसः ताप प्रशमनं वंदे स्मर्तृगामी सनोवतु सर्वरोग प्रशमनं सर्वपीडा निवारणं आपदुद्धरणं वंदे स्मर्तृगामी सनोवतु जन्म संसार बंधघ्नं स्वरूपानंददायकं निःश्रेयसप्रदं वंदे स्मर्तृगामी सनोवतु जयलाभयजःकाम दातुर्दत्तस्य स्तवं भोगमोक्षप्रदस्येयं प्रपठेत् सकृती भवेत्।
1: श्रोतो, धुंडीराज गाडगीळ यांनी गायलेली दत्तस्तुती आपण ऐकली प्रभात वंदना या कार्यक्रमात। कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सुधीर फडके यांनी गायलेली जगदीश केबुडकर यांची भूपाळी।

श्रोतो, सुधीर फडके यांनी गायलेली ही भूपाळी होती जगदीश खेबुडकर यांची. याला संगीत दिलं होतं प्रभाकर जोग यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सुरेश वाडकर यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग.

श्रोतो, हे भक्तिगीत होतं अण्णा जोशी यांचं, गायलं होतं उषा मंगेशकर यांनी. प्रभात वंदना भक्तिसंगीताचा भक्तिमय कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत अनूप जलोटा यांनी गायलेली चंद्रसाक्षी यांची हिंदी भक्तिरचना.

श्रोतो, ही होती समूहस्वरातील शंकर श्रीधर वाशीकर यांची देशभक्तीपर रचना. या देशभक्तीपर रचनेबरोबरच सांगत आहोत आहे प्रभात वंदना या भक्तिसंगीताच्या भक्तिमय कार्यक्रमाची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: 103.1 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहोत आपल्या सर्वात जवळची एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी. सकाळचे 6:35 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कृषीवाणी, हे आमचं शेतीविषयक सदर.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात एकात्मिक पीक पोषण याविषयी म्हसवड येथील उपकृषी अधिकारी रामदास जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात तुमचं स्वागत. शेतकरी बंधू भगिनींनो, सध्याचा खरीपाचा जर विचार केला तर आपल्याला खरीपामध्ये वेगवेगळे बदल करावे लागत आहेत. कात्र आता वातावरण बदलतंय. आपल्याला जितकं पीक महत्वाचं आहे तितकं आपली जमीन महत्वाची आहे, कारण त्या जमिनीतूनच आपण पीक घेणार आहोत. आणि या पिकासाठी लागणारी महत्वाचे पोषण घटक आहेत किंवा अन्नद्रव्य आहेत ही तितकीच महत्वाची आहेत. मात्र ती वापरताना संतुलित पद्धतीनं किंवा एकात्मिक पद्धतीनं असणं अतिशय गरजेचं आहे. आपण इथून पुढच्या काही भागांमध्ये एकात्मिक पीक पोषण किंवा संतुलित पीक पोषण याविषयी चर्चा करणार आहोत. आणि याविषयीची माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत म्हसवडचे उपकृषी अधिकारी रामदास जाधव सर. जाधव सर, सगळ्यात पहिल्यांदा स्वागत, नमस्कार.
3: नमस्कार.
2: जाधव सर, सगळ्यात महत्वाचा विषय आहे माती टिकली पाहिजे, जमीन टिकली पाहिजे, ती शाश्वत राहिली पाहिजे, शेती शाश्वत राहिली पाहिजे, आणि त्याच्यासाठी गरजेचं आहे तिचं पोषण करणं. म्हणजे पीक पोषण हा अतिशय महत्वाचा भाग आहे याच्यामध्ये. पण एकात्मिक किंवा संतुलित पीक पोषण म्हणजे नेमकं काय, याविषयी काय सांगाल सुरुवातीच्या भागामध्ये?
3: आज आपण जर बघितलं या ठिकाणी तर आपली शेतकऱ्यांची पीक पद्धती जी आहे ती बदलत गेलेली आहे वर्षानुवर्ष. या ठिकाणी बहुपीक पद्धती आहे, वर्षातनं दोन दोन तीन तीन पिकं त्या ठिकाणी घेतली जातात. जास्त उत्पादन देणारे या ठिकाणी संकरित वाण शेतकऱ्यांकडून घेतले जातात. त्यामुळं जमिनीमधनं अन्नद्रव्याची उचल ही फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो शेतीवरती आपल्याला दिसून येतोय. या ठिकाणी व्यवस्थित त्याला अन्नद्रव्य न मिळाल्यामुळं पिकाची वाढ नीट व्यवस्थित होत नाही, उत्पादन येत नाही, रोगराई त्या पिकावरती येते, असे परिणाम जे आहेत ते आपल्याला दिसून येत आहेत. दुसरी गोष्ट आपण जर बघितलं तर या ठिकाणी जमीन, पूर्वीपासून आपण बघतोय की जमीन ही एक फार मोठं भांडार आहे की त्याच्या माध्यमातून पिकाला पोषण मूल्य द्रव्य पोचवली जातात आणि त्याच्या माध्यमातून पिकाचं जे आहे ते कार्य चालतं किंवा पिकाचं उत्पादन आपल्याला मिळत असतं. परंतु आज या ठिकाणी अशी परिस्थिती झाली की असंतुलित प्रमाणे खताचा वापर जो केला गेला त्यामुळे या ठिकाणी जमिनी ज्या आहेत त्याच्यावरती फार मोठा परिणाम जो आहे तो आपल्याला दिसून येतोय. पूर्वी ज्या नांगरटी बैलांनी व्हायच्या त्या नांगरटी ट्रॅक्टरच्या सहाय्याने करायच्या म्हणल्या तरी फार कठीण जाते, अशी जमिनीची अवस्था जी ती होत चाललेली आहे. यामध्ये पिकाचं एकात्मिक पोषण आपल्याला जे करायचंय ते पिकाचं एकात्मिक पोषण असं म्हणण्याऐवजी आपल्याला जमिनीचं पोषण भरण करणं गरजेचं आहे की ज्या जमिनीमध्ये आपलं पीक उत्पादन देणार आहे ती जमीन जर चांगली झाली तरच आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं उत्पादन जे ते घेता येऊ शकतं किंवा या ठिकाणी आपला उत्पादन खर्च कमी करून जमिनीची शाश्वतता टिकवण्यासाठी जी ती आपल्याला मदत होणार आहे. यासाठी आपल्याला फक्त रासायनिक खतच न वापरता जे आपण तिथं पिकं घेतोय त्या पिकाचं व्यवस्थित नियोजन असेल, ज्यामध्ये पिकाची फेरपालट असेल. दुसरी गोष्ट, आपण वेगवेगळी पिकं जी करतोय ही पिकं जी आहेत त्याचं अवशेष जे आहेत ते अवशेष जमिनीमध्ये कुजवणे असेल, त्याचबरोबर जैविक खताचा वापर असेल, हिरवळीच्या खताचा वापर असेल, सेंद्रिय खतामध्ये शेणखत असेल, कंपोस्ट खत असेल, गांडूळ खत असेल, विविध प्रकारच्या पेंडे असतील यांचा वापर असेल. आणि हे झाल्यानंतर की जी आपल्याला मात्रा जी द्यायची ती रासायनिक खताच्या माध्यमातून व्यवस्थित पिकाला मात्रा देणं यालाच आपण एकात्मिक पीक पोषण किंवा संतुलित पद्धतीने पीक पोषण आपण असं म्हणलं तर काय हरकत नाही.
2: धन्यवाद सर.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं एकात्मिक पीक पोषण याविषयी म्हसवड येथील उपकृषी अधिकारी रामदास जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन.
0: कृषीवाणी, हे आमचं शेतीविषयक सदर आपण ऐकलं आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

103.1 MHz या FM लहरींवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहोत आपल्या सर्वात जवळची FM वाहिनी सातारा आकाशवाणी. सकाळचे 6:40 होत आहेत. श्रोतो, वेळ आहे आपल्या आज दिवसभरात होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा ऐकण्याची. या रूपरेषेनंतर सकाळी 6:50 आपण ऐकणार आहोत परिसर या सदरात. सातारा परिसरातील वृक्ष संपदा याविषयीची माहिती. याचं लेखन केले डॉक्टर विनोद

पतंगे प्राचार्य आर्यांगल वैद्यक महाविद्यालय सातारा यांनी. सचिन प्रभुणे संकलित दिनविशेष आपण ऐकणार आहोत सकाळी 6:55. सकाळी ठीक 7 वाजता आजचा सुविचार सांगितला जाईल.

सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील, तर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

श्रोतेहो, आमचे आज दिवसभरातील ग्राहक केंद्रित कार्यक्रम असे आहेत. सकाळी 7:40 प्रसारित करणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम मिसर्स बाळ एम जोगळेकर. तर अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत 7:45. श्रोतेहो, नेहमीप्रमाणेच सकाळी 8:15 वेळ आहे ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची. या कार्यक्रमाची अध्या ब्रेस्ट केअर सेंटर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम सकाळी 8:25 प्रसारित केला जाईल. सकाळी 10:00 वेदांत हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम सकाळी 10:05 आम्ही प्रसारित करणार आहोत. 10:15 पूना गाडगीळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. तर शर्विल होमिओपॅथी हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू सकाळी 10:20. सकाळी 10:30 पुन्हा एकदा ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.

श्रोते, आता जाणून घेऊयात आमचे आज प्रसारित होणारे संगीत विषयक कार्यक्रम. सकाळी 7:50 सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सकाळी 9 आपण ऐकणार आहोत काही सुमधुर हिंदी चित्रपट गीतं. 10:30 पुन्हा एकदा भावगीतांच्या ध्वनिमुद्रिकांचा आनंद आपण घेणार आहोत सुगम संगीताच्या कार्यक्रमात. 11 लोकगीतांचा कार्यक्रम तर 11:30 पुन्हा एकदा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

सायंकाळी 5 वाजता प्रसारित करणार आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. सायंकाळी 6 वाजता प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे आम्ही प्रसारित करू आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आमच्या शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा किसानवाणी हा कार्यक्रम सायंकाळी 7:30 वाजता. यामध्ये आज आपण ऐकणार आहोत संवादात्मक कार्यक्रम शिवार गप्पा, याचं लेखन केले डॉक्टर सुनील देशपांडे यांनी, आणि सहभागी आहेत सुप्रिया मोरे, श्रेया गोलिवडेकर आणि डॉक्टर सुनील देशपांडे. तर कृषीवाणी या सत्रात आपण ऐकणार आहोत एकात्मिक पीक पोषण याविषयी रामदास जाधव, उपकृषी अधिकारी म्हसवड यांचं मार्गदर्शन. दरम्यान सकाळी 9:30 वाजता अमृत कलश हा ज्येष्ठांसाठीचा कार्यक्रम, यामध्ये माझा वेगळा छंद पक्ष्यांसाठी निवारा याविषयी श्रीयुत रवींद्र शिंदे यांची मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत. या कार्यक्रमाचं सूत्रनिवेदन केले अजय गिजरे यांनी. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम असे आहेत सकाळी 8:40

0: पंढरीची. या कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचं आकाशवाणी वृत्तांत आम्ही सहक्षेपित करणार आहोत आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. त्यानंतर दुपारी 12 वाजता वनिता मंडळ, 5:30 वाजता युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी, 7:15 वाजता विधिमंडळ आणि उर्वरित वेळेत विविध भारती प्रसारणाचे कार्यक्रम. हे सर्व कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू आकाशवाणी सातारा केंद्रावरून. याखेरीज नेहमीच्याच वेळेवर प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. तर श्रोतेहो, ही होती आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र. सकाळची 6:46 झाली आहेत.
1: डिप्लोमाला नापास झालात,
2: अपयश आलं की जग संपलं असं थोडंच आहे.
1: ही तर संधी आहे नव्यानं न कळलेल्या गोष्टी समजावून घेण्याची आणि यशाला कवेत घेण्याची.
2: इंजिनिअरिंग अवघड वाटतंय म्हणून सोडण्यापूर्वी एक वेळ ढाणेस मेघा इंजिनिअरिंग क्लासला भेट देऊन ढाणे सरांचा सल्ला अवश्य घ्या,
1: तोही मोफत.
2: संपर्क 98220-71571.
3: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 90-21-28-45-70.
4: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा, फोन 91-68-227-325.
3: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे.
5: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची 5वी विंग सुरू.
6: @64 Avenue, 1BHK, 2BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा, 72-94-94-64-64.
5: बुकिंग सुरू. बेतले जर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
6: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार. सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
5: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
6: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
7: मंदार ट्रेडर्स, डीवॉल्ट, स्टॅनले, ब्लॅक अँड डेकर, JK, गोल्डन बुलेट अशा ब्रँड्सच्या पॉवर टूल्स, न्यूमॅटिक, बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वर्गोच्या वेल्डिंग मशीन्सची खात्रीशीर वक्तशीर दुरुस्ती, सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स.
8: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर, अगदी नंबर 1 आणि ऑल @1, H39 जुनी MIDC सातारा, 98-22-801-804.
9: साताऱ्याच्या JK देवी ज्वेलर्सची लाइटवेट ठुशी, ठसठशीत ठुशीचे नवे लाइटवेट सुबक रूप,
10: आखीव, रेखीव आणि कोरीव अशा ह्या JK देवीज लाइटवेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट.
9: ओनली @JK देवी अँड सन्स ज्वेलर्स. साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.

0: सार्वजनिक ठिकाणी मी कचरा टाकणार नाही अशी शपथ मी घेतली आहे.
1: सार्वजनिक ठिकाणी आम्ही कचरा टाकणार नाही अशी शपथ आम्ही पण घेतली आहे.
2: चला परिसर स्वच्छ करूया,
0: देशाचा आवाज बनूया,
1: एकीने आपला सातारा स्वच्छ बनूया.

0: प्रसारित करीत आहोत परिसर हे सदर। या सदरात आपण ऐकत आहोत सातारा परिसरातील वृक्षसंपदा याविषयी मालिका। याचं लेखन केलंय डॉक्टर विनोद पतंगे, प्राचार्य आर्यांगल वैद्यक महाविद्यालय सातारा यांनी।
1: नमस्कार श्रोते हो, या मालिकेमध्ये आपण जाणून घेणार आहोत पंचक्षीरी वृक्षामधील पाचवा वृक्ष पारिश पिंपळ। पारस पिंपळ किंवा पारसा पिंपळ हा एक मध्यम आकाराचा सदाहरित आणि जलद वाढणारा वृक्ष आहे, ज्याला इंग्रजीत इंडियन ट्युलिप ट्री आणि शास्त्रीय भाषेत थेस्पेसिया पॉपुलनिया म्हटले जाते। या वनस्पतीला संस्कृतमध्ये कपितन पार्श्व पिपल असे नाव आहे। हा वृक्ष प्रामुख्याने भारताच्या किनारपट्टी भागात, उदाहरणार्थ कोकण आणि उष्ण कटिबंधीय प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळतो। सातारा परिसरामध्ये हा वृक्ष करंजेमध्ये तसेच बऱ्याच ठिकाणी आढळून आलेला आहे। याची पाने साधी एका आड एक आणि हृदयाकृती असतात। ती दिसायला सामान्य पिंपळाच्या झाडासारखीच दिसतात, पण त्यांचे टोक थोडे कमी लांब असते। या झाडाला मुख्यतः हिवाळ्यात गडद पिवळ्या रंगाची मोठी फुले येतात, ज्यांचा मध्यभाग गडद जांभळा किंवा तांबूस असतो। कालांतराने ही फुले लालसर नारंगी रंगाची होतात। याची फळे गोल व काहीशी चपटी असतात। हे झाड साधारणतः 20 ते 50 फूट उंचीपर्यंत वाढते। याची सावली अतिशय दाट व थंड असते। हा वृक्ष मालवेसी कुलातील असून जास्वंद आणि भेंडी हे देखील याच कुळामध्ये येतात। म्हणूनच याला काही भागात पारस भेंडी किंवा भेंडीचे झाड असेही म्हणतात। हे झाड खारट हवामान समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यामध्ये उत्तम टिकून राहते। यामुळे समुद्र किनाऱ्यालगतची जमिनीची धूप रोखण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरते। याचे लाकूड कडक वजनदार वाळवी रोधक असते, यामुळे किनारपट्टीच्या भागात बोटी जहाजे शेतीचे अवजारे आणि फर्निचर बनवण्यासाठी या लाकडाला मोठी मागणी आहे। पर्यावरण संवर्धन समितीच्या माहितीनुसार हे झाड वर्षाला सुमारे 40 किलो ऑक्सिजन तयार करते आणि जैव विविधता मधमाशा फुलपाखरे यांचे उत्तम आश्रयस्थान आहे। याला उष्ण कटिबंधीय हवामान आणि भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो। हे झाड कोणत्याही प्रकारच्या मातीत सहज वाढू शकते। सुरुवातीच्या काळात याला नियमित पाण्याची गरज असते, परंतु एकदा झाड मोठे झाले की ते दुष्काळ सहन करू शकते। आयुर्वेदामध्ये या वनस्पतीचा वापर जखम भरून आणण्यासाठी तसेच स्त्रियांच्या मासिक पाळी संबंधित आजारामध्ये करताना वैद्य दिसतात।
0: श्रोतो, परिसर या सदरात सातारा परिसरातील वृक्षसंपदा याविषयीची माहिती आपण ऐकली आहे। याचं लेखन केलं होतं डॉक्टर विनोद पतंगे, प्राचार्य आर्यांगल वैद्यक महाविद्यालय सातारा यांनी। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून। श्रोतो, आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच।

0: शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती, यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका. प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: श्रोतेहो, आज आहे गुरुवार, तेव्हा सायंकाळी 7:30 जरूर ऐका आमच्या शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत शिवार गप्पा. याचं लेखन केले डॉक्टर सुनील देशपांडे यांनी. आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र. सकाळचे 6:15.

0: 54 मिनिटं झाली आहेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष. संकलक सचिन प्रभुणे.
1: श्रोतेह नमस्कार. आज आहे 9 जुलै. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रामभाऊ म्हाळगे यांचा जन्म 9 जुलै 1921. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते वसंतकुमार शिवशंकर पदुकोण उर्फ गुरुदत्त यांचा जन्म 9 जुलै 1925. गुरुदत्त हा हिंदी चित्रपटसृष्टीतला एक लखलखता तारा होते. या कलाकाराचं जगणं बघितलं की लक्षात येतं की गुरुदत्त अस्सल कलावंत होते. लौकिक जगाचे आचार विचार रूढीरिवाज त्यांना कधी पेललेच नाहीत. ते विलक्षण प्रज्ञावंत कलाकार होते. त्यांच्या जगण्याच्या सर्व शक्यता त्यांनी स्वतः निर्माण केल्या होत्या. पारंपरिक जगण्याच्या सर्व चौकटी मोडीतच हा कलाकार एका आगळ्या धुंदीत जगला. त्यांच्या त्या जगात केवळ प्रेम होतं, पॅशन होती, संगीत होतं, चित्र होतं आणि अर्थातच या सर्वांचा समुच्चय असलेला सिनेमा होता. अशा जबरदस्त कलावंतानं प्यासा आणि कागज के फूल यासारखे सार्वकालिक श्रेष्ठ सिनेमे दिले. भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथा लेखक के बालचंदर यांचा जन्म 9 जुलै 1930. चित्रपटसृष्टीतले कसदार अभिनेता हरी जरीवाला उर्फ संजीव कुमार यांचा जन्म 9 जुलै 1938. संजीव कुमार यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात स्टेज अभिनेता म्हणून केली. मुंबईतल्या आयटीपीएद्वारा त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. रंगमंच अभिनेता असल्यानं त्यांच्याकडे जुन्या भूमिका साकारण्याचं कौशल्य होतं.
2: ये जो चांद है ना, इसे रात में देखना, ये दिन में नहीं निकलता.
3: ये तो रोज निकलता होगा.
2: हाँ, लेकिन बीच में अमावस आ जाती है. वैसे तो अमावस 15 दिन की होती है, लेकिन इस बार बहुत लंबी थी.
1: मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला 9 जुलै 1873 रोजी. विम्बल्डन चॅम्पियनशिप सुरू झाली 9 जुलै 1877 रोजी. डॉक्टर डॅनियल हेल यांनी जगातली पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया शिकागो इथं यशस्वी केली 9 जुलै 1893 रोजी. भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली 9 जुलै 1951 रोजी. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आला 9 जुलै 1969 रोजी. सार्थ ज्ञानेश्वरीचे लेखक ह भ प शंकर वामन तथा सोनोपंत दांडेकर यांचं निधन झालं 9 जुलै 1968 रोजी. महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचे विख्यात भगवतभक्त श्री ज्ञानेश्वरीचे संशोधक, संपादक आणि संत वाङ्मयाचे अभ्यासक असलेले सोनोपंत दांडेकर हे मामासाहेब दांडेकर या नावानं अधिक परिचित होते. धार्मिक ग्रंथांची पारायणं करण्यापेक्षा त्यातले विचार आचरणात आणा, धर्माला अध्यात्माची जोड द्या. धर्म म्हणजे आत्मधर्म. तो साधण्यासाठी भक्तिप्रधान उदार भागवत धर्माची गरज आहे. जुन्या परंपरा आणि नव्या कल्पना यामध्ये भावभक्तीचा जिवंत जिव्हाळा निर्माण करून त्याची सोनोपंतांनी सोज्वळ सांगड घातली. मराठी साहित्यात राजवाडे यांच्या ज्ञानेश्वरीनंतर दांडेकरांच्या ज्ञानेश्वरीचं नाव घेतलं जातं. ती त्यांच्या जीवनभराच्या अभ्यासाचं फलित होय. तिच्यातल्या ओव्यांचा अर्थ अत्यंत सुबोध आणि रसाळ भाषेत देऊन त्यातली अनेक गहनस्थळं सोप्या भाषेत सर्वसामान्य वाचकांना सहज समजतील अशी उपलब्ध केली आहेत. सोनिक ओमी या संगीतकार जोडीतील सोनिक यांचं निधन झालं 9 जुलै 1993 रोजी. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
0: दिनविशेष आपण ऐकलेत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. याचं संकलन केलं होतं सचिन प्रभुणे यांनी. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: 7 वाजलेत. वेळ आहे आजच्या सुविचाराची. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दी शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

विद्या ही माणसाचं खरं भूषण आहे. सुविचार पुन्हा एकदा. विद्या ही माणसाचं खरं भूषण आहे. सुविचार आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. याचे प्रायोजक होते 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दी शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे गाडदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स गाडदरे मसाले.
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
3: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
4: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
3: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
1: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
2: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
1: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
2: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
1: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
5: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
2: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
5: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
2: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
5: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.
6: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
2: म्हणजेच CNG आणि पेट्रोल वर चालणारा.
6: 1218 किलो पेलोड,
2: 400+ किलोमीटरची रेंज,
6: CNG प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधे,
2: 5 वर्ष किंवा 2,00,000 किलोमीटर वॉरंटी,
6: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
2: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
6: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
2: संपर्क 810-83-33-480.
6: 8108333480.

श्रोते हो आपण ऐकत आहोत आपल्या सर्वात जवळची एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी 103.9 MHz या एफ एम लहरीवर आणि न्यूज ऑन आय आर या मोबाईल ॲपवर. ऐकूयात आमच्या कार्यक्रमाविषयी. श्रोते हो आज सकाळी 9:30 अमृत कलश हा ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत माझा वेगळा छंद पक्ष्यांसाठी निवारा याविषयी रवींद्र शिंदे यांची मुलाखत. या कार्यक्रमाचं सूत्रनिवेदन केले अजय गिजरे यांनी.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा.

आज सकाळी 8:40 पायी वारी पंढरीची। या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत। हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत, तेव्हा जरूर ऐकत रहा आपल्या सर्वात जवळची FM वाहिनी सातारा आकाशवाणी।

आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र. यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यासाठी जाऊयात आकाशवाणी पुणे केंद्राकडे.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: श्रोते हो आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 7:10 होत आहेत। आता ऐकूया प्रादेशिक बातम्या।
3: आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर। आषाढी वारीसाठी संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान। माऊली आणि तुकोबारायांच्या पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होणार। आणि पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, बचाव कार्य सुरू। आता सविस्तर बातम्या। मुंबईतील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली। शहरातील 370 पूरप्रवण ठिकाणी पावसाचं पाणी अवघ्या 30 मिनिटात बाहेर काढण्याची व्यवस्था उभारली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबईला भविष्यातील जागतिक दर्जाचे सुरक्षित आणि सक्षम महानगर म्हणून

0: विकसित करण्यात येत आहे असंही फडणवीस म्हणाले. कनेक्टिंग लिंक प्रकल्पातील जलवाहिनीचं नुकसान झालं असलं तरी बोगदा आणि पुलाला कोणतीही संरचनात्मक हानी झालेली नाही असं त्यांनी नमूद केलं. आपत्कालीन यंत्रणांनी अवघ्या 18 तासात वाहतूक पूर्ववत केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक काल विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य सरकारनं एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी या चार पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेत केली. नव्यानं समाविष्ट झालेल्या लोककला प्रकारातील 20 कला पथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे दरवर्षी 10,00,000 रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढील 10 वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा सरकारचा संकल्प जाहीर केला. आतापर्यंत 67,00,000 नागरिकांनी एनसीएमसी कार्ड घेतल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. आषाढी वारीसाठी आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. अवघी अलंकापुरी यावेळी ज्ञानोबा माऊलीच्या गजरात दुमदुमून गेली. तत्पूर्वी आळंदीतल्या संजीवन समाधी मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली. आजोळघरचा कालचा मुक्काम आटोपून पालखीचं आज पुण्यात आगमन होणार आहे. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल पिंपरी चिंचवड इथं मुक्कामी होता. माऊली आणि तुकोबारायांचा पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होणार आहे. दोन्ही संतांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे जिल्हा प्रशासन आणि महापालिकेनं जय्यत तयारी केली आहे. पुणे आणि परिसरात निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदी आणि देहूकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना पुण्यातच थांबण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या होत्या. त्यानुसार अनेक दिंड्यांनी पुण्यातच मुक्काम केला. पुणे महापालिकेच्या 101 शाळांमध्ये दिंड्यांच्या मुक्कामाची व्यवस्था केली आहे. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी सर्व व्यवस्थेची पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. आकाशवाणीच्या माध्यमातून नागपुरे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे.
1: पुण्यात संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी येणार आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने वारकरी आता येतील. त्यांची आणि आपली सगळ्यांची सेफ्टी महत्वाची आहे म्हणून पुणे महानगरपालिकेची सगळी यंत्रणा म्हणजे फायर ब्रिगेड, डॉक्टर आणि आपत्ती व्यवस्थापन टीम एकदम अलर्ट मोडवर आहेत. नदीकाठच्या आणि सखल भागातल्या लोकांनी जास्त सतर्क राहायला हवं, वारकरी भाविकांनीही सावध राहावं. सगळ्यांना आवाहन करते की कोणत्याही परिस्थितीत नदी पात्रात उतरू नका आणि नदीवर उगीच गर्दी करू नका. नदी किंवा नदीकाठी तुमची गाडी किंवा काही सामान असेल तर ते लगेच सुरक्षित ठिकाणी हलवून घ्या. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. पालिका किंवा प्रशासन जे सांगेल तेच ऐका. स्वतःची, घरच्यांची आणि आपल्या लाडक्या वारकऱ्यांची काळजी घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा.
0: संतश्री ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुण्यात येत असल्यानं वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेनं काही बदल केले आहेत. जुना पुणे मुंबई महामार्ग आणि आळंदी रस्ता आज पूर्णपणे बंद राहणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासी येथील ग्रंथराज श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या दिंडीचं काल प्रस्थान झालं. ज्ञानेश्वरी आषाढी दिंडी पालखी सोहळ्यात नेवासा, शेवगाव तसंच गंगापूर तालुक्यातील 27 अधिक दिंड्यांमधील 15,000 अधिक वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशीमधल्या कचरा डेपोत काल कचऱ्याचा ढीग इमारतीवर कोसळून घडलेल्या दुर्घटनेत सुमारे 23 नागरिक अडकून पडले होते. त्यापैकी 5 नागरिक स्वतःहून बाहेर पडले तर 9 नागरिकांना बचाव पथकांनी सुखरूप बाहेर काढलं. उर्वरित नागरिकांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर तसंच महापालिका अग्निशमन दलाचं बचाव कार्य सुरू आहे. जखमींना महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात तसंच नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. हिंगोली जिल्ह्याला आज पहाटे सलग 2 तासात 4 भूकंपाचे धक्के बसले. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.4

0: 6.6 इतकी नोंदवण्यात आली असून भूकंपाचा केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे या गावात होता. परभणीमध्ये देखील आज पहाटे 1:37 भूकंपाचा धक्का जाणवला. यामध्ये कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही. तसंच नांदेड आणि लातूरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याचं वृत्त आहे. लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरनं ऐतिहासिक विजय मिळवला. मुलांसाठी असलेल्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्यानं धडक मारली आहे. गेल्या 36 वर्षात ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. 18 वर्षांच्या पापरकरने उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या यो ताबाताचा 6-2, 6-1 असा पराभव केला. पापरकर आज सायंकाळी उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्या विरुद्ध सामना खेळेल. अर्णव मूळचा पुण्यातला आहे. भंडारा जिल्ह्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसानं हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यातील पाऊस आणि शेती संदर्भात ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी धान पीक लागवड करीत आहेत. मान्सून जिल्ह्यात दाखल झाल्याने शेतकरी राजा सुखावलाय. शेतकऱ्यांनी धानाचे परे टाकायला सुरुवात केली आहे. जून महिन्यात संपूर्ण कोरडा गेला, पण आता जुलै महिन्यामध्ये पावसाने हजेरी लावली असून शेतकरी आपल्या शेतीवर परे टाकायला सुरुवात केली आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे वाटर पंप आहे तशा शेतकऱ्यांनी शेतीमध्ये रोवणी देखील सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आकाशवाणी बातमीकरिता भंडाऱ्यावरून प्रवीण तांडेकर.
0: राज्यभरात गेले काही दिवस सुरू असलेला पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. तर गडचिरोलीसह काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. रायगडमध्ये गेले काही दिवस असलेली पूरस्थिती ओसरली असली तरी घाटमाथ्यावर झालेल्या जोरदार पावसानं सावित्री, अंबा, कुंडलिका या नद्या पुन्हा धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पाताळगंगाही इशारा पातळीवरून वाहत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाचा जोर ओसरला आहे. जिल्ह्यातील 31 धरण प्रकल्पांपैकी 21 धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. पालघर जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांच्या मुसळधार पावसानं धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ झाली आहे. कवडास धरणाचे 17 दरवाजे उघडून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मुंबईतही दमदार पावसामुळे 7 धरण क्षेत्रातला पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत असून 24 तासात 12.44% वाढ झाली आहे. सांगली शहरासह जिल्ह्यात अनेक भागात काल सायंकाळी पुन्हा जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नाशिकमध्येही काल पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. दरम्यान नाशिक जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर इथं 5 व्यक्ती पाण्यानं वेढलेल्या बेटावर अडकल्या होत्या. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आपत्ती प्रतिसाद दलानं कार्यवाही केली आहे. पुण्यातही कालपासून पावसानं काहीशी विश्रांती घेतली. खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग आता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचे वारे वाहतील. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. आषाढी वारीसाठी संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. माऊली आणि तुकोबारायांचा पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होणार. आणि पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, बचाव कार्य सुरू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 7:20 झाली आहेत.
3: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
4: भसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.
5: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
6: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
5: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665788484.
7: म्हसवडकर ड्रेसेसचा मॉन्सून सेल,
8: गर्ल्स बॉईज लेडीज जेंट्स सर्वांसाठी,
7: सुटिंग शर्टिंग फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड टी शर्ट्स, पॅन्ट जीन्स टॉप्स सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी,

0: मसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये
1: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा
0: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
2: एकच कॅम्पस, अनेक शैक्षणिक संधी. छाबडा एज्युकेशन ग्रुप, उत्तम शिक्षण, यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य.
3: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली.
2: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप, कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते.
3: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप, रायगाव, सातारा.
2: संपर्क 98 220 25 900 किंवा 89 759 32 900.

आपण ऐकत आहोत आपल्या सर्वात जवळची एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी, फक्त आणि फक्त 103.9 MHz या एफ एम लहरींवर। श्रोते, यानंतर 7:25 आणि प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून।

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, महाराष्ट्राच्या शेतीला नवसंजीवनी देणारा

0: गटशेतीला नवी दिशा देणारा आणि लाखो शेतकऱ्यांना सामूहिक शेतीच्या माध्यमातून सक्षम करण्याचा संकल्प घेऊन सुरू झालेला सत्यमेव जयते फार्मर कप 2026 हा उपक्रम आज राज्यभरात व्यापक चळवळीचे स्वरूप धारण करत आहे. पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सामूहिक नियोजन, जलसंधारण, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती आणि उत्पादन वाढीचे नवे मार्ग खुले होत आहेत. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत सहभागी करण्याचा महत्वाकांक्षी संकल्पही या निमित्ताने व्यक्त केला आहे. या सर्व उपक्रमांची संकल्पना, अंमलबजावणी, आतापर्यंतची यशस्वी वाटचाल आणि भविष्यातील दिशा याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सत्यजित भटकळ. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद
2: सर. खर तर खूप महत्वाचा आजचा आपला विषय आहे. आपण जेव्हा म्हणतो की पाणी वाचवा, आता ही सवय नाही राहिलेली आहे तर ही आपली जबाबदारी झालेली आहे. म्हणजे पुढची पिढी वाचवायची असेल तर आपल्याला पाणी वाचवणं खूप गरजेचं आहे आणि तुमचं खरंच खूप मोठं काम आहे. तर सगळ्यांविषयी जाणून घ्यायचं आहे, पण मुळात सत्यमेव जयते फार्मर कप 2026 ही संकल्पना नेमकी कशी विकसित झाली आणि काय उद्दिष्ट आहेत त्याच्या मागची?
1: सत्यमेव जयते फार्मर कप 2026 आता लॉन्च झालंय, त्यामुळे आपण त्याबद्दल बोलत आहोत. याची सुरुवात बरोबर 10 वर्ष अलीकडे झालेली आहे की जेव्हा आपण 2016 साली सत्यमेव जयते वॉटर कप या स्पर्धेचा आपण लॉन्च केलं होतं. त्यावेळेलाही देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या आणि सरकारच्या पाठिंब्याने, मदतीने, सहकार्याने, पार्टनरशिपने आपण वॉटर कपची संकल्पना त्यावेळेला राबवली होती. त्यामागचा विचार जो आहे वॉटर कपचा आणि फार्मर कपचा, यात एक महत्वाचं साम्य आहे. आणि ते साम्य हे आहे की यामध्ये हा विश्वास आहे की आपल्याला मोठ्या स्केलवरती बदल घडवून आणायचा असेल तर त्यासाठी आपण, आपल्याला गावकरी, शेतकरी हीच सर्वात महत्वाची ताकद आहे. गावकरी शेतकरी अतिशय सक्षम आहे, त्यांच्यामध्ये प्रचंड निर्मिती क्षमता आहे. त्या निर्मिती क्षमतेला आपण सामूहिकरित्या त्याला एक वाट दाखवण्याचा आपण प्रयत्न केला. त्यामुळे एवढं आपण म्हणू शकतो की वॉटर कप आणि फार्मर कप मध्ये साम्य हे आहे की प्रयत्न हा राहिलेला आहे की ही जी निर्मिती क्षमता आहे याला आपण कसं जाग करता येईल, याला कसं आपण वाट देता येईल. आणि त्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी आपण केल्या. एक म्हणजे आपण मोटिवेशन तयार केलं. माणसाला जर काम करायचं असेल तर माणूस काम का करतो त्याला एक मोटिव्ह पाहिजे, त्याला एक कारण पाहिजे की मी हे का करते किंवा मी हे का करतोय. जोपर्यंत वर्ण कोणीतरी मला आदेश देईल, मला सांगेल तुला कळत नाही का हे कर, लहान मुलंही करत नाही, मोठं मुलंही करत नाही, बरोबर. तर त्यामुळे त्याला मोटिवेशन देण्याची गरज आहे. आणि ते मोटिवेशन शोधता शोधता आम्हाला असं वाटलं की सर्वात सुंदर मोटिवेशन आहे आनंद.
2: वा,
1: की ज्या गोष्टीतनं आपल्याला आनंद मिळतो ती गोष्ट आपण करतो. परंतु एक गोष्ट आम्हाला लक्षात आली की गावाबद्दल अभिमान, आपल्या गावाबद्दल, आपलं गाव आहे, माझं गाव आहे, ही भावना खूप महत्वाची. माझं गाव, माझी शेती, माझा ओढा, माझी माती, ही खूप पॉवरफुल मोटिवेशनचं फॅक्टर आहे. तर त्याला कुठेतरी एक वाट दाखवण्याच्या दृष्टीने आपण एक स्पर्धा उभी केली. त्यावेळेला वॉटर कप स्पर्धा होती, आता फार्मर कप स्पर्धा आहे. पण दोन्हीमध्ये हे एक साम्य आहे की त्याच्यामध्ये समूह याला खूप जास्त महत्व आहे. वॉटर कपच्या वेळेला समूह ग्रामपंचायत होती, म्हणजे अख्खं गाव,
2: ओके,
1: गावातील सर्व माणसं, महिला, पुरुष, मुलं, सिनियर सिटीजन, सगळे कॅटेगरीज, त्यांना एकत्र कसं आणायचं काम करण्यासाठी, श्रमदान करण्यासाठी, आपल्या गावाला पाणीदार करण्यासाठी, हा प्रयत्न वॉटर कपच्या वेळेला होता. फार्मर कपच्या वेळेला आपण म्हणत होतो तेच पीक घेणारे सर्व शेतकरी एका समूहात येऊन गटशेतीची आपल्याला स्पर्धा करायची. तर आता मी वॉटर कपचा म्हणजे इतिहास म्हणजे आता पूर्ण सांगत नाही कारण त्याला खूप वेळ लागेल. परंतु मी फार्मर कपची संकल्पना कुठून आली तर वॉटर कपच्या अनुभवातून आली, ज्यातून आम्हाला लक्षात आलं की जेव्हा एखादं काम का करायचंय हे मला जर पटलं

0: कसं करायचंय मी आपोआप शिकेन. मग त्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या त्या गोष्टी मी आनंदाने करेन, कारण त्यात माझं समाधान आहे, त्यात माझी आयडेंटिटी आहे, त्यात मला मजा येते. कसं आहे, अनेक वेळेला आपण सामाजिक कामाला जणू काही खूप मोठं ओझं आपण घेऊन वाहत आहोत, यातनं काही चांगलं काम करणं खूप कठीण आहे. करत असतील लोक पण आम्हाला तरी ती वाट नाही सापडली. मला वाटतं की जेव्हा आपल्याला एखादा आनंद मिळतो तेव्हा आपण आपसुक त्या दिशेने आपण प्रवास करत राहतो. त्यामुळे फार्मर कप मध्ये आम्ही दोन गोष्टींना प्राधान्य देतो, एक हे समूहाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानाला. कारण तुम्ही फक्त समूह तयार केला, एक गट तयार केला, शेतकरी गट तयार केला, पण ते शेतकरी गटाकडे ज्ञान जर नसेल तर मग खूप कठीण आहे. तर शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान कसं पोहोचवायचं, तर यासाठी आपण फार्मर कप रचनेमध्ये अनेक पद्धतीची आपण व्यवस्था केलेली आहे. त्याच्याबद्दल मी लगेच तपशिलात जात नाही, कारण मी अगोदर तुमच्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करतो की फार्मर कप 26 ची संकल्पना ही एक 10 वर्षाच्या प्रवासातनं निर्माण झालेली आहे. आता कुठे आपण पॅन महाराष्ट्र म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राच्या पातळीवरती करत असू तरी संकल्पना 10 वर्ष जुनी आहे आणि आता ती नावारूपाला आली आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: खरंय, म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की झाड लगेच वाढत नाही, ते रोप हळूहळू लावावं लागतं, रुजवावं लागतं, तशी जी संकल्पना 10 वर्ष आधी रुजवली गेली आता कुठेतरी त्याचं एक वटवृक्ष आपण म्हणतो तयार होत आहे.
0: अजून वटवृक्ष नाही झालंय, आपण असं म्हणू शकतो की त्यांनी एक मोठं रूप धारण करण्याचा एक प्रयत्न आहे. आता बघूया कितपत आपल्याला यश मिळतं मिळत नाही हे आपण काय ठरवेल. कारण या कामात सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की या हे काम पूर्णपणे डिमांड ड्रिव्हन आहे. म्हणजे अनेक वेळेला सामाजिक कामामध्ये कसं असतं की उदाहरणार्थ एक वॉटरशेड मध्ये मला काम करण्यासाठी समजा एक एनजीओ आहे, ते एनजीओ सीएसआर कडनं पैसे घेते, त्या वॉटरशेडचं काम राबवते. किंवा शेतीमध्ये काम करणारी जर एनजीओ असेल तर ती निधी उभा करते, मग तो ते निधी वाटते. आपण अजिबात तसं नाही करत. आपण काय म्हटलंय की शेतकरी सक्षम आहे, सर्व निर्मिती क्षमता शेतकऱ्यांमध्ये, ती निर्मिती क्षमता फक्त जागा करण्याचं आपण काम करत आहोत. त्यामुळे आपला प्रयत्न हा ट्रेनिंग वरती आहे, पूर्ण भर आपला ट्रेनिंग ट्रेनिंग ट्रेनिंग वरती आहे. हे प्रशिक्षण घेऊन शेवटी काम कोणाला करायचंय, शेतकऱ्यांना करायचंय. तर त्यामुळे शेतकऱ्यांना जितकं पटतं तेवढंच काम होणार आहे. एक चळवळ आहे आणि निश्चित ती वाढते आणि झपाट्याने वाढते. म्हणजे बघा 2022 साली आपण फार्मर कप सुरू केला त्यावेळेला अपेक्षा ही होती की तेच पीक घेणाऱ्या एका गावातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट करावा आणि गट शेती करावी. गट शेती म्हणजे काय, त्याचा हा अर्थ होत नाही की आपल्या जमिनीच्या मालकीमध्ये काही फरक झाला. तुमची जमीन तुमची, माझी जमीन माझी, त्यात काही फरक नाही झाला. परंतु आपल्या शेतीच्या प्रॅक्टिसेस आहेत त्या आपण एकत्र कराव्या. म्हणजे उदाहरणार्थ निविष्ठा खरेदी करताना तुम्ही वेगळी कराल मी वेगळी केली तर आपला खर्च जवळजवळ 25 ते 30% वाढतो. थोडं विचार करा की तुम्हाला दर जो मिळतो दुकानदाराकडनं तुम्ही होलसेलमध्ये विकत घेतलं तर स्वस्त मिळेल की रिटेलमध्ये?
1: होलसेल.
0: होलसेलमध्ये नेहमीच स्वस्त होतं. त्यामुळे गट जेव्हा एकत्र येतो तेव्हा आपलं बी बियाणं, आपलं खत, आपली औषधं, आपली यंत्र या सगळ्या गोष्टींवरती किमान 20 ते 25% आपल्याला डिस्काउंट मिळतो. काही काही आमचे शेतकरी गट इतके हुशार आहे की डायरेक्ट कंपनी बरोबर नेगोशिएट करून जवळजवळ 40% डिस्काउंट आणतात. म्हणजे एका वर्षामध्ये आपण म्हणू शकतो कोट्यावधी रुपयांची सेव्हिंग्स शेती सुरू होण्या अगोदरच झालेली असते, पेरणी अगोदरच झालेली असते. का? कारण शेतकरी एकत्र आले.
1: खूप मोठा फायदा आहे त्यांचा,
0: प्रचंड मोठा फायदा आहे. त्यामुळे पहिला मुद्दा हा आहे की गट शेती म्हणजे आपण एकत्र येऊन शेती करतो, याचा हा अर्थ होत नाही की आपली मालकी गेली. आपली मालकी जशीच्या तशी आहे, परंतु शेती करणाऱ्या पद्धतीमध्ये पहिली गोष्ट म्हणजे निविष्ठा आपण एकत्र घेतो. दुसरी गोष्ट, आज शेतीमधलं एक खूप मोठं संकट आहे की आपल्याला गरज असते तेव्हा शेतकऱ्याला मजूर मिळत नाहीत.
1: हो
0: बरोबर. त्यामुळे पेरणी वेळेवर होत नाही, निंदणी होत नाही, कोळपणी होत नाही, काढणी होत नाही, फवारणी होत नाही, बरीच कामं रखडून जातात आणि त्याचा उत्पादनावरती खूप मोठा परिणाम पडतो, खर्च वाढतात. आपण जेव्हा गट बनवतो आणि गटशेतीच्या नियमामध्ये आपल्या स्पर्धेच्या नियमामध्ये इर्जिक आवड सावड अडजी पडजी हे शब्द आहेत, त्याचा अर्थ हा आहे की तुमची गरज असेल तेव्हा मी तुमच्या शेतावर काम करतो आणि माझी गरज आहे तेव्हा तुम्ही माझ्या शेतावर काम कराल विना मोबदला. त्यामुळे

0: असं लेबर वरती प्रचंड पैसे वाचतात आणि फक्त पैसे वाचत नाहीत, काम होत आहे. त्यामुळे एकत्र म्हणजे त्याचा हा अर्थ आपण एकत्र घाम गाळतो, आपण एकमेकांना मदत करतो, आपण एकमेकांवरती विश्वास ठेवतो आणि आपण विश्वास संपादन करतो. तिसरी गोष्ट गटशेतीमध्ये जी आपण करतो ती म्हणजे आपण शास्त्रशुद्ध शेती करायला शिकतो. आता शेतकरी किंवा शेती हा एक व्यवसाय आहे, म्हणजे जशी मोठी इंडस्ट्री व्यवसाय करत असताना त्यांचे काही ना काहीतरी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस असतात ना, तसंच शेतीमध्येही प्रत्येक पिकाला पीक निहाय शास्त्रशुद्ध पद्धती आहेत. की उदाहरणार्थ बीज प्रक्रिया करायची असते तर ती बीज प्रक्रिया कोणत्या रसायनाने करायची, किती प्रमाणात आपल्याला करायचे, म्हणजे अनेक वेळेला आपल्याला लक्षात येत नाही की शेती हे ज्ञानावरती आधारित आहे. निविष्ठा इम्पॉर्टंट असतील, जमीन माती इम्पॉर्टंट आहे, हवामान इम्पॉर्टंट आहे, पण ज्ञान सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. तर हे ज्ञान पोचवण्याचं काम या स्पर्धेमार्फत होतं आणि गट एकत्र येऊन ते ज्ञान संपादन करतं. आणि ज्ञान संपादन करण्यासाठी आपण महाराष्ट्रातील 5 कृषी विद्यापीठांबरोबर आपण एमओयू केलेले आहे आणि त्यांचे शास्त्रज्ञ 130 असे शास्त्रज्ञ आहेत की जे दररोज यासाठी क्लास घेतात, ज्याला डिजिटल शेतीशाळा म्हणतात. ही डिजिटल शेतीशाळा इतकी आता रंगलेली आहे आणि शेतकऱ्यांना त्याची इतकी गोडी लागलेली आहे, म्हणजे तुम्ही अनेक ठिकाणी पाहाल की महिला एका बाजूला चुलीवर भाकरी करते आणि दुसऱ्या बाजूला तिचा फोन चालू आहे आणि ती डिजिटल शेती शाळेमध्ये भाग घेते. तर हे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना एकदम घरापर्यंत विना मोबदला आपण ज्ञान पोहोचवतो. आणि हे ज्ञान वन वे ट्रॅफिक नाहीये. शेतकरी सुद्धा त्यांचा कॅमेरा ऑन करतात, शेतात ऑन करतात, पानं दाखवतात, मुळं दाखवतात, माती दाखवतात आणि थेट प्रश्न विचारतात. आणि काही काही शेतकरी तर आता इतके काय म्हणतात तरबेज झालेले आहेत की कधी कधी आपल्या बिचाऱ्या शास्त्रज्ञांची ते टेस्ट घेतात की ही कीड याचं नाव काय सांगा, कारण आज त्यांनाही माहिती आहे की त्याचं नाव काय, अमुक कीड त्याला अमुक अमुक उपाय, हे सगळं त्यांना माहिती असतं. तर हे शास्त्रज्ञ अगदी मन लावून 130 शास्त्रज्ञ ज्याच्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचे आहेत, म्हणजे आपल्याकडे प्लांट ब्रीडर आहे, जसं माणसाला वेगवेगळे डॉक्टर लागतात, आपल्याला ऑर्थोपेडिक वेगळा असतो, गायनॅक वेगळा असतो, फिजिशियन वेगळा असतो, अनेस्थेटिस्ट वेगळा असतो, तसे शेतीच्या बाबतीत सुद्धा वेगवेगळे डॉक्टर आहेत. तर हे सगळ्या डॉक्टरांचा समूह एकत्र येऊन अतिशय उत्तमरित्या गेले आता 5 हे काम करतोय आणि खूप मोलाचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या शास्त्रज्ञांचं आणि आपल्या कृषी विद्यापीठांचं आहे, जे मला निश्चित नमूद करावं असं वाटतं.
1: खरंच खूप खूप म्हणजे त्यांचे आभार मानावे तेवढे कमी वाटतात.
2: श्रोतेहो, आजच्या भागातून गटशेती हा केवळ एक प्रयोग नसून तो शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणाचा आणि सामाजिक परिवर्तनाचाही प्रभावी मार्ग ठरू शकतो हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25 तोपर्यंत पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित
1: आकाशवाणीचं. हे आहे सातारा केंद्र. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम. मिसेस बाळ एम जोगळेकर.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम जोगळेकर.

आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एन जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 99 20 11 19.

0: अपना 17992011 4917।
1: वहिनी, तुमच्या हातचे उकडीचे मोदक म्हणजे स्वर्गसुख। इतकी मुलायम मुकड, सारणाची गोडी पण किती परफेक्ट।
2: भाऊजी, तांदळाची पिठी आणि पाण्याचं प्रमाण परफेक्ट जमलं ना की उकड मुलायम होणारच।
1: तरी ते प्रत्येकाला जमत नाही।
2: उगीच कौतुक करता हा तुम्ही भाऊजी, बोलण्यात ना तुमचा हात कोणी धरू शकत नाही।
3: अगं, त्याच्या बोलण्यावर तर त्याचा व्यवसाय चालतो। अक्षय, तू अगदी रेडिओ वरती बोलल्यासारखा बोलतोय। तुझा साड्यांचा कार्यक्रम मात्र चांगलाच पॉप्युलर झालाय बरं रेडिओवरती।
2: हो ना, अहो साड्यांबद्दल काय छान छान माहिती सांगता हो तुम्ही।
1: सगळी रेडिओची आणि राजेश भाईंची कृपा। आपले सराफ, त्यांनीच मला सांगितलं रेडिओवर कार्यक्रम कर, जाहिराती कर, आणि त्यासाठी एकदा अमेय जोगळेकरांशी बोल। मग काय, एकदा त्यांना भेटलो, रेडिओचे कार्यक्रम आणि जाहिरातींबद्दल विचारलं आणि केला सुरू रेडिओ।
3: पण काय रे, कोणी ऐकतं का हल्ली रेडिओ?
1: माझ्याही मनात हाच प्रश्न होता, पण जसजसे कार्यक्रम सुरू केले तसतसं कळायला लागलं खूप जण ऐकतात रे रेडिओ। आणि नुसतं ऐकत नाहीत तर दुकानात येणाऱ्या वहिनी मला भेटतात, आवर्जून सांगतात तुमचे कार्यक्रम आम्ही ऐकतो, तुम्ही खूप छान बोलता आणि साडी घेऊनच जातात।
2: हो हा प्रसाद, मी तुला म्हणलं होतं ना की शारदा वहिनी यांचा कार्यक्रम ऐकून गेल्या होत्या दुकानात आणि त्यांच्या पुतणीच्या लग्नाचा बस्ताच बांधून आल्या।
1: मी काय म्हणतो वहिनी, तुम्ही पण करा असे कार्यक्रम रेडिओवर। नंबर घ्या अमेय जोगळेकरांचा, 99 20 11 49 17। वा वहिनी, तुम्हाला पाठ
2: आहे। अहो, स्वयंपाक करताना रेडिओ चालू असतोच ना, त्यामुळे पडतं कानावर। बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सीचे अमेय जोगळेकर, 99 20 11 49 17।
3: हे सगळं ठीक आहे रे, पण फार महाग असतं रे जाहिरात करणं।
1: अजिबात नाही, बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सी आहे ना, व्यवस्थित बजेटमध्ये बसून जाहिराती करून देतात। शिवाय आपल्या बजेटनुसार ते आपल्याला वेगवेगळे पर्याय सुद्धा देतात। त्यांचं एकच म्हणणं आहे, तुम्ही स्लो राहा पण स्टेडी राहा।
3: अमेय जोगळेकर का?
1: हो। अरे, गेल्या 25 वर्षांपासून रेडिओवर कार्यक्रम आणि जाहिराती करतात। त्यांची टीम पण सॉलिड आहे, अनुभवी अँकर्स, एडिटर आणि स्क्रिप्ट रायटर सुद्धा। अनेक नावाजलेल्या ब्रँडच्या जाहिराती त्यांनी केलेल्या आहेत, म्हणून तर त्यांच्या जाहिरातीच्या कॉन्सेप्ट उत्तम असतातच, पण रेट सुद्धा रिझनेबल असतात बरं का।
2: हो, मी पण ऐकले आहेत त्यांच्या जाहिराती आणि जिंगल्स, खूपच क्रिएटिव्ह असतात। आणि मला वाटतं वेगवेगळ्या भाषेत सुद्धा जाहिराती करतात ना ते। त्यांची संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी जाहिरात सुद्धा ऐकली आहे मी।
1: हो, जवळपास 16 भाषांमध्ये जाहिराती करतात ते। मी काय म्हणतो प्रसाद, तू पण डायनिंग हॉलची जाहिरात कर, लोकांपर्यंत त्याचं नाव तरी पोचू दे। एकदा जेवायला आले ना की परत परत येतील, कारण तेवढी छान चव आहे थाळीची।
3: बघतो मग एकदा त्यांच्याशी बोलून।
2: एकदा वगैरे नको, आत्ताच लाव बरं फोन, घे नंबर 99 20 11 49 17।
3: ओके, लावतो 99 20 11 49 17। हॅलो, अमेय जोगळेकर।
4: हॅलो, नमस्कार।
2: रेडिओवर 5 मिनिटांचे कार्यक्रम, जाहिराती किंवा जिंगल्स करण्यासाठी संपर्क करा बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊसच्या अमेय जोगळेकरांना। संपर्क 99 20 11 49 17, 9920 11 4917।
5: अद्यापि प्रत्येकं गृहे नभो वाण्याः एतेन स्वरेण दिवसस्य आरम्भः भवति।
6: एवमेव प्रकारेण भवतामपि व्यवसायस्य प्रसिद्धिः कार्यक्रमैः विज्ञापनैः च गृहे गृहे प्रसरिष्यति।
5: अस्य भिन्नपर्यायानां कृते योग्यं मार्गदर्शनं निश्चितमेव आवश्यकम्।
6: सौजन्यं बाळ एम जोगळेकर उत्पादन गृहं तथा विज्ञापन आपणं 1960 वर्षतः।
5: संपर्कः अमेय जोगळेकर, 99 20 11 49 17।
7: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर। ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम जोगळेकर।
8: मेसर्स बाळ एम जोगळेकर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। सकाळचे 7:45 झाली आहेत। ऐकूयात अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम।
9: सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
5: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे। नमस्कार तन्मय।
10: नमस्ते।
5: खरं तर

0: म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातून बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
1: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मँडेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-89-91 1800-267-89-91 1800-267-89-91 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
1: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. या बरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-89-91 1800-267-89-91 1800-267-89-91 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलाच आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 7:50 झाली आहेत. वेळ आहे सुगम संगीताची.

0: श्रोतो, हे होतं माणिक वर्मा यांनी गायलेलं म पाम भावे यांचं अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. सुगम संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: विना इंजेक्शन, विना पट्टी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लेन्स रोपण. स्विस इम्पोर्टेड कॅटेरेक्स 3 या फेको मशीन द्वारे
2: ऍट वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर,
1: सातारा शाखा पोलीस हेडक्वार्टर जवळ 94225-5894,
2: वडूत शाखा मोजणी ऑफिस समोर 70-58-89-96-97.
1: वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर. जेके देवी ज्वेलर्सची लाईट वेट ठुशी.
3: जेके देवीज लाइट वेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट
1: ओनली ऍट जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स. साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.
4: रोज रोज हवे हवे,
5: ताजे ताजे, नवे नवे,
4: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
6: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.

श्रोतो, आशा भोसले यांनी गायलेल्या, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेल्या आरती प्रभू यांच्या या भावगीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

0: नमस्कार डॉक्टर, मूळव्याधावरील उपचारांकडे वळण्याआधी मला या आजाराची प्रमुख कारणं कोणती हे सांगाल.
1: तसं पाहिलं तर आज जसा बीपी, शुगर, थायरॉइड सारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे, तसाच मूळव्याध हा आजारही झपाट्यानं वाढताना दिसत आहे. हा आजार असा आहे की ज्याचा त्रास असाही असतो, पण अनेक जण लाजेपोटी किंवा संकोचामुळे त्याबद्दल उघडपणे बोलणं टाळतात. मूळव्याध होण्याची कारणं प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळी असू शकतात, मात्र कमी पाणी पिणे, वाढलेलं वजन आणि त्यामुळे खालच्या शिरांवर येणारा अतिरिक्त ताण, सततचं एका जागी बसून काम करणं आणि असंतुलित आहार व तंतुमय पदार्थांचा अभाव असलेला आहार, तसेच शौचांच्या वेळी वारंवार जोर लावल्यामुळे गुदांच्या शिरांवर येणारा ताण ही मूळव्याध होण्यामागील काही प्रमुख कारणे मानली जातात.
0: ओके डॉक्टर सुशांत, यात पण अनेक प्रकार असतील ना.
2: हो, मूळव्याधामध्ये पाइल्स, फिशर, फिशुला आणि पायलोडियल सायनस असे विविध प्रकार आढळतात. महत्वाची बाब म्हणजे आमच्या क्लिनिकमध्ये या सर्व आजारांच्यावर योग्य निदान करून प्रभावी उपचार केले जातात. अनेकदा रुग्ण काय करतात तर सुरुवातीला घरगुती उपचार करतात किंवा बंगाली उपचार करून घेतात आणि अगदी त्रास वाढल्यानंतर आमच्याकडे येतात. मात्र असं न करता सुरुवातीलाच योग्य डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास आजार लवकर नियंत्रणात येण्याची शक्यता असते. माझ्या आजपर्यंतच्या अनुभवातून सांगायचं झालं तर रुग्ण वेळेत उपचारासाठी आला तर पथ्य आणि औषधोपचार यांच्या मदतीनं अनेक रुग्ण केवळ 2-3 फॉलोअप मध्येच बरे होतात. प्रत्येक रुग्णाला शस्त्रक्रियेची गरज असतेच असं नाही.
0: अच्छा डॉक्टर, आपल्याकडे ट्रीटमेंट कशा प्रकारे केली जाते?
2: ट्रीटमेंट बद्दल सांगायचं झालं तर आमच्याकडे रुग्ण आल्यानंतर प्रथम त्यांची आम्ही केस हिस्ट्री घेतो. त्यांना हा त्रास कधीपासून आहे, कुटुंबात यापूर्वी कोणाला असा त्रास झालेला आहे का हे जाणून घेतलं जातं. याचबरोबर रुग्णाची जीवनशैली कशी आहे, आहाराच्या सवयी कशा आहेत आणि व्यवसायाचा अभ्यास केला जातो. यानंतर तपासणी केली जाते आणि आजाराची अवस्था निश्चित केली जाते. त्यानुसार उपचारांची दिशा ठरवली जाते. सुरुवातीच्या अवस्थेत औषधोपचार केले जातात. आवश्यकतेनुसार इंजेक्शन थेरपी असेल, लेझर, क्षारसूत्र, क्षारकर्म यासारखे उपचार केले जातात. विशेष म्हणजे या सर्व उपचार पद्धती आमच्या क्लिनिकमध्ये ह्या एकाच छताखाली उपलब्ध आहेत.
0: ओ आय सी. डॉक्टर कल्याणी, साताऱ्यासोबतच आपल्या आणखीन कुठे ब्रांचेस आहेत?
1: आमच्या मायणी, सातारा आणि पुणे इथे ब्रांचेस आहेत. पुण्यात बाजीराव रोड, शनिपार आणि धनकडी या दोन्ही ठिकाणी नियमित ओपीडी सुरू असते. तसेच सर्व शस्त्रक्रिया आणि उपचारांसाठी आम्ही स्वतः उपस्थित असतो. मायणीत आम्ही दर आठवड्याला गुरुवार आणि रविवार या दोन दिवशी रुग्णसेवा देतो, तर सातारा येथील क्लिनिक मध्ये आम्ही नियमितपणे असतो. आमच्या हॉस्पिटलची आणखी एक खासियत म्हणजे येथे दिले जाणारे उपचार सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे आहेत. याशिवाय रुग्णांच्या सोयीसाठी कॅशलेस मेडिक्लेमची व रिएम्बर्समेंटची सुविधाही उपलब्ध आहे.
0: ग्रेट.
2: जर एखादा पेशंट लांब असेल तर त्यांच्यासाठी आपण टेलिकन्सल्टेशनची सुविधा देखील उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामध्ये काय करायचं आहे, पेशंटनं ऑनलाईन स्लॉट बुक करायचं आहे आणि आम्ही त्यांच्याशी बोलून त्यांना जी औषधं लागणार आहेत ती कुरिअर करतो.
0: सुपर्ब डॉक्टर, आजची माहिती आपल्या श्रोत्यांना नक्कीच फायदेशीर ठरेल. ऑनलाईन स्लॉट बुक करण्यासाठी मला तुमचा नंबर देता?
2: हो, 94-21-21-23-01.
0: 94-21-21-23-01. थँक्यू डॉक्टर.
3: सो फ्रेंड्स, तुम्हालाही मूळव्याध, फिशर, फिशुला किंवा पायलोनिडल सायनसचा त्रास होत असेल तर योग्य आणि परिपूर्ण उपचार घेण्यासाठी साताऱ्यातील पोलीस करमणूक केंद्रासमोर असलेल्या डॉक्टर देशमुख यांच्या माई मूळव्याध हॉस्पिटलला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
4: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 8:20 झाली आहेत.
5: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
6: देत आहे 18 महिने मुदतीची
5: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
6: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
5: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
6: संपर्क 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
5: नियम आणि अटी लागू.
7: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेज साठी अत्यंत उपयुक्त उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. फ्री डेमो साठी संपर्क 98-222-41-255.
8: श्रोते हो, आपल्या आकाशवाणी सातारा केंद्राच्या कार्यक्रमांच्या बदललेल्या वेळा लक्षात घ्या. रोज सकाळी 8:40 ऐका

0: मराठी चित्रपट संगीत,
1: हिंदी चित्रपट संगीत रोज सकाळी 9 वाजता आणि आपला महिलांसाठीचा घरकुल,
0: ज्येष्ठ नागरिकांसाठीचा अमृत कलश,
1: लहान मुलांचा क कमाल ध धमाल
0: आणि साहित्य कलेनं नटलेला आविष्कार,
1: आता ऐका रोज सकाळी 9:30 वाजता आपली आवडती आकाशवाणी
0: सातारा आकाशवाणी.

0: शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका. प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: श्रोतेहो, आज आहे गुरुवार, तेव्हा जरूर ऐका शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम. याचं लेखन केलंय डॉक्टर सुनील देशपांडे यांनी आणि यात सहभागी कलाकार आहेत सुप्रिया मोरे, श्रेया गोलुडेकर आणि डॉक्टर सुनील देशपांडे.
2: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046.
3: सार्वजनिक ठिकाणी मी कचरा टाकणार नाही अशी शपथ मी घेतली आहे.
4: सार्वजनिक ठिकाणी आम्ही कचरा टाकणार नाही अशी शपथ आम्ही पण घेतली आहे.
5: चला परिसर स्वच्छ करूया,
3: देशाचा आवाज बनूया,
4: एकीने आपला सातारा स्वच्छ बनूया.

0: श्रोत्यो, आज आहे गुरुवार. सकाळी 9:30 वेळ असते अमृत कलश या ज्येष्ठांसाठीच्या कार्यक्रमाची. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत रवींद्र शिंदे यांची मुलाखत. विषय आहे माझा वेगळा छंद, पक्ष्यांसाठी निवारा. आणि या कार्यक्रमाचं सूत्रनिवेदन केले अजय गिजरे यांनी. तेव्हा जरूर ऐकत राहा आपल्या सर्वात जवळची FM वाहिनी सातारा आकाशवाणी. सकाळचे 8:25 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम आद्या ब्रेस्ट केअर सेंटर.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार मैत्रिणींनो, आद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सरसाठी या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या ब्रेस्ट ऑंको सर्जन डॉक्टर स्नेहल पाटील आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर स्नेहल.
3: नमस्कार.
2: मॅमोग्राफी म्हणजे नेमकं काय हे तुम्ही सांगितलं की एक्सरे सारखी ही तपासणी असते, पण याबद्दल तुम्ही अजून काय सांगाल, म्हणजे कशा पद्धतीने ती केली जाते किंवा याच्यामध्ये अजून काय काय गोष्टी असतात?
3: मॅमोग्राफी ही एक्सरे सारखी तपासणी असते. ब्रेस्टचा एक्सरे काढला जातो आणि तो ब्रेस्टला दोन प्लेट्स मध्ये, त्या मशीनच्या दोन प्लेट्स मध्ये कम्प्रेस करून एक्सरे काढला जातो.
2: बर.
3: बेसिकली हे कम्प्रेस करताना एक क्षणभर दाब फील होतो आणि हा दाब पेनफुल असेल किंवा थोडासा पेन होईल याची थोडीशी मनामध्ये भीती असते. पण मला सांगायचंय की हा जो दाब फील होतो हा अगदी क्षणभर असतो. आणि तसंही जर आपण योग्य वेळेत केलं हे, पण काळजी घेतो की पेशंटला पेन नाहीये, पेनफुल ब्रेस्ट मध्ये थोडं टाळायचा प्रयत्न करतो, मेन्स्ट्रुअल सायकल जे असते, पिरियड्स जे असतात आपले, ते आल्यानंतर आपले ब्रेस्ट थोडेसे हलके होतात. आणि त्या हलके असलेल्या टाइम मध्ये जर आपण मॅमोग्राफी केली तर मॅमोग्राफी तशी पेनफुल तपासणी नाहीये.
2: ओके.
3: अगदी क्षणभर दाब फील होतो पण तो लगेच रिलीव्ह केला जातो आणि मॅमोग्राफी होऊन जाते.

0: सोनोग्राफी व्हायला एक हार्डली 10 मिनिटं लागतात आणि ही ओपीडी मध्ये कधीही तुम्ही जाऊन करू शकता. त्याच्यासाठी खूप काही प्रायर प्लॅनिंग किंवा उपाशी राहणं असं काही गरजेचं नसतं.
1: ओके, या टेस्ट बद्दल अजूनही बोलूयात, पण त्याआधी मैत्रिणींनो, ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल किंवा ब्रेस्ट कॅन्सर बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83800 43536 83800 43536. डॉक्टर स्नेहल, मॅमोग्राफी या टेस्ट बद्दल तुम्ही सांगत होता, अजून काय सांगाल?
0: ही मॅमोग्राफी आपण का करतोय हे पण थोडस समजून घेऊया. मॅमोग्राफीचा फायदा काय आहे? मॅमोग्राफी ही अशी तपासणी आहे की ब्रेस्टमध्ये होणारे बारीकसे बदल सुद्धा ती लवकर डायग्नोज करू शकते.
1: बरं,
0: मॅमोग्राफीमध्ये ब्रेस्टमध्ये होणारे अगदी बारीक, अगदी 0.5 सेंटीमीटरचा चेंज किंवा गाठ सुद्धा आपण डायग्नोज करू शकतो.
1: बरं,
0: काही असे चेंजेस असतात जे पूर्ण गोल गाठ बनण्याच्या आधी होतात. थोडस तिथल्या स्ट्रक्चरमध्ये चेंज, थोडस तिथं कॅल्शियम डिपॉझिशन, या गोष्टी पुढे जाऊन कॅन्सरमध्ये रुपांतर होऊ शकतात. किंवा मोठा कॅन्सर व्हायच्या आधीच अगदी छोटेसे बदल झाल्याचं हे प्रतीक असू शकतात.
1: ओके,
0: या इतक्या बारकावे सुद्धा आपल्याला मॅमोग्राफीमध्ये कळतात आणि हेच जर आपण वेळीच ऍड्रेस केलं, वेळीच त्याच्याकडे लक्ष दिलं, वेळीच आपण त्याच्यावरती ऍक्शन घेतली, तर मोठा कॅन्सर म्हणा किंवा खूप जास्त ट्रीटमेंट लागणाऱ्या कॅन्सर ऐवजी आपण अगदी थोडक्यातच ट्रीटमेंट शक्य होईल अशी काळजी घेऊ शकतो.
1: बरं मैत्रिणींनो, ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल किंवा ब्रेस्ट कॅन्सर बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83800 43536 83800 43536 83800 43536.
0: सो मुख्यतः मॅमोग्राफीमध्ये आपण लवकरात लवकर, ब्रेस्ट कॅन्सर अशी डिझीज आहे की मल्टिपल गोष्टींचा त्याच्या इफेक्ट असल्यामुळे पूर्णपणे प्रिव्हेंट नाही करतायत.
1: ओके,
0: टाळू नाही शकत आपण हा आजार. जर आपल्याला तो होणारच असेल तर आपण लवकर त्याच्यावर ऍक्शन घेणं हे एकमात्र आपल्याकडे शस्त्र आहे. सो हा होणारा बदल पूर्ण आजारात डेव्हलप व्हायच्या आधीच आपण जर कॅच करू शकलो तर ते फार फायदेशीर ठरतं.
1: ओके,
0: आणि हे आपण मॅमोग्राफी मधून साध्य करायचा प्रयत्न करतो.
1: अगदी, आणि म्हणूनच ही मॅमोग्राफी करणं खूप गरजेचं आहे. तेव्हा मैत्रिणींनो, ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल किंवा ब्रेस्ट कॅन्सर बद्दल सुद्धा अधिक माहितीसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83800 43536 83800 43536 83800 43536. पुन्हा भेटूयात आद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सरसाठी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर स्नेहल पाटील यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आद्या ब्रेस्ट केअर सेंटर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतू, यानंतर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर पायी वारी पंढरीची. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
4: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
5: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसऱ्या वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मेलबर्नमध्ये दाखल. ब्रिक्स देशांतील महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीचं कोचीमध्ये आयोजन. इराण अमेरिकेदरम्यानचा संघर्ष पुन्हा उफाळला. आणि विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरचा ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. तिसऱ्या भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मेलबर्नला पोहोचले. आज ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिस यांच्याशी ते चर्चा करतील आणि व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान, शिक्षण आणि परस्पर जनसंपर्क या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर या दोनही नेत्यांदरम्यान चर्चा अपेक्षित आहे. यामुळे भारत ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला नवी गती मिळेल. पंतप्रधान मोदी भारत ऑस्ट्रेलिया मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाच्या कार्यक्रमात सहभागी

होत आहेत. दोनही देशातील उद्योग क्षेत्रातील प्रमुख नेत्यांना ते संबोधित करतील. तसंच मेलबर्नमध्ये ते भारतीय समुदायाशीही संवाद साधणार आहेत. आपल्या तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान ऑस्ट्रेलियाला पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 7% राहण्याचा अंदाज वर्तवल्यामुळे जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान भक्कम झालं असल्याचं नाणेनिधीच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अपडेट या द्वैवार्षिक अहवालात नमूद केलं आहे. पुढील वर्षात भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनातील वाढीचा दर काहीसा मंदावेल आणि तो 6.4% येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारताच्या पंचायती राज मंत्रालयाद्वारे कोची इथं ब्रिक्स देशांतील महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीची आज सांगता होणार आहे. महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीदरम्यान विविध देशांच्या मंत्र्यांनी काल मसुदा ठरावावर चर्चा केली. महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास यासह विविध मुद्द्यांचा यामध्ये समावेश होता. मंत्रीस्तरीय बैठकीपूर्वी कार्यगटाची काल बैठक झाली. आज संध्याकाळी या मंत्रीस्तरीय बैठकीचा संयुक्त ठराव स्वीकारला जाण्याची अपेक्षा आहे. भारत आणि म्यानमार दरम्यान द्विपक्षीय स्तरावरील संरक्षण सहकार्याबाबत चर्चा करण्यात आली तसंच आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आल्याचं गृहमंत्रालयानं सांगितलं. भारत आणि म्यानमार दरम्यान 23वी राष्ट्रीय स्तरावरील बैठक काल नवी दिल्लीत झाली. दोनही देशांदरम्यान दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी, शस्त्रास्त्रांची तसंच मानवी तस्करी आणि वन्यजीवांची तस्करी, सायबर गुन्हे यासह इतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचा सामना करण्यासाठीच्या सहकार्यावर चर्चा करण्यात आली असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDO नं ओडिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी क्षेत्रात लांब पल्ल्याच्या पिनाका क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. किमान 60 किलोमीटरच्या पल्ल्यासाठी या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राची रचना पुण्यातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्था म्हणजे ARDE ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळेच्या सहकार्यानं तसंच संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळा आणि इमारत संशोधन केंद्राच्या मदतीनं केली आहे. या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी DRDO आणि लष्कराचं अभिनंदन केलं आहे. या महिन्याच्या 17 आणि 18 तारखेला होणाऱ्या CSIR UGC नेट जून 2026 या परीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA आगाऊ शहर सूचना पावती जारी केली आहे. परीक्षार्थींनी त्यांना नमूद करून दिलेले परीक्षा शहर जाणून घेण्यासाठी संस्थेच्या संकेतस्थळावरून आपली स्लिप डाउनलोड करावी असं सूचित करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारनं तामिळनाडूतील शेतकऱ्यांकडून खोपरा आणि तोतापुरी या प्रकारच्या आंबे खरेदीला मंजुरी दिली आहे. या मंजुरीअंतर्गत राज्यात 87,000 मेट्रिक टनांहून अधिक खोपरा आंब्याची खरेदी केली जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणने जहाजांवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेच्या लष्करानं इराणवर पुन्हा एकदा हल्ले करणार असल्याचं जाहीर केलं आहे. इराणच्या या हल्ल्यांमुळे युद्धविराम संपुष्टात आल्याचं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणविरुद्ध लष्करी कारवाई अधिक कठोर करण्याचा इशारा दिल्यानंतर काही तासातच अमेरिकी लष्करानं ही घोषणा केली. दरम्यान इराणमधील दक्षिण किनारपट्टीवरील शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं वृत्त इराणच्या प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये वाढत्या राजकीय अशांततेच्या पार्श्वभूमीवर जॉईंट अवामी एक्शन कमिटी या मुख्य निदर्शक गटानं आंदोलनाची हाक दिली आहे. या गटाच्या अटक केलेल्या नेत्यांची सुटका, दळणवळण सेवा पूर्ववत करणं, अन्न आणि औषधांचा पुरवठा अखंडित ठेवणं आणि 38 कलमी कराराची अंमलबजावणी करणं अशा या गटाच्या मागण्या आहेत. मुझफ्फराबाद, रावळकोट, हवेली, पुलंद्री आदी भागातल्या निदर्शनांमध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. मुंबईतील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूरनियंत्रण आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक काल विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची

0: गरज नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. महाराष्ट्रात आषाढी वारीसाठी आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. अवघी अलंकापुरी यावेळी ज्ञानोबा माऊलीच्या गजरात दुमदुमून गेली. तत्पूर्वी आळंदी इथल्या संजीवन समाधी मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली. आजोळघरचा कालचा मुक्काम आटोपून पालखीचं आज पुण्यात आगमन होणार आहे. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल पिंपरी चिंचवड इथं मुक्कामी होता. दोनही संतांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे शहर आणि जिल्हा प्रशासन आणि महापालिकेनं जय्यत तयारी केली आहे. लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरनं ऐतिहासिक विजय मिळवला. मुलांसाठी असलेल्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्यानं धडक मारली आहे. गेल्या 36 वर्षात ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. 18 वर्षांच्या पापरकरनं उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या रिओ ताबाताचा 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी त्यानं अमेरिकेच्या आणि जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या किटन हॅन्सचा 6-2, 6-3 असा पराभव करून सर्वांना चकित केलं होतं. या स्पर्धेत त्यानं आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. पापरकर आज सायंकाळी उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्याविरुद्ध सामना खेळेल. भारताची 100व्या ग्रँडमास्टरकडे होणारी वाटचाल काल अधिक वेगवान झाली. हा टप्पा गाठण्यासाठी केवळ 2 ग्रँडमास्टर्सची गरज आहे. काल पुण्यात बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टच्या वतीनं आयोजित सामन्यात कन्याकुमारीच्या 17 वर्षीय अश्वथ एस याने पुणे इंटरनॅशनल ग्रँडमास्टर राऊंड रॉबिन स्पर्धेत आपला अंतिम जीएम नॉर्म पूर्ण करून देशाचा 98वा ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळवला. काल झालेल्या अंतिम फेरीत अश्वथने अमेरिकेच्या एफ एम कन्नन वैद्यनाथनचा पराभव केला आणि ग्रँडमास्टर किताब मिळवण्यासाठीच्या सर्व अटी पूर्ण केल्या. त्यानं 9व्या फेरीत 7 गुण मिळवत दुसरं स्थान मिळवलं. कालच्या स्पर्धेत ग्रँडमास्टर अभिजित गुप्ता अव्वल स्थानी राहिला. मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आता पावसाचा जोर ओसरत आहे. केरळमधील पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. आज उत्तर केरळमधील 5 जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. राज्याच्या किनारी भागात मासेमारीसाठी बंदी घालण्यात आली आहे. उत्तराखंड राज्यात पावसाचा जोर अद्याप कायम असून पुढील 36 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. अत्यावश्यक नसल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसंच चारधाम यात्रेकरूंनी हवामानाचा अंदाज घेऊन पुढील प्रवासाचं नियोजन करावं अशा सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसऱ्या वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मेलबर्नमध्ये दाखल. ब्रिक्स देशातील महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीचं कोचीमध्ये आयोजन. इराण अमेरिकेदरम्यानचा संघर्ष पुन्हा उफाळला. आणि विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरचा ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात आज ऐकूयात आळंदी येथे संपन्न झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निवेदन आहे कैलास शिंदे यांचं. सादरकर्ते धीरज केदारी.

मंडळी रामकृष्ण हरी। जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीनं परवा म्हणजे 7 जुलै रोजी देहूतून पंढरपुराकडे प्रस्थान ठेवला, तर याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवण्यासाठी हजारो भाविक देहूत आणि आळंदीत दाखल झाले होते। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं काल म्हणजे 8 जुलैला पंढरपुराकडे प्रस्थान ठेवला। यावेळी सुरुवातीला

0: दिलेल्या पावसानं आता मात्र संततधार पकडली आहे. इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. सगळे पूल पाण्याखाली गेल्यानं मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रस्थानाचा ऐतिहासिक निर्णय समितीनं घेतला आहे. पंढरीस जाये तो विसरे बाप माय, पंढरीस जाये तो विसरे बाप माय, अवघा होय पांडुरंग राहे धरून या अंक. आजही पिढीजात वारीची परंपरा अव्याहत सुरू आहे. अबालवृद्ध आळंदीत मुक्कामास आहेत. पावसाची पुराची चिंतानं बाळगता वारकऱ्यांनी धर्मशाळांमध्ये आश्रय घेतलेला दिसत होता. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्यासाठी माऊलींच्या चलपादुकांचं काल दुपारी 2 वाजता परंपरेनुसार पंढरीकडे प्रस्थान ठेवणं गेलं. या सोहळ्यासाठी आळंदी सज्ज झाली होती. दुपारी 2 वाजता भर पावसात नेत्रदीपक अशा प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली. माऊलींच्या चलपादुकांना न्हाऊ घालण्यासाठी जणू काही बरसणाऱ्या टपोऱ्या थेंबांमध्ये अहमिकाच लागली होती. सुरुवातीला देऊळवाडा स्वच्छतेनंतर मानाच्या दिंड्यांना महाद्वारातून मंदिरात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर विनामंडपात दिंडी प्रमुख आणि मानकऱ्यांना गुरु हैबतबाबा आणि देवस्थानच्या वतीनं नारळ प्रसाद आणि पागोटं देऊन सन्मानित करण्यात आलं. मुख्य समाधी गाभाऱ्यातील मानपानाच्या सोहळ्यानंतर रथापुढील क्रमांकांच्या दिंड्या अश्व बाहेर पडले आणि त्यानंतर माऊलींच्या चलपादुकांना पालखीत ठेवण्यात आलं आणि नगर प्रदक्षिणा घालण्यात आली. रात्री पालखीचा मुक्काम आजोळघरातील दर्शन मंडपात होता. या सोहळ्याबाबत सोहळा समिती प्रमुख आणि विश्वस्त डॉ भावार्थ देखणे यांनी प्रस्थान सोहळ्याबाबत आणि आजोळात होणाऱ्या मुक्कामाबाबत आम्हाला सांगितलं.
1: आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं प्रस्थान आळंदीवरनं होणार आहे आणि माऊली पंढरपूरच्या दिशेने आज निघणार आहेत. हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा आनंद सोहळा असं मी म्हणतो. आनंद तेथीचा मुक्याशिवाचा भैरे ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे पांगुळ्याशी पाय लुकामुळे वृद्ध होती तरणे, नाचत नाचत जाईरे पंढरी विठ्ठल रसुबाई पाहू रे. हा वैष्णवांची मांडयाळी चालत चालत नाचत नाचत भक्ती गजरामध्ये रममाण होऊन पांडुरंगाला भेटण्यासाठी या ठिकाणी ती साधना वारीच्या रूपाने करत आज निघणार आहे आणि 18 दिवसांनी पांडुरंगाचं दर्शन त्यांना होणार आहे. त्या दृष्टिकोनातून आळंदीवरनं साधारणपणे 3 वाजता हे प्रस्थान होणार आहे. अतिवृष्टीमुळे 3-4 दिवस आळंदीला येणारे सगळे जे रस्ते आहेत ते सध्या ब्लॉक आहेत. काही रस्ते चालू झालेले आहेत पण तरी सुद्धा प्रशासनाने आणि आळंदी देवस्थानने सुद्धा सर्व वारकऱ्यांना एक विनंती केली होती आणि त्या विनंतीला प्रतिसाद देऊन बरेच जण पुण्यामध्ये थांबलेले आहेत.
0: चलपादुकांचं प्रस्थान झाल्यानंतर कामी आजोळी काम करेपर्यंतची हा जो सगळा सोपस्कार असेल, हा जो सगळा सोहळा होणार आहे, याबाबत थोडंसं सांगा ना.
1: काकडा आरतीने ह्या संपूर्ण कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर 2:30 आपण मान्याच्या ज्या दिंड्या 47 त्यांना आपण आतमध्ये घ्यायला सुरुवात करणार आहोत. 3 वाजता साधारणपणे सोहळ्याला सुरुवात होईल, प्रस्थान सोहळ्याला. त्याच्यानंतर हैबत बाबांची आरती होईल, नंतर संस्थानतर्फे आरती होईल आणि जे नारळ प्रसाद असतात मानकऱ्यांचे ते सुद्धा त्याच्यानंतर देण्यात येईल. नंतर पादुका बाहेर पडून मंदिर प्रदक्षिणा करून साधारणपणे 8 ते 8:15 दरम्यान आजोळ घरामध्ये आळंदीमध्येच त्या विसावतील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 5 ते 5:30 दरम्यान आपण पालखी आळंदीवरनं त्या पालखीचं प्रस्थान होऊन पुण्याच्या दिशेने निघेल.
0: कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासन कशा पद्धतीने सज्ज झालेले आहेत आणि काय खबरदारीचे उपाय म्हणून काय योजना अंमलात आणण्यात आलेल्या आहेत?
1: गेली 1.5 ते 2 महिने प्रशासन, त्याचबरोबर पोलीस प्रशासन, सामान्य प्रशासन, नंतर वाहतूक व्यवस्था यांच्या बऱ्याच मीटिंग आपल्या झालेल्या आहेत. त्या दृष्टिकोनातून फौजफाटा आणि पावसाच्या पार्श्वभूमीवरती जास्तीत जास्त ठेवावा आणि ज्या ज्या ठिकाणी बॉटल नेकिंग होतं त्या त्या ठिकाणी तो पोलिसांचं जे काही कंट्रोल आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं सक्षमीकरण करावं असे आपण सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि जे काही पुलावरनं जे वाहून गेलेले आहेत कठडे वगैरे ते तिथे आपण बॅरिकेटिंग लावायला सांगितलेलं आहे, हार्ड बॅरिकेटिंग सांगितलेलं आहे. दिवेघाटामध्ये सुद्धा हार्ड बॅरिकेटिंग सांगितलेली आहे. जुना जो रस्ता आहे तोच आम्ही वापरू असे आपण त्यांना सूचना देऊन बाकीच्या ठिकाणी हार्ड बॅरिकेटिंगनी तिथे जे काही लँडस्लाइड होतील किंवा होत झालेले आहेत त्याला तिथे मज्जा होऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून सेफ वारी आणि आपण जो रथ केलेला आहे त्या रथामध्ये सुद्धा दुर्घटना होणार नाही कारण पाय अडकण्याची शक्यता असते दर्शन घेताना. त्या दृष्टिकोनातून आपण तिथे सेफ वारीच्या दृष्टिकोनातून रथाची सुद्धा इंजिनिअरिंग त्या पद्धतीने आपण करून घेतलेलं आहे.
0: प्रस्थान सोहळा समितीचे प्रमुख ऍडव्होकेट राजेंद्र बाबूराव उमाप हे म्हणाले,
2: संस्थांना

0: यापूर्वीच जाहीर केलेला आहे की जे वारकरी या ठिकाणी येत आहेत त्या वारकऱ्यांनी ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी किंवा त्या लगतच्या सुरक्षित ठिकाणी थांबावं अशा प्रकारची आपण सर्वांना सूचना केलेल्या होत्या. त्याप्रमाणे वारकऱ्यांनी त्या सूचनेचं पालन केलं. काल पुराचा आणि पावसाचा जोर कमी झाल्यामुळं पुलावरचं पाणी ओसरलेलं आहे आणि म्हणून आम्ही रात्री संस्थांनं स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर करून घ्यावं आणि त्या पद्धतीनं त्याचा अहवाल येणं बाकी आहे. निश्चितपणे अहवाल आल्यानंतर आम्ही जी काही प्रस्तांची माहिती सांगितलेली आहे की ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या ज्या काही मानाच्या श्रींच्या रथापुढील 1 ते 27 आहेत, रथामागील 1 ते 20 व पोटधारक अशा 56 दिंड्यांचे प्रत्येकी 10 प्रतिनिधी वारकरी त्या ठिकाणी सहभागी होतील. परंतु त्यामध्ये आम्ही बदल केलेला आहे. आता पाऊस कमी झालेला आहे, पुराचं देखील पाणी कमी झालेलं आहे, त्यामुळं प्रत्येक दिंडीत त्या ठिकाणी ज्या काही 56 मानाच्या दिंड्या आहेत त्यामध्ये 50 वारकऱ्यांना आम्ही सामावून घेत आहोत. अशा प्रकारे थोडासा बदल आम्ही केलेला आहे. कारण पाणी जरी ओसरलेलं असलं आणि पाऊस जरी कमी झालेला असला तरी धरणाच्या साईडला पाऊस पडत असल्यामुळं निश्चितपणे त्या ठिकाणी किती पाऊस पडेल आणि उद्या सकाळी काय सिच्युएशन राहील हे आत्ताच आपण सांगणं हे घाईचं होईल. परंतु आम्ही 2 मार्ग त्या ठिकाणी प्रथमतः प्राधान्य देतोय. तो परंपरागत जो मार्ग आहे त्या परंपरागत मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या ठिकाणी देखील जाण्याला आम्ही जे काही प्रमुख दिंड्या आहेत त्या दिंड्यांचे जे काही प्रतिनिधी आहेत ते किती घ्यायचं त्या देखील कमी करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. कारण पूल देखील त्या ठिकाणी पाणी किती राहील किंवा कशा पद्धतीने राहील त्याचा आढावा घेऊन त्याप्रमाणे परंपरागत मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करू. पण तिथे जर पाणी आलं तर त्या ठिकाणी निश्चितपणे मरकळ रोड जो आहे त्या मरकळ रोडनी आम्ही चरोली फाट्यावरती पालखी नेण्याचा आमचा हे आहे.
1: आळंदी नगर परिषदेच्या रुग्णालयाचे डॉक्टर राहुल पाटील यांनी वैद्यकीय सुविधा ज्या पुरवण्यात येणार आहेत या सुविधांबाबत माहिती देताना आम्हाला सांगितलं.
2: महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा तसेच ग्रामीण रुग्णालय आळंदी नगर परिषद यांच्यातर्फे आपल्या पूर्ण आळंदी नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये जी काही जी पालखी सोहळा आयोजित केलेला आहे त्या संदर्भात आरोग्य सेवेसाठी साधारणतः 11 बूथ वेगवेगळ्या ठिकाणी चाकण चौक, वडगाव चौक, चरोली फाटा अशा ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी 2 वैद्यकीय अधिकारी, 2 इंटर्न, 1 ANM व अधिक परिसेविका अशा पद्धतीने व त्या संदर्भात जे काही औषधोपचार लागतात जो फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचार स्वरूपातील तर ती सुद्धा सर्व औषधं आपल्या इथं उपस्थित आहेत. या ठिकाणी सर्वसाधारणतः भाविकांचे सर्व महाराष्ट्रातून या ठिकाणी एकत्रित आलेले असतात आणि इथून पालखी आपली आळंदीतून आपली पंढरपूरकडे प्रस्थान होते. तर त्या निमित्ताने साधारणतः 4 दिवसापूर्वीपासूनच आम्हाला इथं प्रतिनियुक्तीवरती पाठवलेलं आहे. आज आता 8 तारखेपासून प्रस्थान आहे माऊलींच्या पालखीचं. तर आज आता इथपर्यंत साधारणतः दर रोज साधारणतः एकेका बूथवर 1000 ते 1200 रुग्णांची इथं नोंद केली जाते आणि त्यांना औषधोपचार साधारणतः पुरवला जातो. साधारणतः प्राथमिक उपचारामध्ये सर्दी, ताप, खोकला, तर वेगवेगळ्या प्रकारचे जुलाब, उलटी, ताप या संदर्भातले सर्व औषधं आपल्याकडे प्रथम उपचाराचे उपलब्ध असतात. त्यांना त्या स्वरूपात त्या चेक करून मग त्यांना औषधोपचार आपण केला जातो.
1: या प्रस्थान सोहळ्यास भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे हे आवर्जून उपस्थित होते. वारीतला त्यांचा वंशपरंपरागत सहभाग याबाबत सांगताना ते म्हणाले.
3: रामकृष्णारी, महाराष्ट्राची ही संत परंपरा अनादिकालापासून चालू आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या माध्यमातून अनेक भाविक वारकरी या ठिकाणी येतात आणि पंढरपूरच्या दिशेनं पालखीचं प्रस्थान होतं. मला जसं कळतंय तसं माझे आजोबा, माझे वडील, माझे चुलते, माझे भाऊ हे सगळे या वारीमध्ये प्रत्येक वर्षी सहभागी होत असतात. इथून पंढरपूरपर्यंत चालत जात असतात. या वर्षीची परिस्थिती थोडीशी पाऊस जास्त झाल्यामुळे आळंदीमध्ये काल आम्ही तुकाराम महाराजांच्या, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला पण होतो. सगळ्या वारकरी बांधवांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं. इथं आज इंद्रायणीचा जो आळंदीतला जो ब्रिज आहे, पूल आहे, त्या पुलावर पाणी आहे, त्यामुळं वारकऱ्यांना यावेळेस थोडी

0: गैरसोय होईल, पण सगळ्यांनी थोडंसं सहकार्य संस्थांना, स्थानिक स्वराज्य संस्थेला, देवस्थान संस्थेला, प्रशासनाला केलं पाहिजे. कारण आपल्याकडं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये लाखोंनी भाविक असतात आणि त्या ब्रिजवरनं जाताना सगळे सुखरूप पोहोचावेत आणि कुठलेही हे होऊ नये एवढी काळजी सगळ्यांची घेण्यासाठी सगळे नगरसेवक या परिसरातले देवस्थानचे लोक प्रामुख्याने प्रयत्न करतायत. तर त्याच्यात मी या निमित्तानं आवाहन करेन आपल्या सगळ्या वैष्णव भक्तांना, वैष्णव वारकरी भक्तांना सगळ्यांना की थोडस आळंदीच्या नंतर जिथं पण मुक्काम आहे तिथनं सगळ्यांनी पालखीमध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हा. कारण आता इंद्रायणीला आता आम्ही बसलो आळंदीत तरी पाणी रात्रीपेक्षा 2-2.5 फुटाने वाढले, अजून पाऊस वरती चालू आहे. तर पाऊस जर जास्त वाढला तर उद्या आपली पालखी, त्याच्याकरता सगळ्यांनी सुखरूप राहावं, सगळ्या वारकऱ्यांचं आरोग्य चांगलं राहावं याच्याकरता आम्ही प्रयत्न करतो.
1: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थानात सेलिब्रिटी संवादक अभिनेते आदेश बांदेकर हे देखील उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे त्यांचा यातला सहभाग हा एक आकर्षणाचा विषय. आदेश बांदेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं,
2: जसं आपण बघितलं इंद्रायणी मातेला महापूर आलेला होता आणि आता सगळं पुन्हा स्थिरस्थावर होत आहे. पाऊस जसा बरसतो आहे तसे डोळ्यातलंही अश्रू थांबत नाहीत ज्या क्षणी माऊलींचं ते प्रस्थान सोहळा आपण अनुभवतो. मी सातत्याने गेली 10-12 वर्ष न चुकता या वारीत सहभागी होतो. अगदी देहू आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जात असतो. माऊलींमधली श्रीमंती, माणसातलं माणूसपण आणि प्रत्येक माणसातला पांडुरंग, काय कुठून ही अनन्यसाधारण शक्ती आणि ऊर्जा आहे, खरंच अलौकिक आहे सगळं. आपण कोणीही नाही हे सगळं तो ठरवतो, तो करून घेतो आणि माऊलींच्या चेहऱ्याकडे आपण बघितलं की लक्षात येतं त्यांची ऊर्जा. आणि कुठलंही सुख दुःख असू द्या, त्यांच्याकडून शिकण्यासारखी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे फक्त एकच विठ्ठलाचा ध्यास. आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा कुठलीही निरपेक्ष भावना, अगदी कळसाला नमस्कार करून सगळे माऊली परततात, यापेक्षा वेगळं काय आहे. तर आपण कुठं आहोत, आपण कुठंच नाही.
1: या वारी सोहळ्याविषयी आपला अनुभव व्यक्त करताना सुनेत्रा नाम जोशी या म्हणाल्या,
3: आमचं वारीला जायचं पक्क झालं आणि एक एक टप्पा ओलांडत आम्ही वारी करत होतो. मी नुसतं निरीक्षणच करत होते. कधी त्या विठुरायाचं नाव न घेणारी मी हरिभजनात कधी दंग झाले हे मला कळलंच नाही. दगडाची उशी आणि आकाशाचं पांघरुण करून जिथे जागा मिळेल तिथे लोक विसावत होते. खरंच मी हे सगळं बघतच राहिले. माझ्या मनात शंका होती ना की वारीला जाऊन देव भेटतो का, त्याचं काहीस थोड्याफार प्रमाणात निरसन मला तिथे व्हायला लागलं. मला देव दिसला त्या सेवाभावी संस्थेत जे येणाऱ्या वारकऱ्यांची उठभस करत होते, झोपण्या उठण्याची सोय करत होते. मला देव दिसला जे वारकऱ्यांची तुटलेली चप्पल कोणतेही पैसे न घेता शिवून देत होते. मला देव दिसला त्या डॉक्टरांच्या मध्ये कोणतेही पैसे न घेता सगळ्यांना औषध पाणी करत होते. एखादा म्हणलाच की पायाला फोड आलेत तर म्हणायचे डॉक्टर की बस न गाडीत आणि पुढची वारी पूर्ण करा, बसा गाडीत. केवढी ही पॉझिटिव्हिटी. मला देव दिसला त्या आया बहिणींच्या मध्ये ज्या जेमतेम घरी 10-15 लोकांसाठी स्वयंपाक करत होत्या तर इथे 100-500 लोकांसाठी सहज पोळ्या भाकरी करत होत्या. खरंच कुठून आले एवढे लोक, अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत स्त्री पुरुष सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले होते. तेव्हा मला लक्षात आलं की कुठं 2 पैशाची जाहिरात नाही किंवा कुठंही असा बोर्ड नाही की व्हा आमच्या पक्षात सामील आणि चला वारीला. देव भावाचा भुकेला. सगळ्या संतांच्या पालख्या तिथे एकत्र आल्या होत्या. संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताई, सोपानदेव, संत तुकाराम, संत एकनाथ या सगळ्यांचे कोड कौतुक मी डोळ्यांनी पाहू, कानांनी ऐकू की मुखाने गाऊ अशी माझी स्थिती झाली.
1: धोधो बरसणाऱ्या जलधारांच्या आणि माऊलींच्या भक्तीवर्षावात चिंब भिजण्यासाठी अलोट गर्दीचा वैष्णवांचा मेळा आणि हा महापूर जमेल तसा आळंदीत दाखल झाला होता आणि दाखल होतच होता. अशा काही भगिनींशी आम्ही संवाद साधला.
4: रामकृष्ण हरी माऊली, तर आमचं दुकान आहेत भाजीचे. आमच्या दुकानात संपूर्ण माल वाहून गेला, काहीच राहिलेलं नाही. फक्त पाण्यात बुडालेली ज्ञानेश्वरी डोक्यापेक्षा बी वर उंच पाणी असल्याने ज्ञानेश्वरी अगदी बाकीचे पुस्तकं सगळे ओले झाले आणि ज्ञानेश्वरी गाथा ही पूर्ण कोरडी निघाली. जशा तुकाराम महाराजांच्या गाथा

0: तरंगू आल्या तशा आमच्या ज्ञानेश्वरी सुद्धा 24 तास पाण्यात असून सुद्धा कोरडीच्या कोरडी निघाली. आम्हाला ते भाजीपाला गेला, माल गेला, त्याचं काही दुःख वाटलं नाही. पण आमची गाथा आणि ज्ञानेश्वरी जी पाण्यातून तरंगून आलेली कोरडी निघाली तर आम्हाला एकदम म्हणजे डोळे तरंगून आलेत आमचे, आश्चर्य वाटलं. बाकी ग्रंथ पुस्तकं वया कोऱ्या ओल्या झाल्या आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोरडाच्या कोरडा निघाला.
1: मंडळी, परमेश्वराची अगाध लीला असंच याचं वर्णन करता येईल.
2: आमचा अनुभव असा आहे, दर साली प्रस्थान निघत आहे, प्रस्थानातून आनंद मिळतो. दर साला तर आम्ही इथलेच रहिवासी आहेत, पण सेवा ही आठवड्याची सेवा आहे माऊलीची. इतर ठिकाणी बी आपण जिकडं अध्यक्ष सांगन सुनील भाऊ तापकीर यांच्या हस्ते किंवा यांच्या स्वाधीन ती सांगन तिकडं आम्ही जातो सेवेला. सेवेला जातो तर आता इथं हे माहेर नाही, सासरच आहे आणि पंढरपूर माहेर आहे. त्या आता हे दोन्ही बी आपण सहज घेतोय, आनंद मिळलाय, आनंद घेतलाय आणि आपला आयुष्य आता याच्यातच चाललंय म्हणायचं. पण चांगला आनंद घेऊन आनंद मिळून सगळी सेवा घडती, देवदेव घडतात.
3: पण बाहेर धोधो पाऊस पडतोय, चारही पूल पाण्यात गेलेत, घरामध्येच बसावंस वाटलं नाही, माऊलीचं दर्शनासाठी जावंस वाटलं
2: म्हणजे पाऊस आता हा नेहमीचाच आहे, पण आनंद भरपूर झाला. आणि पाणी चारही पूल पाण्याखाली जरी गेले तरी पण भाविक, पाऊस जरी असेल तरी भाविक ह्या आळंदीत परस्थानाला किंवा वारीला माग हटत नाहीये. किती पाऊस येऊ द्या, गाळ हटत म्हणलं तरी जातात. आणि पंढरपूरला बी पाऊस असला तरी जातात. राऊट्या जरी पाण्यात असेल तरी पण माग वारकरी माग हटत नाहीये. ओढीने जातात, आवडीने जातात, भावेने जातात आणि आनंद लुटायला बी येतात आणि जातात.
1: अजोळचा मुक्काम संपवून ताज्या दमानं वैष्णवांचा हा महापुराचा लोंढा ज्ञानबा तुकारामांच्या जयघोषात आज सायंकाळपर्यंत पुण्यात दाखल होईल. तेव्हा या सजीव प्रसारणात भेटण्याच्या आश्वासनासह कैलास शिंदे पायी वारी पंढरीची या आकाशवाणी वृत्तांतातून माझा सहकारी धीरज केदारी यांच्यासह आपला निरोप घेतोय. रामकृष्ण हरी.

0: पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात आळंदी येथे संपन्न झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आताच आपण ऐकलात. निवेदन होतं कैलास शिंदे यांचं, सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: आकाशवाणी एफएम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 9 वाजलेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि अमित कुमार यांनी युगलस्वरात गायलेलं लव स्टोरी. या चित्रपटातील राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत.

0: श्रोतू हे होतं लता मंगेशकर आणि अमित कुमार यांनी युगलस्वरात गायलेलं लव्ह स्टोरी या चित्रपटातील आनंद बक्षी यांचं गीत.
1: क्यू आर कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: ठाणेस मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
5: डिप्लोमाच्या सुरुवातीपासूनच अभ्यास पक्का.
4: मदतीला आहे ढाणे दोस्त सच्चा.
5: ढाणेस मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले.
1: ढाणेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
2: डिप्लोमाच्या सुरुवातीपासूनच अभ्यास पक्का.
1: मदतीला आहे ढाणे दोस्त सच्चा.
2: ढाणेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
3: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
4: भसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
3: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
4: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
3: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
5: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
6: नॅक आणि एमबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
5: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665784.
7: विना इंजेक्शन, विना पट्टी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लेन्स रोपण. स्विस इम्पोर्टेड कॅटेरेक्स 3 या फेको मशीन द्वारे.
8: ऍट वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर,
7: सातारा शाखा, पोलीस हेडक्वार्टर जवळ, 94-22-50-89-94.
8: वडूत शाखा, मोजणी ऑफिस समोर, 70-58-89-96-97.
7: वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर.
2: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
9: हसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.
10: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
2: म्हणजेच सीएनजी आणि पेट्रोल वर चालणारा.
10: 1218 किलो पेलोड,
2: 400+ किलोमीटरची रेंज,
10: सीएनजी प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधेत.
2: 5 वर्ष किंवा 2,00,000 किलोमीटर वॉरंटी,
10: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
2: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
10: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
2: संपर्क 8108383380.

श्रोतो, हे होतं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं सुधाकर शर्मा यांचं गीत. हिमेश रेशमिया यांनी संगीत

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
3: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
2: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
3: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
2: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.
4: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
5: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
4: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
5: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
4: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC, सातारा.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे गाडदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स. गाडदरे मसाले.
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
3: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
4: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
3: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
5: एकच कॅम्पस, अनेक शैक्षणिक संधी. छाबडा एज्युकेशन ग्रुप, उत्तम शिक्षण, यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य.
6: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली.
5: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप, कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते.
6: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप, रायगाव, सातारा.
5: संपर्क 98-220-25-900 किंवा 89-759-32-900.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72. मसवडकर ड्रेसेस चा मान्सून सेल,
2: गर्ल्स, बॉईज, लेडीज, जेंट्स सर्वांसाठी.
0: सुटिंग, शर्टिंग, फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड, टी शर्ट्स, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
2: मसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
0: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा.
2: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
3: श्रुती हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हर दिल जो प्यार करेगा या चित्रपटातील समीर यांचं गीत.

श्रोतो, अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी युगलस्वरात गायलेलं हर दिल जो प्यार करेगा या चित्रपटातील समीर यांच्या, अन्नू मलिक यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 9:30 वाजले. वेळ आहे ज्येष्ठांसाठीच्या कार्यक्रम अमृत कलशची. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत रवींद्र शिंदे यांची मुलाखत. सूत्रनिवेदन अजय गिजरे यांचं.

0: श्रोतेह नमस्कार. अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. श्रोतेहो, मानवाचा निसर्गातील हस्तक्षेप आणि त्यातून निर्माण झालेली पर्यावरण हानी हा विषय आता सर्वांच्याच परिचयाचा झाला आहे. त्यातूनच पर्यावरण रक्षण, निसर्गमित्र अशी एक पिढीही घडतीये आणि मानव आणि निसर्ग या काहीशा तुटत चाललेल्या नात्याला पुन्हा एकत्र आणण्यासाठी ही पिढी धडपड करतेय. कधी काळे आपल्या आसपास वावरणाऱ्या बागडणाऱ्या चिवताई चिवकाऊची गोष्ट ऐकत मोठी झालेली आपली पिढी, या पिढीला आज या चिवताईबरोबरच अनेक पक्ष्यांचं दर्शन हे दुर्मिळ झालेलं आहे. अगदी 20 मार्च हा चिमणी दिन पाळण्याची पाळी मानवावर येऊन ठेपली. तर श्रोते हो, आज या चिमण्यांनो परत फिरारे अशी साथ घालत त्यांच्यासाठी छोटी छोटी घरं तयार करून देणारे श्रीयुत रवींद्र शिंदे यांना आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. खरं तर या छंदासंदर्भामध्ये अनेक माध्यमांनी त्यांना प्रसिद्धी दिलेली आहेच. आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या या कार्यक्रमात आपलं रवींद्र शिंदे सर स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: पहिला प्रश्न असा की गेल्या अनेक वर्षांपासून आपण हा छंद जोपासलेला आहे, तर याची कल्पना कशी सुचली, हे काम का करावं वाटलं असं काही?
1: 5 जून 2015 रोजी मला एका ठिकाणी पर्यावरण संदर्भात बोलण्यासाठी बोलवलं होतं आणि अर्थातच आपण भाषणाला ज्यावेळेस जातो त्यावेळेस पूर्ण तयारी करून जातो. योगायोग किंवा दुर्दैव माझा

0: की माझ्या आधीचे जे वक्ते होते त्यांनी पर्यावरणाविषयी इतकं काय बोलून गेले की मला विशेष ठेवला नाही आणि प्रमुख वक्ता मीच होतो.
1: अच्छा.
0: आणि असं झालं की मग आता मी ऐनवेळी बोलायचं काय हा माझ्यापुढे प्रश्न पडला. पण त्या दरम्यान मी चिमणी या संदर्भातले काही लेख वाचले होते.
1: अच्छा.
0: आणि मलाही असं वाटलं की आपण आता राहिलेला विषय हा चिमणी ह्या लोकांच्यापर्यंत पोहोचवा म्हणून मी चिमणी आणि त्यांचं संवर्धन हा विषय लोकांच्या पुढे मांडला 5 जून 2015. भाषण झालं, लोकांनी योग्य तो प्रतिसाद दिला आणि भाषणानंतर लोक प्रत्यक्ष मला भेटले आणि म्हणले साहेब छान बोलला तुम्ही, खूप माहिती. मीही गेलो पण ज्यावेळेस मी माझं इंट्रोस्पेक्शन करायला लागलो त्यावेळेस मला असं जाणवलं की अरे मी फक्त बोललो, पोपट पंची केली, मी काय केलं, मी फक्त एक वाचलं आणि ते बोललो, मी फक्त पोस्टमनचं काम केलं, बाकी काही केलं नाही. आपणही काहीतरी करावं चिमणीसाठी असं मनानं एकदा ठरवलं आणि काय करावं कसं करावं हा एक विषय माझ्या डोळ्यात घुळवता. सप्टेंबर महिन्यात साधारण मी पुण्याला गेलो होतो आणि सकाळच्या पेपरमध्ये मी संपादकीय या ह्याच्यात चिमणी या संदर्भातला भावसार एक लेखक आहेत त्यांनी लिहिला तालेक या चिमण्यांनो परत फिरारे. योगायोग असा की त्याच दरम्यान माझ्या मुलीचं लग्न झालं होतं आणि ते वाक्य ते टॅगलाईन मला एवढी आवडली या चिमण्यांनो परत फिरारे. आणि त्या पहिला पॅरेग्राफ असं होतं की ज्यावेळेस चिमण्या माझ्या घरी येत होतात त्यावेळेस माझी मुलगी माझ्या माहेरपणाला आलेली आहे असं त्यात जाणवलं आणि मला ते खूप टचिंग झालं आणि मी ठरवलं की हा लेख वाचायचा आणि पिच्चर पुरवायचा आणि आपण ह्याच्यातच काम करायचं. म्हणून मी सकाळचे मोहन वैद्य त्यांना फोन केला आणि त्यांना विचारलं की मला भावसरांना भेटायचंय, मला प्रोजेक्ट साताऱ्यात करायचं आहे, कुठे भेटतील. त्यांनी सांगितलं की भावसरांचा नंबर दिला मला, पण भावसरांनी सांगितलं की मी हे काम केलेलं नाही, मी पण तुमच्यासारखंच वाचलं आणि लिहिलंय. तर नाशिकचे शेखर गायकवाड आहेत हे या विषयात तज्ज्ञ आहेत आणि ते तुम्हाला ह्यात मदत करतील. म्हणून तिथनं पुण्यावरून नाशिकला गेलो. शेखर गायकवाडांची माझी ओळख नव्हती काय नव्हती, मी ओळख काढली आणि त्यांना माझे संकल्पना सांगितली की मलाही तुमच्यासारखं साताऱ्यात काम करायचं. ते नाशिकमध्ये गेले कित्येक दिवस चिमण्यांचं संवर्धनाचं काम करतायत आणि त्यांना सांगितलं, त्यांनी सुद्धा मला दुजोरा दिला आणि त्यांनी मला चिमण्यांचे घरं आणि त्यांच्याविषयी माहिती स्पष्ट केली आणि कशी घरं बनवतात, कुठं बनवतात, त्याचा रिस्पॉन्स काय असं सगळं सांगितल्यानंतर मी हाऊस म्हणून घरी आमच्या स्लॅपवर चिमण्याचं घरटं तयार करायला लागलो आणि माउथ पब्लिसिटी त्याला या दरम्यान मिळाली आणि इतका भरघोस प्रतिसाद मिळाला की मला माझ्या नकळतपणे मी ह्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व्ह होत गेलो आणि हा प्रोजेक्ट करत गेलो.
1: तुमच्या मनासारखंही झालं असं म्हणायला हरकत नाही. एक तुमचा ओढा होता आणि ओढलंही गेला,
0: करेक्ट,
1: असं दोन्ही झालं.
0: अगदी बरोबर आहे की नाही. सकाळनं तर मला त्यांच्या इथं बोलून त्यांचं बऱ्याच लोकांना वाचकांना बोलवलं आणि माझा एक छोटा खानी कार्यक्रम पण केला आणि इथून सुरुवात झाली.
1: अर्थात या छंदातून कुठं कमाई करणं हा उद्देश कधी नव्हता,
0: अजिबात नाही.
1: निव्वळ पक्षी संवर्धन, पर्यावरण रक्षण, त्यातून चिमण्यांनी खरंच परत यावं आपल्या घराकडं, हाच त्यातला मूळ उद्देश होता. आता ही घरटी बनवण्यामध्ये काही तांत्रिक कौशल्य आहे का? कारण घरटी सगळेजण बनवायला बघतात, आवडतात. खूप जणांना वाटते की आपल्याही घरी पक्षी यावेत, आनंदाने राहावेत, पण ते जमत नाही किंवा त्यात पक्षी राहत नाही. तर त्याचं काही असं वेगळं तांत्रिक कारण आहे?
0: जोपर्यंत मी पक्ष्यांची घर करत नव्हतो तोपर्यंत मला सुतारकामाविषयी झिरो माहिती होती, काहीही माहिती नव्हती. पण ज्यावेळेस मी करायला लागलो, एक खिळा मी ठोकायचा असेल तर 5 खिळे बाद व्हायचे माझ्या हातात, 7 खिळे बाद व्हायचे. पण नंतर मला त्यात करत करत गेल्यावर इतकं कौशल्य आलं, इतकं मला स्किल आलं की मी आता सहजरित्या बसल्या बसल्या चिमणीचं घर करू शकतो. यासाठी मला 8 mm ते 12 mm प्लॅवूड लागतं, 1/2 ते 1.5 इंचाचे खिळे लागतात, फेविकॉल लागतं आणि नंतर डेकोरेटिव्ह करण्यासाठी त्याला थोडा जणांचा रंग लागतो. याचा आकार आणि बाकीची माहिती जर टेक्निकल माहिती जर मी नेटवरनच घेतली होती 100%, त्यातनं शेखर गायकवाडांनी मला पण सांगितलं होतं. साधारण हे उंचीला आणि रुंदीला आणि खोलीला असं जर विचार केला तर 6x7 घरटं असतं,
1: 6 इंच बाय 7 इंचाचं
0: घरटं असतं आणि त्याची डेप्थ म्हणजे आपण खोली म्हणतो किंवा जर आपल्या समोर जर धरलं तर त्याची आतली पोकळी ही साधारण 4 इंचाची राहते आणि त्याच्या बॉटमपासून 11 सेंटीमीटरवर वर होल लागतं. त्या होलचे डायमीटर लागतो 3.5 सेंटीमीटर, मॅक्सिमम 3.5 सेंटीमीटरचा राहतो. तो अशासाठी की जर डायमीटर मोठा केला तर चिमणीच्या वितरित बाकीचे पक्षी जातील आणि चिमणीला थ्रेट निर्माण होईल. चिमणीची अंडी सुद्धा बाकीचे पक्षी, उदाहरणार्थ कावळा म्हणा, भारद्वाज म्हणा, हे सुद्धा पक्षी जातील आणि ते अंडी खातील. म्हणून ते 35 mm भोक ठेवायला लागतं. आणि 11 सेंटीमीटर का ठेवायला लागतं बॉटमपासून, तर ज्यावेळेस चिमणीचं पिल्लू तयार होतं त्यावेळेस ते पिल्लू सरकत सरकत नकळतपणे पुढे येतं आणि वरून पडतं आणि मग डॅमेज होतं, पाय मोडतो किंवा मरूनही जातं. हे होऊ नये यासाठी त्याच्या पंखात पूर्ण बळकटी यावी यासाठी ते चिमणीचं घरट्याच्या जे होल साईज आहे ते बॉटम पासून

0: अकरा सेंटीमीटर यायला लागतो.
1: अच्छा, आता हे घरटं तर बनवलं या पद्धतीने, हे किती उंचीवर कमीत कमी लावलं पाहिजे किंवा असं काही त्याचं शास्त्र आहे का परत?
0: ओके, चिमणीचं घरटं लावताना बऱ्याच जणांचं ती हौस असते की आमच्या घरी चिमणी यायला पाहिजेत, आमच्या घरी पक्षी यायला पाहिजेत, आणि ती घरटी नेतात आणि चुकीच्या पद्धतीने लावतात. त्याची करेक्ट पद्धत अशी आहे की आपण जिथं ज्या फ्लोअरला उभा राहतो त्या फ्लोअरपासून कमीत कमी 9 फुटावर म्हणजे 3 मीटरवर ते घरटं लावलं पाहिजे. आपण सेकंड फ्लोअरला असेल, फर्स्ट फ्लोअरला असेल, ग्राउंड फ्लोअरला असेल किंवा थर्ड फ्लोअरला असेल, आपण जिथं उभा राहतो तो फ्लोअर म्हणायचा, तो ग्राउंड म्हणायचा.
1: आपल्या पायापासून थोडक्यात 9 फूट पाहिजे,
0: आपला इझिली तिथं हात जाता का म्हणे, तिथं कुठलाही पाळीव म्हणजे मांजरासारखा प्राणी जाता का म्हणे. बऱ्याच वेळा काय होतं, मांजराला चटक लागते आणि मांजरची चिमणी किंवा चिमणीचं पिल्लू हे खातं. असे मी कित्येक फोटो बघितलेत की घरट्याला मांजर लटकतं आणि पिल्लू बाहेर आलं की ते खाऊन जातो.
1: अरे बाप,
0: असं होतं. त्यामुळे ते मांजर येणार नाही, शक्यतो डायरेक्ट पाणी पडणार नाही त्या घरट्यावर, असं आहे. आणि अजून एक त्यातलं बारकावे म्हणजे असं की कमीत कमी 9 फूट जरी म्हटलं असेल तर समजा हाईट समजा 12 फूट 14 फूट असेल तर छज्जापासून हे 3 इंचावर पाहिजे. वरचा स्लॅब आहे त्या स्लॅबपासून 3 इंचावर 4 इंचावर खाली पाहिजे. जितका कमीत कमी वरचा भाग असेल तितकं ते चिमणीला सेफ वाटतं. म्हणजे समजा तुम्हाला ज्या भिंतीवर लावायचं घरटं त्या भिंतीची उंची 20 फूट आहे आणि तुम्ही 9 फुटावर लावलं तर वर 11 फूट रिकामं राहतं, त्यामुळे चिमणीला तो आधार वाटत नाही. अशा केसमध्ये वरून 3 ते 4 इंच गॅप असली पाहिजे,
1: जास्तीत जास्त
0: वर असलं पाहिजे, कमीत कमी 9 फूट त्याच्या आत ते घरटं लावायचं नाही.
1: किंवा आता बऱ्याच जणांच्याकडे जे फ्लॅटमध्ये वगैरे राहणार आहेत, आपण पहिला मजला दुसरा मजला असा विषय जेव्हा काढला तर बऱ्याच जणांच्याकडे झाडं असतात नसतात, तर मग याची काही आवश्यकता आहे का नाहीये?
0: पहिली गोष्ट जी मी घरटी तयार करतो ती झाडावर मुळीच लावायची नाही.
1: बरं,
0: कारण काय होतं, झाडावर लावली तर ते पहिल्या पावसातच बाद होतात, अदरवाईज माझ्या घरट्याचं लाईफ हे 25-30 वर्ष काही होणार नाही. आता हे जर तुम्ही झाडावर लावलं तर पहिल्या 1-2 पावसातच ते घरटं बाद होईल, हा एक भाग आहे. दुसरा, ते झाडावर लावलं तर काही सरपटणारे प्राणी असतील किंवा सरडा असेल तो त्या घरट्यात जातो आणि अंडी खातो, त्यामुळे त्याचा आपला जो उद्देश आहे तो सफल होत नाही. आणि आधी एक कन्सेप्ट क्लिअर करतो की हे जे घरटं या चिमणी कायमची राहत नाही. आपण हे घरटं करतोय ते फक्त चिमणींना अंडी घालण्यासाठी करतोय. चिमणी ही बाहेरच राहते, झाडावरच राहते, फक्त अंडी घालण्याच्या पिरियडवरती आणि अंडी उबवण्याच्यासाठीच ती घरट्यात येते, अदरवाईज ती घरट्यात येत नाही. त्यामुळं झाडं असो किंवा नसो
1: काही फरक पडत नाही. अच्छा, हा सगळ्यात महत्वाचा भाग,
0: फक्त ते दर्शनी दिसलं पाहिजे चिमणीला की घर आहे
1: असं तिला कळतं,
0: कळलं पाहिजे. आता मी एका ठिकाणी गेलो आणि मला त्यांनी तक्रार केली तुमच्या घरट्यात चिमणीच येत नाही. मी गेलो आणि बघितलं त्यांनी बाल्कनीमध्ये सगळे कपडे वाळत घातलेते आणि कपड्याचे 2-3 वाळत घालण्याच्या वळणीच्या मागे त्यांनी घरटं लावलं होतं. अशा केसमध्ये चिमणीला कसं दिसणार नाही ना, चिमणी काय झिकझॅक अशी वळणं घेत येणार नाही ना.
1: बरोबर,
0: चिमणी साधारण येते ती डायरेक्ट घरट्यावर उभी तरी राहते किंवा बोकात त्या आत तरी जाते.
1: बरोबर,
0: त्यामुळे असं दर्शनी पाहिजे तिला, जिथं चिमण्या येतात तिथं 100% येतात.
1: अच्छा, आता साधारण विणीचा काळ काय असतो चिमण्यांचा, म्हणजे कधी लावायला पाहिजे?
0: विणीचा काळ लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपी गोष्ट आहे, जानेवारी मार्च जुलै सप्टेंबर, जसं आपलं फायनान्शियल इयरचे क्वार्टर्स असतात.
1: अच्छा,
0: तसे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि सप्टेंबर ऑक्टोबर डिसेंबर. सुदृढ चिमणी असेल तर 4 वेळा अंडी घालती वर्षातून, जनरली 3 वेळा. फक्त यामध्ये अजून मला एक बारकावा सांगायचा की आपण सुद्धा एखादं घर घ्यायचं असेल, एखादा फ्लॅट घ्यायचा असेल भाड्यानं नवीन, त्यावेळेस आपण आसपास शेजार आहे का, चांगला शेजार आहे का, सुरक्षित आहे का हे जसं बघतो तसंच प्राण्यांच्या बाबतीत काही पक्ष्यांच्या बाबतीत होतं. त्यामुळे घरटं लावल्यानं दुसऱ्याशी चिमणी आली असं अजिबात होत नाही, आली तर ते तुमचं नशीब. अदरवाईज 2-3 महिने त्याचा वेटिंग पिरियड असतो. जोपर्यंत चिमणीला खात्री पटत नाही की हे माझ्यासाठी सुरक्षित आहे तोपर्यंत चिमणी त्यातमध्ये येणार नाही. आणि एकदा चिमणी आली की कायम इट विल बी फॉर एव्हर, कायमसाठी येणार.
1: बर, त्या ठिकाणी माणसांचा वावर वगैरे असण्यामुळं काही अडचण?
0: 9 फुट जर असेल उंची तर काही अडचण नाही.
1: अच्छा, मग खाली वावरलं तर?
0: खाली वावरलं तर चालतं.
1: अच्छा, हे घरटं तयार करण्यासाठी जसं तुम्ही गायकवाड सरांची मदत घेतली तसं आणखीन काही यातले बारकावे जाणून घेण्यासाठी कुणाच्या गाठीभेटी झाल्या आणि मग आणखीन यातले खूप बारकावे तुम्हाला अभ्यास करता आले वगैरे असं काही आहे माहिती आणखीन?
0: नाही, कसं माहितीये का, सुरुवातीला फर्स्ट एड किंवा आपण म्हणतो ना प्रथमोपचार करणं गरजेचं आहे, तो प्रथमोपचार मी करून घेतला गायकवाडांच्याकडून. नंतर मी जसं जसं काम करत गेलो तसं माझं त्यात मास्टरी आली, तसंच मला त्यातलं स्किल आलं, कौशल्य आलं.
1: अच्छा,
0: आणि असं नाही की पहिलं घर केलं आणि ते सक्सेस झालं असं नाही, मी करत करत गेलो आणि मला सक्सेस मिळत गेला, त्यामुळे मी आता दुसऱ्याला गाईड करू शकतो व्यवस्थित, प्रॅक्टिकली काम करू शकतो.
1: पहिलं घरटं तर निश्चित

0: आत्ताच आपण घराजवळ लावलं असेल
1: होय, तर
0: त्याच्यामध्ये चिमण्या यायला तुम्हाला किती दिवस वाढ?
1: साधारण 15 दिवस.
0: 15 दिवसात चिमणी तुमच्या इकडे?
1: 15 दिवसात चिमणी आली.
0: अच्छा.
1: आणि आता माझ्या घराभोवती 7 घरटी लावलीत मी.
0: बर.
1: 7 मधले कमीत कमी 4 तरी ऑक्युपाईड असतात ऑलवेज.
0: अच्छा.
1: 4 तरी घरटात चिमणी असते
0: 12 महिने.
1: 12 महिने. आणि कधी कधी काय होतं, चिमणी आणि ब्राह्मणी मैना यामध्ये झुंज तयार होती.
0: बर.
1: कारण ब्राह्मणी मैना सुद्धा जाऊ शकते. मी खरं केलेलं आहे स्पॅरो कन्झर्वेशन, चिमणी संवर्धनाचा प्रोजेक्ट केलाय, पण काही गोष्टीत असं होतं की त्यात ब्राह्मणी मैना जाऊ शकते.
0: मी त्याच विषयाकडे वळणार होतो, कारण मगाशी तुम्ही 3.5 सेंटीमीटरचं जे काही भोक सांगितलं, तर त्याच्यामध्ये मोठा पक्षी जाऊ नये म्हणून त्या आकाराचं आपण सांगितलं. मग त्यापेक्षा जो छोट्या आकारात आहे तो पण तिथं त्याचा अधिवास होऊ शकतो वगैरे?
1: नाही, आता कसं आहे, चिमणी हा एकमेव पक्षी असा आहे की जो मनुष्याच्या वस्तीजवळ राहतो.
0: बर.
1: किंवा अंडी घालण्यासाठी येतो. आपल्याला आठवत असेल, आपण लहानपणी बघितलं असेल, तर ज्यावेळेस आपली आई आपले घरातले कोण असे धान्य निवडत असेल तर अक्षरशः त्या सुपापर्यंत यायच्या.
0: हो, अगदी अगदी.
1: किंवा आपल्या घरात तस्वीर असेल, फोटो फ्रेम असेल, ट्यूबलाईट असेल, स्विच बोर्ड असेल, तिथं घरटी करायचं. म्हणजे चिमणी हाच मनुष्याच्या जवळ राहणारा पक्षी आहे, त्यामुळे इतर पक्षी त्या घरात इतर येत नाहीत. क्वचित बुलबुल किंवा ब्राह्मणी मैना येते. 90% ह्यात चिमणीज येते.
0: आता यासाठी आपण परत काही खाण्याचंही थोडंसं काही नियोजन करावं लागतं वगैरे असं काही आहे?
1: हा, यामध्ये एक अजून मतांतर असं आहे की काही लोकांचं म्हणणं की तुम्ही चिमणींच्या किंवा पक्ष्यांच्या अधिवासामध्ये जर हस्तक्षेप करत असाल तर त्यांची जी ओरिजिनल किंवा त्यांची जी सवय आहे, उपजत कला आहे घरटं बांधण्याची, ती तुम्ही नष्ट करताय. मला याबाबतीत एवढंच सांगायचं की मी घरटं बांधून देत नाही, मी घरट्यासाठी जागा तयार करतो. ऍक्च्युली घरट्यात आतमध्ये चिमणीच घरटं बांधते. त्यासाठी लागलेला कापूस, कागद, कापडाचे तुकडे, चिंदी, सुतळी, काड्या हे चिमणीत गोळा करते आणि घर आत नाही तयार. फक्त मी पूर्वी जे वळचण होती ती वळचण तयार करतात. मातीची घरं गेली, वळचण गेली, त्यामुळे आपण फक्त त्या वळचणीला पर्याय दिलेला आहे.
0: आपण प्लॉट दिलेला
1: आहे. बस बस बस, प्लॉट सुरक्षित प्लॉट दिलेला
0: आहे.
1: 4 भिंती बांधून दिलेल्या आहेत. आतमध्ये फर्निचर वगैरे त्यांनीच
0: करायचं. तुमचं करायचं
1: खरंय.
0: तर मग तेच की तिथं स्वयंपाकघराचं काही नियोजन आपल्याला करावं लागतं का?
1: नाही नाही, स्वयंपाकघर आपण काही आतमध्ये टाकायचं नसतं.
0: नाही नाही, आत म्हणजे कडीला कुठं धान्य काही ठेवायचं वगैरे?
1: ते तुम्ही राळा नावाचं एक कसं आहे, चिमणीचं आवडतं खाद्य कीटक आहे. चिमणी आपण म्हणतो स्वच्छ आहे, चांगली आहे, पण चिमणीला जास्तीत जास्त कीटक आवडतात. चिमणी मांसाहारी पक्षी, तुम्हाला सांगितलं आश्चर्य वाटेल. आणि आपल्या पदार्थ म्हणजे आवडती बाजरी, तांदूळ, क्वचित प्रसंगी लहान लहान ज्वारीची आपण शाळू म्हणतो ती खातात. गहू, तांदूळ असले काही पदार्थ खात नाही. तांदूळ असेल तर कणी, अदरवाईज राळा नावाचा एक पदार्थ आहे की ज्याला टरफल असतात. चिमणीला ते घ्यायची खूप हौस आहे. टरफल फोडणं आणि आतनं राळं काढणं आणि खाणं हे चिमणीचं खूप नाद चांगला आहे, शोक आहे त्याला. आणि त्यामुळे ते राळं एक देतो आपण, पण ते घरट्यात काही टाकत नाही आपण.
0: अच्छा.
1: आपण घरट्याच्या बाजूला ठेवायचो, बाल्कनीत ठेवू शकतो.
0: अच्छा. पण हे मग खाण्यासाठी इतर पक्षी पण येऊ शकतात?
1: येऊ शकतात, येऊ शकतात, त्याला काही पर्याय नाही.
0: बर.
1: तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला जो अनुभव आहे तो असा आहे की एकदा आमच्या घरीच असं घरटं लावलं होतं. घराला आपण जे इलेक्ट्रिक फिटिंग करतो त्याला एक प्लॅस्टिकची PVC पाईप असते.
0: बरोबर.
1: त्याची रुंदी ही 1/2 इंच असते, मॅक्सिमम 10 mm ते 12 mm.
0: बरोबर.
1: चिमणा हा रात्रभर त्या पट्टीवर बसायचा आणि चिमणी मात्र घरात असायची. रात्रभर चिमणा संध्याकाळी 7-8 वाजता बसायचा, तो पहाटेपर्यंत असायचा चिमणा रक्षण करत, आणि चिमणी मात्र आतमध्ये असायची. अर्थात घर बांधण्याचं काम किंवा आतमध्ये पाला पाचोळा गोळा करणं, गवत काडी गोळा करणं आणि कापूस गोळा करणं हे काम चिमणा आणि चिमणीच करतात, दोघंही करतात. परंतु ज्यावेळेस पिल्लं तयार होतात त्यावेळेस त्यांना अडचण होऊ नये म्हणून चिमणा हा बाहेर राहतो, चिमणी आतमध्ये राहते.
0: तुम्ही जे पहिलं घरटं बनवलं त्यामध्ये 15 दिवसामध्ये चिमणी राहायला आली.
1: बरोबर.
0: त्यानंतरची ती पिल्लं होणं, त्याच्यानंतर ती उडून जाणं, ही सगळी प्रक्रिया खूप वेळा,
1: खूप इंटरेस्टिंग
0: तुम्ही अनुभवलेली आहे.
1: खूप इंटरेस्ट.
0: तर ती पण थोडीशी आम्हाला ऐकायला आवडेल.
1: खूप इंटरेस्टिंग.
0: आणि त्यातले काही घडलेले किस्से असतील तर, म्हणजे कसं ते सांभाळतात एकूणच, हे सगळंच थोडंसं ऐकायला आवडेल.
1: तर खूप छान असतो. 2-2, 3-3 चिमण्याची चिवचवाट आणि चिमणा चिमणीचा चिवचवाट हा घराला खूप आनंददायी असतो. ज्यावेळेस चिमणीची पिल्लं होतात त्यावेळेस तुम्हाला आश्चर्य वाटेल की घरट्यात चिमणी घाण करत नाही. चिमणी हा अत्यंत स्वच्छ आणि सुबक पक्षी आहे. आत केलेली चिमण्यांची घाण ही चिमणी चोचीनं बाहेर काढते आणि स्वतः मात्र बाहेर बिष्ट करते.
0: पिल्लांची,
1: पिल्लांची इतकी स्वच्छ आहे. आणि चिमणा आणि चिमणी एकवर एकवर आत जातात. हा साधारण त्यांचा उद्योग 15 दिवस ते 2 आठवडे ते 5, म्हणजे साधारण 15 दिवसाचा असतो. 15 दिवसानंतर चिमण्याच्या पिल्लांच्या बळकटी आली पंखात की ती पिल्लं त्या तोंडाला येतात आणि उडून जातात आणि ती कायमची जातात.
0: बरं. पण या सगळ्या दरम्यान त्यांना खाऊ घालणं वगैरे जे काही चिमणी

0: करत असेल ती पण पद्धती तुम्ही अनुभवली असेल.
1: मी वाचले आणि वाचल्यानंतर काही मी प्रयोग पण केलेले. मी असं वाचलं होतं की एक चिमणी किंवा चिमणा आपल्या पिल्लांना दिवसातून म्हणजे पहाटे त्यांचा 5-5:30 वाजता दिवस सुरू होतो, तिथून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 220 ते 260 वेळा अन्न भरवते.
0: बापरे,
1: मला हे खोटं वाटलं. त्यामुळे मी एक तासाचा एक्सपेरिमेंट केला, एक तासात किती वेळा चिमणी येते आणि मला ते कॅल्क्युलेशन पटलं. अगदी 220 ते 260 नाही तरी मला 200 वेळा ते जाईल असा अंदाज आहे.
0: अच्छा.
1: आणि मी केलं. आपण जनरली आपल्या लहान मुलांना घरी काय करतो, 1-2 घास खाल्ले नाहीत किंवा 2-3 वेळा त्यांना कन्व्हिन्स करतो, खा रे बाळा, नाही खाल्लं की धापाडे. चिमणीच्या बाबतीत ते होत नाही. 260 वेळा चिमणी येते, 220 वेळा येते चिमणी आणि ती पिल्लांना अन्न भरवते. प्रत्येक वेळेस प्रत्येक पिल्लंही वर येतात, तोंडाला येतात आणि आपली चोच ओपन करतात आणि त्या चोचीमध्ये चिमणी आपली दाणे भरवते किंवा कीटक, विशेषतः कीटक भरवते. एखाद्या चिमणीला असं दिसतं की आपल्या पिल्लाच्या तोंडात अजूनही पहिलाच घातलेला कीटक आहे, तो गिळलेला नाही, त्यावेळेस ते पिल्लूच्या तोंडात ती परत चोच घालून भरवत नाही, दुसऱ्या पिल्लाला घालते. इवन काही वेळेस त्या पिल्लाच्या तोंडात ते काढून दुसऱ्या पिल्लाला घालते, ते सुद्धा मी पाहिले.
0: बापरे,
1: हे फार इंटरेस्टिंग. असं चिमणीचं साधारण उडण्याचं स्पीड जे आहे ते 538 किलोमीटर आहे, पण ती टप्प्याटप्प्याने उडते, एका वेळेस काही उडत नाही आणि साधारण आयुर्मान 4 ते 5 वर्षे आहे.
0: अच्छा.
1: आणि साधारण वजन चिमणीचं 24 ग्राम ते 39 ग्राम पर्यंत असू शकतं. आणि चिमणीला आपण जसं नागाला किंवा सर्पांना आपण शेतकऱ्यांचा मित्र म्हणतो, तसं चिमणीलाही म्हणलं जातं. अन्नधान्यावरची कीटक आहेत त्यांची संख्या वाढली, हे कीटक खायचे असतील तर चिमण्या या पाहिजे. त्यामुळे चिमणी हा इनडायरेक्टली शेतकऱ्यांचा मित्रच होतो.
0: छान. आणि कधी पिल्लं मग खाली येतात वगैरे असंही कधी अनुभव?
1: माझ्या घरातून अजून एकही पिल्लू पडलेलं नाही, पण ज्याचं बऱ्याच वेळा असं होतं की माहीत नसतं, त्यामुळे पिल्लूचं घरटं भोक हे मोठं बनवलं जातं आणि ते बॉटमलाच असल्यामुळं पिल्लं क्युरियॉसिटीमुळं किंवा उडण्याची क्षमता नसल्यामुळं सुद्धा पुढे येताना पडतं.
0: नाही पडलं अशा दृष्टीने मी म्हणत नाही, पण उडण्याची काही जी कला आत्मसात,
1: तुम्ही कदाचित आपले आकाशवाणीचे जे आता श्रोते आहेत ते कदाचित विश्वास ठेवणार नाही, परंतु मी एक घडलेला किंवा मी एक बघितलेला किस्सा सांगतो. मी इमर्सनमध्ये सर्व्हिसला होतो, त्यामध्ये जे लाईटचे मीटर असतात त्या मीटर बॉक्सच्या मागे एका पिल्लं चिमणीनं घरटं केलं होतं. वेळेच्या आधी ते पिल्लू खाली पडलं आणि त्याला उडता येत नव्हतं, तर चिमणीची आई, आपण मादी म्हणूया नको, चिमणीची आई, तिनं ते पिल्लू आपल्या पाठीवर घेतलं
0: बर
1: आणि ते उडून परत त्या घरट्यात नेलं. हे मी स्वतः माझ्या डोळ्यानं बघितलेलं आहे. अक्षरशः म्हणजे मला इतकं भरून आलं होतं की हे कसं शक्य आहे, पण ते पिल्लूनं त्या पाठीवर उभी राहिली आणि ती उडत उडत जाऊन त्या पिल्लात परत त्या घरट्यात चिमणी गेलेली, हे मी बघितलेलं आहे.
0: पण मग तेवढ्या घरट्यातच त्यांना उडण्याची सवय होऊन ते लगेच?
1: आता कसं, कल्पना करा, दिवसाची वेळेस ह्या 15 दिवसात प्रत्येक वेळेस सुरुवातीचे 2-4 दिवस चिमणी उडणार नाही किंवा 5-7 दिवस, पण नंतरचे 5-7 दिवस हे प्रत्येक वेळेस दाणा घेण्यासाठी हे पिल्लू आपल्या घरट्यातून त्या भोकापर्यंत उडेल.
0: बरं.
1: आणि आता जर 200 वेळा जर उडत असेल तर त्याच्या पंखात पाहिजे तेवढी बळकट येईल आणि एकदा बळकट आली की ते चिमणीचं पिल्लू हे त्या भोकातून बाहेर पडून हवेत संचार करेल.
0: मग ते जेव्हा बाहेर पडतं तेव्हा आकाशात विहार करायला सुरू?
1: हा, अगदी एक तासाभरात ते उडून जातं.
0: होय.
1: हो, तासाभरात उडून जातं.
0: आणि त्यावेळेला मग ते इतकं सक्षम असते की स्वतःचं अन्न, स्वतःचं भक्ष्य,
1: अगदी अगदी अगदी
0: जे काय असतं,
1: अगदी चिमणा चिमणी त्याच्याबरोबर असतात थोड्या वेळानंतर मला दिसले नाही त्या, पण ते होतात परत, ते काय पिल्लू दिसत नाही.
0: अच्छा. ही घरटी आपण जी बनवली की नाही ती मग पुढे त्याचा प्रसार करण्यासाठी, जसं हे सगळं आता नॉलेज तुम्ही गोळा केलं तसं ही इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी जसं माध्यमांनी तुम्हाला प्रसिद्धी दिली तसं तुम्ही वैयक्तिक दृष्ट्या काही?
1: या प्रसिद्धीमध्ये माध्यमांचा हात खूप मोठा आहे. सकाळ म्हणा, पुण्यनगरी म्हणा, पुढारी म्हणा, लोकमत म्हणा, यांनी माझे प्रत्येक वेळेस साधारण 20 मार्च या दिवशी जो चिमणी डे असतो त्या दिवशी माझे लेख प्रसिद्ध केले, काही लोकांनी घरी येऊन फोटो काढले, G24 असणं माझी एकदा बातमी दिली होती. कोरोनाच्या काळात तर मी साधारण 350 ते 400 घरटी ह्या कोरोनाच्या काळात घरी असताना बनवलेले, माउथ पब्लिसिटी तर होतीच, शिवाय काही शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन मी हे काम करत असतो किंवा काही बचत गटामध्ये जाऊन काही संस्थामध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यांना कसं करायचं, चिमणीचं घरटं कसं करायचं हे शिकवत असतो. लक्ष्मी केशव प्रतिष्ठान असू दे, कराडचं विठामाता असू दे, महाराष्ट्र स्कूल असू दे किंवा साताऱ्यातलं शिवाजी कॉलेज असू दे, ह्या प्रत्येक ठिकाणी जाऊन मी चिमण्यांचं घरट्यांचं प्रात्यक्षिक करून दाखवलं, मुलांच्याकडनं करून घेतली आणि ज्यांनी केली त्यांनी आपल्या घरी, त्यामुळे पब्लिसिटी अर्थात मग पब्लिसिटी खूप आहे.
0: आणि याच्यातून आलेल्या मग त्यांचा प्रतिसाद वगैरे असा?
1: हो, मला फोटोग्राफ्स पाठवतात, मला काही व्हिडिओ क्लिप पाठवतात. आणि मला कळतं आता यामध्ये

0: असा अनुभव आहे की 100% घरात चिमण्या येतातच असं नाही, 50% ते 60% येतात, बाकीची घरं रिकामी राहतात. आता त्याला प्रत्येकाला वेगवेगळी कारणं आहेत, जागा बरोबर नसते, प्राणी बरोबर असेल, किंवा चिमणीला ते घर दिसत नसते, अशी खूप कारणं आहेत. पण 50-60% तरी यश नक्कीच आहे, नक्कीच. आणि जसं अॅक्वारियममध्ये मासे बघण्यात काही लोकांना छंद असतो, तसं चिमणींनी अंडी घातल्यानंतर ते जे उबवणं आणि त्याचे फिडिंग बघणं ह्या सुद्धा काही लोकांना खूप आनंद होतो, त्यामुळे आनंद नक्कीच आहे.
1: छान छान छान. तर पुढचं काही नियोजन आहे असं काही याच संदर्भात आणखीन काही
0: नाही? आता मी यातमध्ये प्रयोग करायला लागलो होतो. काही लोकांना काय असतं, दुर्दैवानं समाजात सगळेच लोक चिमणी संवर्धन, चिमणी पर्यावरण, चिमणीचं संगोपन करणं यामध्ये आहेत, इंटरेस्टेड आहेत. पण काही लोक आहेत की ज्यांना तो बंगल्याला शो लागतो, आमच्या घराला शोभर असं, कारण मी बनवतो ते प्लायवूडची असतात की जी घरटी जी असतात ती फार देखणी नसतात, रंगरंगोजी केली तर पण 100% त्यामध्ये चिमण्या येतात. माझ्याकडे आता मी फोमची केलेली आहेत, त्यामध्ये एवढा रिझल्ट कमी आहे, त्यामध्ये कमी येतात, त्यामुळे मी परत लाकडी किंवा प्लायवूडच्या घरट्याकडे जाणार आहे.
1: एक साधारण विचार केला तर हे एक घरटं बनवायला किती वेळ आणि किती खर्च येतो?
0: नाही असं कसं आहे, मी बॅच घेतो, साधारण 20-20 घरट्याची बॅच घेतो. 20 घरट्याची बॅच बनवायला मला साधारण माझा उद्योग, माझे इतर प्रायोरिटीज बघून मला आठवडा तरी लागतो 20 घरटी बनवायला.
1: अच्छा.
0: मी ज्यावेळेस कंपनीमध्ये सर्व्हिसला होतो त्यावेळेस मी सर्व्हिसवरून यायचो, साधारण 6-7:30 यायचो, रात्री 11 काम करायचो, 1-4 असं एक 7-8 काम केलं की 20-1 घरटी व्हायची, इन्क्लुडिंग त्याचा कलरिंग बिलरिंग सर्व.
1: आणि खर्च किती येतो साधारण?
0: साधारण फेविकॉल, प्लायवूड असं जर विचार केला, सुरुवातीला मला काही लोकांनी खूप मदत केली, काही लोकांनी मला प्लायवूड दिलं, काही लोकांनी मला फेविकॉल दिलं, काही लोकांनी वायर नेल दिली, पण त्यातले श्रम आणि रंग आणि लाईट आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन डेमो करणं, लोकांना दाखवणं, गाडीचा स्वतःचा माझा खर्च, असं विचार केला तर ॲव्हरेज मला एक घरटं बनवायला साधारण, डिसेंट बनवायचं असेल तर साधारण 200 खर्च येतो.
1: एवढ्या खर्चामध्ये कुणीही चांगलं चिमणीसाठी घरटं प्लॉट तयार करून देऊ शकतो?
0: हा, अगदी प्रत्येकाला जर इच्छा असेल तर अगदी तुम्हाला सांगतो प्लायवूडचंच घरटं बनवायला पाहिजे असं काही नाही. आपल्याला मिळालेले शूबॉक्स जे आहेत कॉरोगेटेड बॉक्स, त्याचं सुद्धा आपण घरटं बनवू शकतो. लक्ष्मी केशव प्रतिष्ठान आहे तिथं तर मी लहान मुलांना जर इलेक्ट्रिक अशी जर कटर वापरायला दिला तर कदाचित ऍक्सिडेंट होऊ शकतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे त्यांनी पुठ्ठ्याची घरं केली आणि त्या पुठ्ठ्याच्या घराचं सुद्धा रिस्पॉन्स, डायमेन्शन हेच ठेवायचं.
1: अच्छा.
0: डायमेन्शन मध्ये काही बदल करायचं नाही, हेच ठेवायचं. पुठ्ठ्याच्या घरामध्ये सुद्धा चिमण्या येतात, फक्त पुठ्ठ्याच्या घराचं लाईफ कमी असतं.
1: बरोबर. फक्त त्या आकारमानाला महत्व,
0: आकारमानाला महत्व आहे आणि चिमण्यांना सेफ वाटलं पाहिजे.
1: छान. तर ही चिवताईची गोष्ट ऐकता ऐकता आपली वेळ संपत आली आहे. जाता जाता तुम्हाला काय महत्वाचं सांगावं असं वाटतंय, असा एक संदेश म्हणून म्हणा किंवा एक तुमच्या काही समाजाकडून लोकांच्याकडून अपेक्षा आहेत का? त्या
0: मला नाही, या कामामध्ये बऱ्याच लोकांनी सहकार्य केलं, बऱ्याच. त्याबरोबर माझ्या घरातल्या लोकांनी, माझी पत्नी, माझ्या मुलीनं रंगवायचं काम करणं, घरटी तयार करणं, डेमॉन्स्ट्रेशनला माझ्याबरोबर येणं हे सुद्धा केलंय खूप लोकांनी. मला आता एक अजून असं वाटतं की ह्यामध्ये अवेअरनेस खूप आलेलं आहे लोकांना, विशेषतः शाळेतली कॉलेजची मुलं जी आहेत त्यांना तर खूप अवेअरनेस आलेलं आहे आणि तो अवेअरनेस वाढणार आहे असं मला वाटतं. काम करत राहायला पाहिजे आणि ही काळाची आजची गरज आहे असं मला वाटतं.
1: छान. तर याच तुमच्या पर्यावरण स्नेहाला तुमच्या हाताला आणखीन हात जोडले जावत, चिमण्यांना भरपूर प्लॉट उपलब्ध होत आणि त्यांचा आपल्या जवळपासचा जो काही वावर आहे तो पुन्हा एकदा असाच भरभरून येऊ अशी इच्छा, अशी आशा आपण व्यक्त करूयात आणि या नोटवरती आपण थांबू.
0: धन्यवाद.
1: आल्याबद्दल अत्यंत धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोतो अमृत कलश या ज्येष्ठांसाठीच्या कार्यक्रमात आता आपण माझा वेगळा छंद पक्ष्यांसाठी निवारा याविषयी श्रीयुत रवींद्र शिंदे यांची मुलाखत ऐकली. या कार्यक्रमाचं सूत्रनिवेदन केलं होतं अजय गिजरे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळची 9:56 झाली आहेत. श्रोतो आता ऐकूयात सहाय्यक पोलीस निरीक्षक उम्रज यांच्याकडून प्राप्त झालेलं हरवलेल्या व्यक्तीविषयीचं निवेदन. बाळकृष्ण बापू शिंदे वय 36 वर्ष, राहणार उम्रज, तालुका कराड, जिल्हा सातारा, हे गृहस्थ. दिनांक 26 मार्च 2002 रोजी सकाळी 11 वाजता कोणासही न सांगता राहत्या घरातून निघून गेले आहेत. त्यांचं वर्णन असं,

हे गृहस्थ मतिमंद असून त्यांची उंची 5 फूट 2 इंच आहे. रंग गोरा आहे, चेहरा गोल आहे, केस बारीक असून अंगात निळसर चौकड्यांचा पूर्ण बायांचा सदरा असून काळ्या रंगाची पॅन्ट आणि पायात चप्पल घातली आहे. या वर्णनाची व्यक्ती कोणाला आढळल्यास किंवा त्यांच्याविषयी काहीही माहिती मिळाल्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक उमरज पोलीस स्टेशन उमरज तालुका कराड जिल्हा सातारा यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक उमरज पोलीस स्टेशन उमरज यांनी केलं. निवेदन संपलं.

0: शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका. प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: श्रोते, आज आहे गुरुवार, तेव्हा सायंकाळी 7:30 वाजता जरूर ऐका शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम आमच्या किसानवाणी या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात. याचं लेखन केले डॉक्टर सुनील देशपांडे यांनी आणि या कार्यक्रमात सहभागी आहेत सुप्रिया मोरे, श्रेया गोलिवडेकर आणि डॉक्टर सुनील देशपांडे. विविधरंगी कार्यक्रमांची मेजवानी सातारा आकाशवाणी. फिरू आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: आकाशवाणी सातारा केंद्र सकाळचे 10 वाजतात. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम वेदांत हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: काय रे पोरांनो, कसली एवढी गडबड?
3: आबा, बाबांनी सरप्राईज ट्रिप प्लॅन केली आहे. काश्मीर चाललंय फिरायला, पण तुमचे गुडघे दुखतात ना. आणि नंतर रिसॉर्ट मधल्या स्विमिंग टॅंक मध्ये पोहणार सुद्धा, पण तुमचे गुडघे दुखतात ना.
4: आणि सज्जनगडावर पण जाणार आहोत, पण तुम्हाला चढता नाही येणार, गुडघे तुमचे.
2: म्हणजे मला तुम्ही नेणार नाही.
3: तुम्ही येऊन काय करणार आबा? तुम्ही इथे पण खेळत नाहीत गुडघे दुखतात म्हणून.
4: हो ना, आणि तिथे आला तर मलाच तुमच्या पाशी बसावं लागेल. त्यापेक्षा
2: मी एक काम करतो, लगेच नी रिप्लेसमेंट सर्जरी करतो. अपॉइंटमेंटच घेतो ना डॉक्टरांची?
4: अपॉइंटमेंट आधीच घेतली आहे, तुम्ही फक्त आमच्या बरोबर चला.
2: म्हणजे हा सगळा
3: प्लॅन होता, पण ट्रिपचा नाही, तुम्हाला मनवायचं प्लॅन.
2: असं होय, मग आता नी रिप्लेसमेंट झाली ना की मीच ठरवणार ट्रिपचा प्लॅन. हा, पण फक्त माझ्या एकट्यासाठी.
5: गुडघेदुखीमुळे तुमच्या जीवनातला आनंद गमावू नका, हा संदेश वेदांत हेल्थकेअर सेंटर तर्फे जनहितार्थ जारी. रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरीसाठी वेदांत हेल्थकेअर सेंटर, विसावा नाका, सातारा. संपर्क 95185-68006, 95185-68006.
6: नमस्कार श्रोते हो, वेदांत हेल्थकेअर सेंटर प्रस्तुत सांधेदुखी बद्दल सर्व काही या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. वेदांत हेल्थकेअर सेंटरचे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर अमोल ढवळे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
7: नमस्ते.
6: आपल्या पेशंट आहेत रसिका देवले, त्यांचा एक छान अभिप्राय ऐकूयात आणि मग त्यांच्याबद्दल बोलूयात.
8: नमस्कार रसिकाताई.
9: नमस्कार.
8: वेदांत हेल्थकेअर सेंटर मध्ये तुमची सर्जरी झाली होती, काय त्रास होत होता तुम्हाला?
9: माझा पाय दुखत होता, फोल्ड करताना वगैरे दुखायचा, म्हणजे जड व्हायचा.
8: बर.
9: आणि जिमा चढताना चढायला वगैरे यायचं नाही मला.
8: आता वय काय आहे तुमचं?
9: 55.
8: मग गुडघ्याची झीज कितपत झाली होती आणि काय सांगितलं डॉक्टरांनी?
9: गुडघ्याची झीज फार झाली नाही म्हणाले, थोडी झालीये, पण अर्धा म्हणजे थोडा भाग ती गादी झिजलेली आहे तुमची, आणि त्यामुळे ती झीज वाढत

0: जाईल असं म्हणाले. ते म्हणाले की आपण मला घरात खूप काम पण असतं, उभं राहायचं असतं. मग मी म्हणाले की मला लवकर रिकवर व्हायचंय. तर मग ते म्हणाले तुम्हाला पार्शलनी रिप्लेसमेंट करू, म्हणजे तुम्ही अगदी 15 दिवसातच तुम्ही अगदी उभं राहून थोडं थोडं काम करू शकाल आणि नंतर तर रिकवर होईल. म्हणून मी पार्शलनी रिप्लेसमेंट करायचं हे केलं.
1: खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि रसिकाताई तुम्ही हा जो छान अभिप्राय दिलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
0: थँक्यू
2: डॉक्टर अमोल ढवळे सर. रसिकाताईंचा इतका छान अभिप्राय आपण ऐकला तर बेसिकली त्यांनी सांगितलं की वय 55 वर्ष आणि पार्शल नी रिप्लेसमेंट केली.

0: रसिकाताई, तुम्ही हा जो छान अभिप्राय दिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
1: थँक्यू
2: डॉक्टर अमोल ढवळे सर. रसिकाताईंचा इतका छान अभिप्राय आपण ऐकला, तर बेसिकली त्यांनी सांगितलं की वय 55 वर्ष आणि पार्शल नी रिप्लेसमेंट केली, म्हणजे नेमकं काय? आणि मग 55 वर्ष वय होतं म्हणून ही पार्शल नी रिप्लेसमेंट केली का?
3: त्या आल्या तेव्हा त्यांचा गुडघा दुखत होता, प्रचंड दुखत होता, आणि त्या लगेच तयार होत्या जे ऑपरेशन म्हणाल ते आपण करूया.
2: ओके.
3: पण त्यांचे एक्सरे जेव्हा आम्ही बघितले तेव्हा आम्हाला असं कळालं की त्यांचं AMOA म्हणजे अँटेरोमिडियल कंपार्टमेंटचं ऑस्टिओआर्थरायटिस त्यांना होतं.
2: ओके.
3: मग अशा पेशंट्सना पार्शली रिप्लेसमेंटचे छान रिझल्ट मिळतात. वय पण त्यांचं कमी आहे हा एक दुसरा मुद्दा होता, त्यामुळे आम्ही त्यांना पार्शली रिप्लेसमेंटचा सल्ला दिला. त्याच्या ऍडव्हान्टेजेस मध्ये आपल्याला मांडी घालता येते, जमिनीवर बसता येतं, आपल्याला असं फार वेगळं काही ऑपरेशन केलंय याचं फिलिंग राहत नाही.
2: ओके.
3: कारण इम्प्लांट हा छोटाच असतो, त्यामुळे बऱ्याचदा चालताना आपल्याला नॅचरल फिलिंग राहतं, आपले लिगामेंट इंटॅक्ट असतात. त्याचे क्रायटेरिया फारच स्ट्रिक्ट आहेत हे ऑपरेशन करण्याचे, आणि त्या सगळ्यामध्ये त्या बसत होत्या म्हणून आपण त्यांना पार्शलनी रिप्लेसमेंट केली. आणि आता तुम्ही बघतायच की त्याचे रिझल्ट अत्यंत, आणि त्यांनी जे त्यांच्या अभिप्रायात सांगितलं की योग्य वेळी तुम्ही जाऊन डॉक्टरांकडे एक गुडघा दुखत असला तरी दाखवा.
2: हो,
3: हे जे आहे की आम्ही पेशंट आमच्याकडे येतात तेव्हा म्हणजे त्यांचे पूर्ण गुडघे झिजलेले
2: असतात,
3: तर योग्य वेळी आलं तरच आपल्याला ही शस्त्रक्रिया त्यांना रेकमेंड करता येते.
2: म्हणूनच श्रोते हो, नी रिप्लेसमेंट असू दे, टोटल नी रिप्लेसमेंट, पार्शल नी रिप्लेसमेंट या संदर्भात अधिक माहितीसाठी किंवा रोबोटिक सांध्यारोपण शस्त्रक्रिये संदर्भातल्या अधिक माहितीसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर अमोल ढवळे यांच्या वेदांत हेल्थ केअर सेंटरला सातारा इथे. संपर्क 95185-68-00 95185-68-00 9518568006. पुन्हा भेटूयात वेदांत हेल्थ केअर सेंटर प्रस्तुत सांधेदुखीबद्दल सर्व काही या कार्यक्रमात डॉक्टर अमोल ढवळे सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्ते.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: वेदांत हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलाच आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 10:05 होत आहेत. ऐकूयात श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आपण आमचा हा कार्यक्रम दर आठवड्याला ऐकत आहात, खूप चांगला प्रतिसाद देत आहात आणि त्याचा आपल्याला उपयोगही होतोय हे ऐकून खूप बरं वाटलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपल्याला या कार्यक्रमातून आयुर्वेदासंबंधी जास्तीत जास्त माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि आजही आम्ही आपल्याला तशाच प्रकारची आयुर्वेदातल्या उपचारांची माहिती देणार आहोत आणि ती माहिती देण्यासाठी आपल्याकडे आले आहेत पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे. नमस्कार डॉक्टर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
8: नमस्कार मॅडम.
7: गेले 4 डॉक्टर आपण सुजेविषयी आणि डोळ्याच्या पडद्याला येणाऱ्या सुजेविषयी बोलत होतो, त्याची कारणं जाणून घेतली, त्याचे परिणाम जाणून घेतले. आता त्याच्यावर आयुर्वेदामध्ये नेमके उपचार काय आहेत हे आम्हाला ऐकायला आवडेल.
8: नक्की, खरं तर ट्रीटमेंट हाच खरं तर काबा आहे. जसं मी गेले काही भाग सांगतोय, मूळ कारण शोधा, मूळ कारण शोधा आणि ट्रीटमेंट करा. आता उदाहरण दाखलच द्यायचं झालं तर रक्तवाहिन्यांमध्ये कुठल्या होणं आणि मग त्याच्यामुळे पडद्याला सूज आहे ना, त्याची ट्रीटमेंट करताना आपण काय विचार करतो?
7: डोळ्याच्या रक्तवाहिन्या किती लहान छोट्या असतील, त्याला सूज येते,
8: अगदी त्याच्यात ब्लॉक बसतो, अगदी केसांपेक्षाही त्या पातळ असतात. आम्हाला भिंगांमधून ते बघावं लागतं त्यावेळी त्या मोठ्या दिसतात, तर त्याच्यात ब्लॉक बसतो. बऱ्याचदा मुळात तो डोळ्यातला ब्लॉक असू दे, तो हृदयातला ब्लॉक असू दे, किंवा डीप वेन थ्रोम्बोसिस असू दे, किंवा व्हेरिगोज वेन असू दे, किंवा बायकांना पाळीला बाहेर पडणाऱ्या त्या रक्तामध्ये गुठळे असू दे, हा रक्ताचा दोष आहे. हे सांगायचा मुद्दा हा त्या अवयव चा दोष नाही, म्हणजे तो ब्लॉक होणं हा हृदयाचा दोष नाही, तो डीप वेन थ्रोम्बोसिस होतं तो त्या नसांचा दोष नाही, किंवा बायकांना रक्त पडतं ते गर्भाशयाचा दोष नाही, तो रक्ताचा आहे. तुम्ही लक्षात घ्या ना, हृदय हे सिरामर्म आहे, म्हणजे तिथं सिरा रक्तवाहिन्यांचं जाळं आहे. त्या सिरामध्ये त्या रक्तवाहिन्यांमध्ये दोष नाही आहे ना, गुठळी कशात झाली? रक्तात झाली.
7: बरोबर.
8: म्हणजे स्वतः रक्तात गुठळी आहे ती, त्यामुळं मग तो अवयवाचा विकार होऊ शकत नाही, म्हणजे तो डोळ्याचा आजार नाही, तो हृदयाचा आजार नाही, तो नसांचा आजार नाही, तो रक्ताचा आजार आहे. रक्ताचा आजार होण्यामागची तशी कारण आहे. खरं तर ज्या वेळेला गुठळी होते त्यावेळेला आयुर्वेदानुसार त्याला

0: कफ संप्राप्ती म्हटली जाते, म्हणजे तुमच्या खाण्यापिण्यात वाताशी कफाशी आणि रक्तदृष्टी करणारी अशी काहीतरी तुमची दिनचर्या खाणं पिणं किंवा दिनचर्येतल्या काही त्रुटी इतक्या मेजर असतात की तुमची रक्तदृष्टी पराकोटीची व्हायला लागते. आता उदाहरण दाखल द्यायला झालं तर काही लोकांनी, म्हणजे आता लाईफस्टाईल आहे बरं का, एक गंमत अशी आहे बघा, चांगली गोष्ट मी ज्यावेळेस पथ्याची सांगायला लागतो तेव्हा मला पेशंट रुग्ण डायरेक्ट तोंडामध्ये हे कसं शक्य आहे,
1: हे आमच्याने होणार नाही.
0: हा, ह्याच कारण असं, आपली दिनचर्या आपलं ऋतुचर्या आपले दिनक्रम इतका विकृत आणि घाणेरडा करून ठेवलाय आपण की त्याचा परिणाम किंवा ते चुकीचं हेच माहित नाही. म्हणजे आपण मराठी भाषेत बऱ्याचदा बोलतो, आपल्या मराठी भाषेत उर्दू शब्द आहेत, संस्कृत शब्द आहेत, हिंदी शब्द आहेत, बऱ्याच भाषेचा भेळमिसळ मराठीत झालेली आहे आणि आपल्याला माहितीच नाही ना ते मराठी शब्द आहेत का त्या वेगळ्या
1: भाषेत
0: वापरतोय. आपल्याला वाटतं की हे जे आहे हे मराठी शब्द आहेत. तसं झालंय आपल्या चुकीची दिनचर्याची एवढी सवय झाली की तेच योग्य असं वाटतं आणि तेच ह्याचं मूळ कारण आहे.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाले आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. तर डॉक्टर, आपण म्हणतो ना आहार विहार आणि विचार हे तिन्ही परिणाम करतात आणि त्या तिन्हीचा विचार आयुर्वेदामध्ये केलेला आहे, त्याच्यामुळे ह्या अशा सगळ्या आजारांवर ह्या तिन्हीचा सुद्धा विचार करायला लागतो आपल्याला.
0: अगदी बरोबर. म्हणजे उदाहरण दाखल झालं तर मधुमेहाच्या पेशंटमध्ये देऊयात आपण किंवा वयस्कर लोकांचं, तर सकाळी चहा सोबत बिस्किट हे पाहिजेच आहे, कोणत्याही पद्धतीने हे पाहिजेच आहे. आपल्याकडे पद्धत काय होती, न्याहारीची, न्याहारी ही बंद झाली आयुर्वेदात. न्याहारी सकाळची सांगून ठेवली, न्याहारी करायला पाहिजे हेही खरं आहे. तुम्ही सांगली कोल्हापूर साईडला गेलात ना, बऱ्याचदा बघा न्याहारीमध्ये दही ठेचा भाकरी खाल्ली जाते.
1: अच्छा.
0: त्यामुळे बऱ्याच लोकांना त्याने मूळव्याधन तत्सम गोष्टी होतात, पण व्यायाम असेल तर विरुद्ध आहारी पचतो. हे गंमत आहे, म्हणजे आयुर्वेदानं सांगून ठेवलंय की विरुद्ध जरी खाल्लं, चुकीचं जरी खाल्लं तर तुमचा चांगला व्यायाम असेल तर तुम्हाला ते पचणार आहे, पण तो व्यायामच नाही. बैठका आळशी झालेत की आता घरातील कपड्याची बाई वेगळी आहे, धुणे भांड्याची वेगळी आहे, स्वयंपाकाची वेगळी आहे आणि बायका काय करतात, कपड्याच्या गड्या घालतात आणि नवऱ्याची वाट बघतात, म्हणजे अशी विचित्र होऊन बसले. व्यायामच नाही ना राहिलेला, व्यायाम नाही राहिलेला, खाता तुम्ही घाणेरड काही आणि मग ते त्याचा परिणाम लिव्हरवरती एवढा मोठा यायला लागतो की रक्ताची क्वालिटी आपल्याला खराब होताना दिसते. मग त्यातलं जसं मधुमेहाचं सांगितलं की बिस्किट खातात, अरे नाश्त्याला मला चहा, म्हणजे चहा बिस्किट लागतो, त्यापेक्षा न्याहारी करा. तर तुमचा जर व्यायाम असेल तर न्याहारी पसते 11 भूक लागते, परत 11 जेवलात की संध्याकाळी 7 पर्यंत भूक लागते. आयडियल जे लाईफस्टाईल झाली
1: आणि 8-9 पर्यंत झोपा.
0: अगदी बरोबर. बरं, ताजं खाल्ल्यामुळे लवकर पचतही. ज्यावेळेस शिळं मैद्याचं खाल्लं जातं तेव्हा पचनकाळ वाढतो आणि कोठ्यावरती इम्पॅक्ट येतो. हे एक दिवस बिस्किट टोस्ट खाल्ले तर होणार आहे का, नाही होणार आहे. पण बिस्किट टोस्ट ही जी गोष्ट आहे किंवा पोळी आणि चहा एकत्र, पोळी आणि दूध एकत्र, पोळीत असतं मीठ आणि हे विरुद्ध झालं.
1: बरोबर.
0: हे सगळं करत असल्यामुळं, वर्षानुवर्ष चालत असल्यामुळं आणि एका बाजूला मोठ्या आजारांची नांदी आहेच, मधुमेह आहे,
1: बापरे,
0: मधुमेहाची औषधं आहेत, मधुमेहाचं मूळ निदान झालेलं नाही आणि त्याच्यासोबत त्याची औषधं घेत असताना असा चुकीचा आहार विहार चालू आहे की ज्याचा परिणाम अल्टिमेटली हे पचवणार कोण आहे, लिव्हर, किंवा त्या लिव्हरवरती परिणाम होतो आणि मग रक्तदृष्टी होऊन बऱ्याच वेळेला या छोट्याशा कारणानं सुद्धा आपल्याला रक्तात गुठळ्या व्हायला मदत व्हायला लागते.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. डॉक्टर, आता तुम्ही रक्तामध्ये गुठळ्या होतात त्याबद्दल बोलत होतात आणि आम्हाला पण आश्चर्य वाटलं की डोळ्यांमध्ये इतक्या बारीक नसा आहेत आणि त्या एवढ्या बारीक नसेमध्ये सुद्धा गुठळी होऊ शकते हे आपल्याला खरंच वाटत नाही, तर त्याबद्दल अजून काय सांगाल?
0: जसं आपण उपचाराबद्दल बोलतोय की उपचार होताना त्याचं मूळ कारण काय हे शोधण्याचं जे मी सांगितलं आणि त्या ओघात आपण रक्तवाहिन्यातल्या गुठळ्यांच्या बद्दल बोलतोय, तर हे जे कारण सांगितलं ह्याच ज्यावेळेस ही रक्तात गुठळी अजून काय होऊ शकतं, तर जर तुम्हाला कोणतेही मोठे आजार असतील लिव्हरशी संबंधित, लिव्हर सिरोसिस सारखा आजार आहे किंवा लिव्हरला वारंवार सूज येते, फॅटी लिव्हर सारखा आजार आहे.

0: शुगर मुळे लिव्हरचं फंक्शन कमी झालेलं आहे, हायपर टेन्शन आहे, भूक मारताय तुम्ही प्रचंड आणि भुकेच्या वेळेला वेगळं काय तर घाणेरडं खाताय, आणि ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम ज्या वेळेला लिव्हरवरती परिणाम यायला लागतो किंवा भयंकर स्ट्रेस आहे, ह्या सगळ्या गोष्टीनं लिव्हरचं फंक्शन कमी होऊन ज्या वेळेला कफाशी संबंधित आजार पण आहेत आणि त्याची अननेसेसरी औषधं घेतली जातात, ह्या सगळ्याचा वात आणि कफाशी संबंधित दृष्टी होऊन बऱ्याचदा रक्त घट्ट व्हायला लागतं. बऱ्याचदा जसं मी सांगितलं की तुमचं किडनीचं फिल्ट्रेशन हॅम्पर झाले आणि मग ते दोष रक्तात साठायला लागलेत की मग बऱ्याचदा रक्ताचा पातळपणा कमी होऊन रक्त घट्ट व्हायला लागतं. बऱ्याचदा तुमचं हृदयाचं पंपिंग कमी आहे, तुम्ही बऱ्याचदा हृदयाशी संबंधित मोठे आजार पण आहेत आणि त्याच्यासाठी औषध उपचार चालू आहेत, आणि रक्ताची क्वालिटी त्या औषधांच्या अनुषंगानं तुमची खराब व्हायला लागलेली आहे. ह्या कोणत्याही कारणानं ज्या वेळेला रक्त वात कफाच्या अनुषंगानं खराब व्हायला लागतं त्यामुळे मग ह्या रक्तात गुठळ्या होतात आणि भविष्यात ह्या गुठळ्या ज्या वेळेला हृदयात असेल तर हार्टशी संबंधित प्रॉब्लेम येतो किंवा ज्यावेळेला डोळ्यावरती परिणाम करतो त्यावेळेला मग पडद्याला सूज येते आणि रक्तस्राव होतो. मग अशा वेळेला हे जे कारण आहे हे कारण शोधून त्याची ट्रीटमेंट केली तर मग रक्तातली दोष कमी होतं, गुठळ्या कमी होतात आणि अशा लोकांची सूज आपल्याला कायमची घालवता येऊ शकते. पण ह्यासाठी ह्या लोकांची दिनचर्या पूर्ण तपासणं, ऋतुचर्या तपासणं, खाणं पिणं सांभाळणं, आजार कोणते बघणं, मूळ रक्तदृष्टी ती गुठळी होण्याचं कारण तो वात आणि कफाचं का प्रकोपित झालाय आणि तो रक्ताला खराब केलाय ते शोधून औषध दिलं तर गुठळी कायमची जाते, रक्तदृष्टी कायमची जाते आणि डोळा निर्दोष होतो आणि अंधत्व कायमचं टाळता येऊ शकतो.
1: बरोबर. तर डॉक्टर, डोळ्याच्या पडद्याला येणारी सूज यावर आपण आता गेले 4-5 भाग बोलतोय, पण आता त्याच्यावरचे अजून एक महत्वाचे उपचार आपल्याला आयुर्वेदामध्ये असलेले जाणून घ्यायचे ते आपण पुढच्या भागात जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261 99, 9825261 99.
2: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद या ग्राहक केंद्रित कार्यक्रमानंतर आता आपण ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम पूना गाडगिळ अँड सन्स.
3: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
4: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
5: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगिळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
4: श्रोतेहो, या कार्यक्रम मालिकेत सध्या आपण विविध नेकलेस विषयी माहिती घेत आहोत. खर तर सोन्याचे नेकलेस हा भरपूर वैविध्य असलेला आकर्षक सुवर्ण अलंकार आणि भारतातला विविध भागात प्रत्येक राज्यात असा वेगळा नेकलेस प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडकसर आज आपल्याला अशाच काही खास नेकलेसची माहिती देणार आहेत. मोडकसर, नमस्कार.
6: नमस्कार.
4: मोडकसर, एक खास नेकलेस म्हणजे कलकत्ती नेकलेस असं आम्ही ऐकलंय, तर तो कसा असतो, त्यात पेंडंट असतं का, कोणते कारागीर कलकत्ती नेकलेस बनवतात याची माहिती ऐकायची आम्हाला उत्सुकता आहे.
7: कलकत्ती नेकलेसमध्ये जनरली एक सिंगल पट्टी म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा एक झालर नेकलेस येतो कलकत्ती नेकलेस.
4: बरोबर.
7: आपण एक झालर नेकलेसचा ऑलरेडी प्रकार बघितलाय, तर त्या याच्यामध्ये एक सलग पट्टी असते, त्या पट्टीच्या खाली छोटे मोठे वेगवेगळ्या प्रकारचे लटकनचे असे आकार लावलेले असतात आणि पेंडंटच्या ऐवजी तिथे झालर दिलेली असते, म्हणजे कमी लेंथ टू जास्त लेंथ आणि परत जास्त लेंथ टू कमी लेंथ असं ते लटकन केलेले जे ती झालर, पण ते झालर कम पेंडंट होतं आणि जनरली हे कलकत्त्याहून बनून येतं म्हणून त्याला कलकत्ती म्हटलं जातं आणि ती त्यांची खासियत आहे, कलकत्त्याची ही खासियत आहे या नेकलेसची. आणि याच्यामध्ये पण सिंगल पट्टीमध्ये पण नेकलेस येतं खाली झालर न लावता.
4: बरोबर.
7: पण याच्यात सगळ्यात जनरली येलो

0: फिनिश नसतं, रेड फिनिश असतं कलकत्ती नेकलेस मध्ये, आणि त्याला जे पेंडंट लावली जातात झालर लावायच्या ऐवजी, मी जे सिंगल पट्टीचं नेकलेस म्हणतोय त्याला झालर नसते, मग पेंडंट लावलं जातं त्याला, तर ते पेंडंट असतं ते परत फुगीर आकाराचं असतं, आणि त्या पेंडंटला वेगवेगळे आकार दिलेले असतात, कुहिरीचे दिलेले असतात किंवा आपल्या देवळाच्या वरचे जसे मखर असतात त्याचे, म्हणजे उलट्या बाजूचं मखर म्हणजे खाली टोक आणि वरती ब्रॉड आकार, अशी मखराच्या टाईपची पेंडंट केलेली असतात, ते जरा लांबीला जास्त केलेलं असतं, लॉंग पेंडंट केलेलं असतं, आणि मागे जे तुम्ही नेकचेन लावू शकता सोन्याची किंवा गोंडा लावू शकता, गोंडा लावला तर त्याचं वजन वाढणं किंमत वाढणं हा राहत नाही, पण नेकचेन लावली तर वजन वाढतं. जे आपण कलकत्ती नेकलेस म्हणतोय झालर वालं, त्याचं साधारणपणे वजन 20 ग्रॅम पासून 30 ग्रॅम पर्यंत येतं, कारण ते छोटे छोटे आणि पोकळ असतं, आणि मजुरी साधारणपणे 13-15% असते, आणि सिंगल डिझाईन पट्टीचं जे फुगीर आकाराच्या पेंडंटचं म्हणतोय मी नेकलेस, ते पण जर विचार केला तर 20 ग्रॅम पर्यंत बसतं, आणि त्याची मजुरी साधारण 14-16%
1: बरोबर. भारतातल्या विविध परंपरा आपल्याला या दागिन्यांमध्ये दिसतात सर. टेम्पल ज्वेलरी आपण जी म्हणतो, तर याविषयी आम्हाला ह्याच्याशी रिलेटेड सांगा माहिती.
0: काय कलकत्ती म्हटलं की त्याच्यात टेम्पल आलंच, कारण की टेम्पल ज्वेलरी ही जास्त करून कलकत्त्यावरून बनून येते. टेम्पल ज्वेलरीमध्ये काय आहे, आपले देवदेवतांचे आकार म्हणजे त्यांच्या मूर्तींचे फिगर्स किंवा आपले जे देवळं आहेत त्यातले जे विविध खांब किंवा छतावरती जे नक्षीकाम केलेलं असतं ते नक्षीकाम असलेलं असतं, आणि जनरली टेम्पल ज्वेलरी ही हेवी असते, वजनाला जास्त असते, कारण त्याच्यामध्ये रुंदीला जास्त असते, वजनाला जास्त असते, आणि बल्की दिसते थोडीशी, आणि त्याची वजन जर तुम्ही म्हणाल तर 60 ग्रॅम 80 ग्रॅम अशी असतात, आणि मजुरी म्हणाल तर 22-25% सुद्धा मजुरी जाते, कारण त्यामध्ये खूप काम केलेलं असतं, बारीक काम केलेलं असतं, कलाकुसर खूप असते
1: नक्कीच, पण त्याचा एलिगन्स पण वेगळा असतो.
0: हो, आणि ते दोन्ही येलो आणि रेड फिनिश मध्ये, दोन्ही फिनिश मध्ये मिळतं.
1: बरोबर. मोडक साहेब, आज आपण आम्हाला कलकत्ती नेकलेस या वेगळ्या प्रकाराची माहिती दिलीत, त्यातल्या पेंडंटचे प्रकार सांगितलेत, त्याचप्रमाणे टेम्पल ज्वेलरीचीही रंजक अशी माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
2: पूना गाडगीळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून आपण ऐकलात. सकाळचे 10:20 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शेरविल होमिओपॅथी हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शेरविल होमिओपॅथी.

0: श्रोते हो नमस्कार. शर्विल होमिओपॅथी प्रस्तुत आनंदाचा दीप देऊ दे या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण चर्चा करणार आहोत IBS अर्थात इरिटेबल बॉवेल सिंड्रोम या आजाराबद्दल. आणि याच विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी तो उपस्थित आहेत डॉक्टर योगेश पाटोळे. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
1: नमस्कार
2: डॉक्टर. पचनाचे अनेक आजार आहेत, त्यातलाच एक म्हणजे IBS. IBS किंवा इरिटेबल बॉवेल सिंड्रोम हा आजार काय, आपण काय सांगाल श्रोत्यांना?
3: सर्वसाधारणपणे आपण पाहतो की आपल्याला ज्या ज्या वेळेस काही पचनाच्या तक्रारी होतात, पोटाचे आजार होतात, त्यावेळेस आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपण काही उपचार घेतो, उपचारानंतर आपल्याला बरंही वाटते, परंतु काही दिवसानंतर हा त्रास परत होत आहे. ज्यावेळेस हा त्रास परत किंवा वारंवार होत असतो, त्यावेळेस आपल्याला त्या आजाराची तीव्रता अधिक जाणवते. मग अशा वेळेस आपल्याला तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेण्यास सांगितले जाते. तज्ज्ञ डॉक्टरांकडे गेल्यानंतर तज्ज्ञ आपल्याला काही तपासण्या, काही इन्व्हेस्टिगेशन्स सुचवतात. उदाहरणार्थ सोनोग्राफी, एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, काही रक्ताच्या तपासण्या.

0: ह्या आपल्याला सुचवल्या जातात. नंतर ह्या तपासण्या करण्याचं कारण काय असतं, तर एक आपल्याला अचूक निदान समजावे, त्या अनुषंगाने आपण अचूक उपचारांपर्यंत पोहोचू शकतो. परंतु तपासण्या केल्यानंतर आपल्याला असे समजते की तपासण्यांमध्ये देखील काही विशेष असे निदान झालेले नाही, यावेळेस मात्र संभ्रम तयार होऊ शकतो. कारण जर अचूक निदान झाले नाही तर नेमके उपचार काय असावेत, उपचाराची दिशा काय असावी हे ठरवणे थोडेसे अवघड जाते. दरम्यान रुग्णालाही हे समजत नाही की आपल्याला नेमका आजार काय झाला आहे, बाबा आपल्याला झालेल्या आजाराचे निदान का होत नाहीये, आपल्याला काही असाध्य आजार तर झालेला नाही. जर आपल्या आजाराचे निदान होत नाहीये तर आपल्याला जे मिळणारे उपचार आहेत त्या उपचारांमुळे आपण पूर्णपणे बरे होऊ शकतो का, तर हा यक्ष प्रश्न त्याच्या मनामध्ये घर करून बसतो. यापुढे एक अशी पातळी येते की निदान काही झालेले नाही आहेत, आपण उपचार करतोय, उपचारामुळे आपल्याला तात्पुरतं बरं वाटतंय, म्हणून नंतर सुचवलं जातं की हा काही विशेष मोठा आजार नाही आहे, हे आपले मानसिक आहे, आपण थोडेसे खाण्यापिण्याचे पथ्य पाळा, आपण थोडीशी जीवनशैलीमध्ये बदल करून पहा की जेणेकरून हा आजार आटोक्यात येईल. परंतु असे होत नाही, कारण दरम्यान या काळामध्ये बराचसा असा काळ लोटलेला असतो की ज्यामुळे त्या रुग्णाची शारीरिक आणि मानसिक हानी तर झालेली असतेच, परंतु तो आजार दीर्घ झाल्यामुळे त्या आजाराचे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम किंवा तीव्र परिणाम इतर शरीराच्या भागांवर सुद्धा जाणवायला सुरुवात होते. अशा परिस्थितीमध्ये तो रुग्ण आपले दैनंदिन जीवन टेलिरुटीन सुद्धा व्यवस्थितपणे पार पाडू शकत नाही, काहींचे कामामध्ये लक्ष लागत नाही, काहींचे तर काम देखील सुटते. म्हणजे आता आपल्याला असे समजेल की हा जो इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आजार आहे हा पचनाचा एक मनोशारीरिक विकार आहे किंवा सायकोसोमॅटिक डिसऑर्डर म्हणून आपण याला संबोधू शकतो. इरिटेबल बॉवेल सिंड्रोमलाच दुसरे नाव संग्रहणी असेही दिले गेले आहे.
1: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या सातारा इथल्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29.
2: डॉक्टर, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम होण्याची कारणं काय असतात आणि त्याचे काही प्रकार असतात का?
0: नक्कीच, आधी म्हटल्याप्रमाणे ज्यावेळेस आपण तपासण्या करतो आणि काही विशिष्ट निदान होत नाही तर नेमकं या आजाराचं कारण काय, बाबा हा एक खरोखरच गूढ किंवा उत्सुकता निर्माण करणारा एक प्रश्न आहे. तर आपण एक सिरोटोनिन नामाचा जो घटक आहे की जो आपल्या शरीरामध्ये न्यूरो ट्रान्समीटर किंवा एक केमिकल मेसेंजर म्हणून काम करत असतो, हा केमिकल मेसेंजर आपल्या मूडला स्टेबिलाइज करण्यासाठी किंवा आपले मन स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला मदत करत असतो. त्याचप्रमाणे हा मेंदूच्या इतर कार्यांमध्ये सुद्धा त्याला मदत करत असतो. पण आपल्याला ऐकल्यावर हे आश्चर्य वाटेल की हा सिरोटोनिन नामक घटक पचनाच्या त्यातल्या त्यात मोठ्या आतड्यांच्या कार्यामध्ये खूप महत्वाचा रोल त्याचा असतो. तो काय असतो, तर मोठ्या आतड्यांच्या होणाऱ्या हालचाली, मोठ्या आतड्यांमध्ये स्त्रवणारे द्रव्य किंवा श्लेष्म, त्याचप्रमाणे मोठ्या आतड्यांमध्ये जाणवणाऱ्या संवेदना. हा सिरोटोनिन नामक घटक जर जास्त प्रमाणात तयार झाला किंवा जास्त प्रमाणात कार्यरत झाला तर आपल्याला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम या प्रकारातला डायरिया किंवा पातळ संडास होणे हा प्रकार दिसून येतो. या उलटपक्षी हा सिरोटोनिन नामक घटक जर शरीरामध्ये कमी प्रमाणात स्त्रवला किंवा कमी प्रमाणात कार्यरत झाला तर आपल्याला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम या प्रकारातला कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता हा प्रकार दिसून येतो. मुळात या इरिटेबल बॉवेल सिंड्रोम या आजारामध्ये चार प्रकारचे आपल्याला आजार दिसून येतात. एक आहे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम विथ कॉन्स्टिपेशन, की ज्यामध्ये बद्धकोष्ठता आपल्याला दिसून येते. एक आहे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम विथ डायरिया, की ज्याच्यामध्ये पातळ संडास होणे, चिकट संडास होणे, फसफसल्यासारखे संडास होणे हे आपल्याला दिसून येते. तिसरा प्रकार आहे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम विथ मिक्स्ड, आणि चौथा प्रकार आहे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम विथ अल्टरनेटिव्ह. आता या चार प्रकारांमध्ये काही लक्षणं ही कमी अधिक प्रमाणामध्ये किंवा कमी अधिक फरकाने थोडीफार समान असतात, परंतु जर त्या आजाराची इंटेन्सिटी, ड्युरेशन आणि फ्रिक्वेन्सी याचा जर आपण विचार केला तर या सर्व प्रकारांमध्ये तो फरक आपल्याला आढळून येतो.
1: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या

0: सातारा इथल्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या.
1: आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29.
2: डॉक्टर, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम या आजारामध्ये सर्वसाधारणपणे कोणती लक्षणं दिसून येतात?
3: आता आपण आधी म्हटल्याप्रमाणे हा आजार एक मनोशारीरिक विकार आहे, त्यामुळे आपण लक्षणांचा सुद्धा विचार करताना 3 टप्प्यामध्ये करूयात. एक आहे सर्वसाधारण शारीरिक काय लक्षणं दिसतात, दुसरा आहे काही लक्षणं आहेत ही फक्त शौचाच्या सवयींबद्दल, शौचाला कशी होते याच्याबद्दल आहे, आणि तिसरा प्रकार आहे की मानसिक लक्षणे काय दिसून येतात. तर प्रथमतः आपण ज्यावेळी शारीरिक लक्षणांचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला जाणवते की खाल्ल्यावर पोट लगेच गच्च होत आहे, काहीही खाल्ले तरी पचत नाही, पथ्य पाळूनसुद्धा आजार हा वाढतच आहे, पोटात वायू बनणे आणि तो फिरणे, पोटाला फुगारा येणे, पोट डंबारणे, पोट गच्च होणे, पोट गच्च झाल्यामुळे छातीवर दाब पडून अस्वस्थ वाटणे, श्वास घेण्यास त्रास होणे, खाल्ल्यानंतर लगेचच शौचाला जावेसे वाटणे, शौचाला लागली तर ती कंट्रोल न होणे, अगदी कधी कधी धावतच शौचाला जावेसे वाटते, जेवल्यानंतर पोटात कळ मारून शौचाला होणे, आंबट करपट ढेकर येणे, सतत अपचनाचा त्रास जाणवणे, सतत पोट फुगल्यासारखे किंवा अस्वस्थ वाटणे, सतत पचनाच्या तक्रारी तर जाणवतातच परंतु काहीही खाल्ले तरी अंगी लागत नाही, त्यामुळे वजनामध्ये कमालीचा फरक दिसून येतो, वजन अगदी कमी दिवसात जास्त प्रमाणात झपाट्याने कमी झाल्याचे दिसून येते, पूर्वी सहन होणारे अन्न पदार्थ आता आपल्याला सहन होत नाही आहेत हे देखील आपल्याला दिसून येते, त्यामुळे दिवसेंदिवस आजार कमी होण्यापेक्षा त्याची पातळी हळूहळू वाढवत असतो, आणि ही वाढणारी पातळी जशी शरीरावर असते तशीच ती मनावर देखील दिसून येते, त्यामुळेच तो रुग्ण शारीरिक आणि मानसिक या दोन्ही पातळींवर संवेदनशील होऊन जातो.
1: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल
0: तर आमच्या सातारा इथल्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या.
1: आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी आनंदाचा दीप देऊ दे या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते शर्विल होमिओपॅथी.
5: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
6: शर्विल होमिओपॅथी हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून आपण ऐकलात. आता ऐकूयात आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम, ओळख बाजारपेठेची.
7: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग आदिती आणि तुम्ही ऐकत आहात
8: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे.
7: अनेक वर्ष स्वतःचा फ्लॅट घेण्याचं स्वप्न उराशी बाळगल्यानंतर जेव्हा आपण स्वतःचा फ्लॅट बुक करतो त्यानंतर होणारा आनंद वेगळाच असतो, नाही का? अनेक वर्ष केलेली मेहनत, बचत आणि संयम या सगळ्याचं चीज झाल्यासारखं वाटतं. आता हे घर आपलं आहे ही जाणीव मनाला विलक्षण समाधान आणि सुरक्षिततेची भावना देते. आता माझ्या बोलण्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल, तरी पण मी सांगते, मी नुकतंच सातारच्या न्यू विकास नगर मधल्या 64 अवेन्यू मध्ये फ्लॅट बघायला गेले होते. 64 अवेन्यूच्या श्री अवधूत जाधव सरांकडून मला बरीच माहिती मिळाली आणि आज ती मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. नमस्कार सर.
9: नमस्कार
7: सर. 64 अवेन्यू मध्ये 5वी शेवटची विंग तयार होतीये असं मी ऐकलं होतं.
9: होय, अगदी खरं ऐकलं तुम्ही. आपल्या चारही विंगच्या यशानंतर आपण 5व्या शेवटच्या विंगचं काम सुरू करून अगदी ते 30% पूर्ण पण केलं आहे. हा प्रोजेक्ट टोटल 2 एकरामध्ये रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल असा आहे. प्रत्येकी 7 मजली असे 322 फ्लॅटची स्कीम आहे आणि कमर्शियल सांगायचं तर यामध्ये 14 शॉप पण आहेत. चारही विंग मधले 95% फ्लॅट सोल्ड आउट सुद्धा केले आहेत. सध्या 5व्या विंगमध्ये एकूण 70 फ्लॅट उपलब्ध आहेत. त्यामध्ये 1BHK, 2BHK आणि 1BHK विथ टेरेस फ्लॅट असे पर्याय ग्राहकांसमोर ठेवले आहेत.
7: ग्रेट सर, इथल्या कन्स्ट्रक्शन क्वालिटी बद्दल काय सांगाल?
9: विसावा ग्रुप साठी कन्स्ट्रक्शन क्वालिटी हा सर्वात महत्वाचा आणि तडजोड न करता जपला जाणारा घटक आहे. आपल्याकडे बांधकामासाठी

0: वापरल्या जाणाऱ्या सर्वच वस्तू नामांकित कंपनीच्या असतात, जसं की विनय कंपनीच्या इलेक्ट्रिक फिटिंग, ओटीस कंपनीची लिफ्ट, ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल वापरले जाते. स्ट्रक्चर मजबूत, टिकाऊ आणि सुरक्षित कसे राहील यावर विशेष भर दिला जातो. स्वप्नातलं घर आणि आवाक्यातला दर या ब्रीदवाक्याप्रमाणे परवडणाऱ्या किमतीत घर उपलब्ध करून देत प्रत्येकाच्या स्वतःच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी विसावा ग्रुप कटिबद्ध आहे.
1: फॅन्टॅस्टिक सर, या प्रोजेक्ट मध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात?
0: हा प्रोजेक्ट सर्व आधुनिक अमेनिटीजने परिपूर्ण आहे. 24 तास पाण्याची सुविधा, गेटेड सिक्युरिटी यांसारख्या मूलभूत सोयी तर उपलब्ध आहेतच, त्याचबरोबर सोलर सिस्टीम, सीसीटीव्ही कॅमेरा विथ वायफाय अटॅचमेंट यासारखी अत्याधुनिक सुविधा देखील ग्राहकांना दिली जात आहे. 24 तास वापरासाठी असणाऱ्या पाण्याला आपण फिल्ट्रेशन सिस्टीम बसवली आहे. संपूर्ण प्रकल्पातील कॉमन लाईट सिस्टीम ऑटोमॅटिक असणार आहे. या प्रकल्पात एकूण 2 एकर पैकी 8 गुंठे जागा खास राखीव ठेवण्यात आली आहे. भरपूर मोकळी जागा उपलब्ध असल्यामुळे सर्व मुले एकत्र खेळायला जरी आली तरी कुठलीही गर्दी जाणवणार नाही. त्याचबरोबर ओपन जिमची सुविधा पण आपण ग्राहकांना देतोय. आणि हो, सगळ्यात महत्वाचं आहे, छोटेकानी समारंभासाठी प्रशस्त ओपन स्पेसची सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे.
1: सही.
0: हा प्रकल्प सातारा शहराच्या न्यू विकासनगर भागात वसलेला आहे. तिथून शाळा, कॉलेज, दवाखाना, मंडई आणि बँका या सुविधा अगदी जवळ आहेत. या वास्तू प्रकल्पापासून सातारा पंढरपूर रोड केवळ 900 मीटर अंतरावर तर बॉम्बे रेस्टॉरंट पासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. याशिवाय लवकरच सुरू होणारे नवीन शासकीय मेडिकल कॉलेज या ठिकाणाहून चालत जाता येईल इतक्याच जवळ आहे. त्यामुळे कुटुंबासहित निवांत सुरक्षित जीवन जगण्यासाठी तर ही जागा आदर्श आहेच, पण वेगाने होत असलेल्या परिसराचा विकास पाहता भविष्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीने हा प्रकल्प उत्तम व भरघोस रिटर्न देणारा ठरणार आहे.
1: बरोबर आहे सर, अगदी खरं बोललात. सर, मला आता निघायला हवं. मी बाबांना घेऊन साईट व्हिजिटला परत नक्की येईन. मला तुमचा नंबर मिळेल?
0: नक्कीच, घ्या ना. 72 94 94 64 64.
1: 72 94 94 64 64.
0: करेक्ट. शेवटची 5वी विंग सुरू आवाक्यातल्या दाराची.
1: हो हो हो सर, थँक्यू सो मच. सो फ्रेंड्स, तुम्हालाही सुसज्ज इमारत, प्रशस्त फ्लॅट, दर्जेदार बांधकाम आणि सर्व सोयींनी युक्त असं स्वतःच्या घराचं स्वप्न साकारायचं असेल तर आजच सातारच्या न्यू विकासनगर मधील 64 अव्हेन्यू मध्ये अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर. आपल्या व्यवसायाची ओळख करून द्या ओळख बाजारपेठेची मध्ये. संपर्क वर्ड अँड इमेज सोल्युशन सातारा. फोन 960-432-13-40.
2: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:35 झाली आहेत. वेळ आहे सुगम संगीताची. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं अनिल देशपांडे यांचं गीत. संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: श्रोते हो, हे होतं डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं अनिल देशपांडे यांचं भावगीत. सुगम संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: म्हसवडकर ड्रेसेसचा मान्सून सेल,
5: गर्ल्स बॉईज लेडीज जेंट्स सर्वांसाठी.
4: सुटिंग शर्टिंग फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड टी शर्ट, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
5: म्हसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
4: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा.
5: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
6: साताऱ्याच्या JK देवी ज्वेलर्सची लाइटवेट ठुशी, ठसठशीत ठुशीचे नवे लाइटवेट सुबक रूप,
7: आखीव, रेखीव आणि कोरीव अशा या JK देवी लाइटवेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट.
6: ओनली ऍट JK देवी अँड सन्स ज्वेलर्स. साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष. फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा.

0: हेमंत कुमार आणि श्यामा चित्तार यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. याला संगीत होतं प्रदीप विलास यांचं. सुगम संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
2: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
1: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
2: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
1: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय सातारा.
3: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
4: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
3: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
4: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
3: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.

0: खरंच आहे.
1: ही तर संधी आहे नव्यानं न कळलेल्या गोष्टी समजावून घेण्याची आणि यशाला कवेत घेण्याची.
0: इंजिनिअरिंग अवघड वाटतंय म्हणून सोडण्यापूर्वी एक वेळ डहाणेस मेघा इंजिनिअरिंग क्लासला भेट देऊन डहाणे सरांचा सल्ला अवश्य घ्या,
1: तोही मोफत.
0: संपर्क 98220 71 571.
2: साताऱ्याच्या जे के देवी ज्वेलर्सची लाइटवेट ठुशी, ठसठशीत ठुशीचे नवे लाइटवेट सुबक रूप,
3: आखीव, रेखीव आणि कोरीव अशा ह्या जे के देवीज लाइटवेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट.
2: ओनली ऍट जे के देवी अँड सन्स ज्वेलर्स. साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष. फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.
4: श्रोतो, भावगीतांच्या ध्वनिमुद्रिका आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मंगेश पाडगावकर यांचं भावगीत. गायलंय पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी आणि संगीत आहे पु ल देशपांडे यांचं.

श्रोतो, अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं, अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या शांताराम नांदगावकर यांच्या या भावगीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत शाहीर शंकर खंडागळे आणि सहकाऱ्यांनी गायलेली गवळण.

0: श्रोतो, शाहीर शंकर खंडागळे आणि सहकाऱ्यांनी लिहिली ही गवळवण आपण ऐकलीत लोकसंगीताच्या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
2: देत आहे 18 महिने मुदतीची
1: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
2: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
1: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
2: संपर्क 84082939 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
1: नियम आणि अटी लागू.
3: ढाणेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
4: डिप्लोमाच्या सुरुवातीपासूनच अभ्यास पक्का.
3: मदतीला आहे ढाणे दोस्त सच्चा.
4: ढाणेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
5: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
6: म्हणजे CNG आणि पेट्रोल वर चालणारा.
5: 1218 किलो पेलोड,
6: 400+ किलोमीटर ची रेंज,
5: CNG प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधे,
6: 5 वर्ष किंवा 2,00,000 किलोमीटर वॉरंटी,
5: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
6: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
5: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
6: संपर्क 8108383380,
5: 8108383380.
7: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची 5वी विंग सुरू.
8: ऍट 64 अवेन्यू, 1BHK 2BHK फ्लॅट, मेडिकल कॉलेज शेजारी सातारा. 72 94 94 64 64.
7: बुकिंग सुरू.
8: मंदार ट्रेडर्स, डीवॉल्ट, स्टॅनले, ब्लॅक अँड डेकर, JK, गोल्डन बुलेट अशा ब्रँड्सच्या पॉवर टूल्स, न्यूमॅटिक, बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वर्गोच्या वेल्डिंग मशीन्सची खात्रीशीर वक्तशीर दुरुस्ती, सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स.
9: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1, H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804.

0: प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं हे लोकगीत होतं हरेंद्र जाधव यांचं. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. श्रोते हो, लोकसंगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: एकच कॅम्पस, अनेक शैक्षणिक संधी, छाबडा एज्युकेशन ग्रुप, उत्तम शिक्षण, यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य.
2: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली.
1: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप, कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते.
2: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप, रायगाव, सातारा.
1: संपर्क 98 220 25 900 किंवा 89 759 32 900.
3: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90 21 28 45 70.
4: डिप्लोमाला नापास झालात,
5: अपयश आलं की जग संपलं असं थोडंच आहे.
4: ही तर संधी आहे नव्यानं न कळलेल्या गोष्टी समजावून घेण्याची आणि यशाला कवेत घेण्याची.
5: इंजिनिअरिंग अवघड वाटतंय म्हणून सोडण्यापूर्वी एक वेळ डहाणेस मेघा इंजिनिअरिंग क्लासला भेट देऊन डहाणे सरांचा सल्ला अवश्य घ्या,
4: तोही मोफत.
5: संपर्क 98 220 71 571.
6: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91 68 227 325.
7: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे, पिढ्यान पिढ्यांचे.
8: बेतले जर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
7: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार. सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
8: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या, बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
7: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
0: श्रोते लोकगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांनी केलेलं

0: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
1: देत आहे 18 महिने मुदतीची
0: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
1: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
0: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
1: संपर्क 84082993 धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
0: नियम आणि अटी लागू.
2: जेके देवी ज्वेलर्सची लाइटवेट ठुशी. जेके देवीज लाइटवेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट. ओनली ऍट जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स. साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष. फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा.
3: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
4: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
3: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665785404.
5: रोज रोज हवे हवे,
6: ताजे ताजे, नवे नवे,
5: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
7: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
8: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक, ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेजसाठी अत्यंत उपयुक्त उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. फ्री डेमोसाठी संपर्क 98222-41255.
9: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा. 9021-28-4570.

0: श्रोतो, श्रावण यशवंते यांनी सहकाऱ्यांसह गायलेलं, मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं वामन करडक यांचं. श्रोतो, लोकसंगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: बागडे बंधू सराव, सातारा रोड, जिल्हा सातारा, फोन 91 68 227 325.
2: बागडे बंधू सराव, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे.
3: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची 5वी विंग सुरू.
4: @64 Avenue, 1BHK 2BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72 94 94 64 64.
3: बुकिंग सुरू.
5: मंदार ट्रेडर्स, डीवॉल्ट, स्टॅनले, ब्लॅक अँड डेकर, JK, गोल्डन बुलेट अशा ब्रँड्सच्या पॉवर टूल्स, न्यूमॅटिक, बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वर्गोच्या वेल्डिंग मशीन्सची खात्रीशीर वक्तशीर दुरुस्ती, सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स.
6: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1, H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804.
7: विना इंजेक्शन, विना पट्टी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लेन्स रोपण, स्विस इम्पोर्टेड कॅटेरेक्स 3 या फेको मशीन द्वारे.
8: ऍट वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर,
7: सातारा शाखा, पोलीस हेडक्वार्टर जवळ, 94 22 50 89 94.
8: वडूत शाखा, मोजणी ऑफिस समोर, 70 58 89 96 97.
7: वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर.
0: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत पुष्पा पागधरे यांनी गायलेलं लोकगीत. संगीत आहे मदन वाघमारे यांचं.

0: जेके देवी ज्वेलर्सची लाइटवेट ठुशी.
1: जेके देवीज लाइटवेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट.
0: ओनली ऍट जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स. साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष. फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.
2: बेतले जर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
0: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार. सदर विमा लाभ प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
2: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
0: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.

0: एम्ब्रोसिया फूडची दर्जेदार बेकरी उत्पादने.
1: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स से संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेज साठी अत्यंत उपयुक्त उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. फ्री डेमो साठी संपर्क 98 222 41 255.

श्रोतो शांताराम नांदगावकर यांचं गीत आणि संगीत असलेलं हे लोकगीत गायलं होतं शैला चिखले यांनी. या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलाच आकाशवाणी सातारा केंद्रावरून सकाळचे 11:30 वाजलेत. श्रोतो वेळ आहे मनोरंजनाची, हिंदी चित्रपट संगीताची. आपल्यासाठी घेऊन येतोय सदाबहार गीतांचा नजराणा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत भारतीय संगीतसृष्टीतील एक अतिशय लोकप्रिय आणि अजरामर प्रेमगीत. चित्रपट आहे 1969 मध्ये प्रदर्शित झालेला दो रास्ते. आनंद बक्षी यांनी लिहिलेल्या गाण्याचे बोल खूपच काव्यात्मक आहेत, जे नायिकेच्या सौंदर्याचं वर्णन करतात. बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना आणि त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज यांच्यावर चित्रित या गीताला लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीचं उत्कृष्ट आणि कर्णमधुर संगीत लाभलंय. या गीतातील हळुवार शब्दरचना आणि मोहम्मद रफी यांचा मखमली आवाज यामुळे हे गाणं सुरुवातीपासूनच लोकांच्या पसंतीस उतरलं आणि आजही तितकंच लोकप्रिय आहे. मुमताजच्या अदा आणि राजेश खन्नाचा रोमॅन्टिक अंदाज या गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो.

रसिक श्रोते हो, आता ऐकणार आहोत एक रोमॅन्टिक आणि हळुवार गीत. आरजू या 1965 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील हे सदाबहार गीत त्या काळातील उत्कृष्ट संगीतासाठी ओळखलं जातं. या गाण्यात नरगिस म्हणजेच ज्या फुलाच्या पाकळ्यांचा आकार डोळ्यासारखो असतो त्या पाकळ्या या शब्दाचा वापर नायिकेच्या मोहक डोळ्यांचं वर्णन करण्यासाठी केलाय. हसरत जयपुरी यांनी लिहिलेल्या या गाण्याचे बोल अतिशय काव्यात्मक आहेत. नायिका साधना प्रेमात थोडी नाराज आहे, अबोला धरून आहे, आणि नायक राजेंद्र कुमार तिची समजूत काढत अत्यंत प्रेमळ अंदाजात तक्रार करतोय असा प्रसंग यामध्ये आहे. मोहम्मद रफी यांच्या आवाजातील जादू आणि शंकर जयकिशन यांच्या संगीतामुळे तत्कालीन संगीतप्रेमी भारावून गेले होते. ऐकूयात हे गीत.

रसिक हो, ब्रह्मचारी या 1968 मध्ये आलेल्या एका लोकप्रिय चित्रपटातील गीत आता आपण ऐकणार आहोत. अभिनेता शम्मी कपूर आणि अभिनेत्री राजश्री यांच्यावर चित्रित झालेल्या या गीतात मुमताज आणि प्राण यांच्याही भूमिका आहेत. हे सदाबहार गीत मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी युगलस्वरात गायलंय. हजरत जयपुरी यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं होतं प्रसिद्ध संगीतकार जोडी शंकर जयकिशन यांनी. श्रोते हो, या गीताची एक आगळी वेगळी कथा आहे. मूलत हे गीत जब प्यार किसी से होता है या चित्रपटासाठी तयार करण्यात आलं होतं. मात्र देवानंद यांना हे गीत न आवडल्यानं त्यांनी ते गीत चित्रपटातून काढून टाकण्यास सांगितलं. त्यानंतर तब्बल 7 वर्ष पडून राहिलेलं हे गीत ब्रह्मचारी चित्रपटात घेण्यात आलं आणि अफाट लोकप्रिय झालं. ऐकूया ते गीत.

रसिक श्रोते हो, आता आनंद घेऊयात हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात पवित्र आणि गोड मानल्या जाणाऱ्या युगल गीतांपैकी एक गीत। या गाण्याचं अत्यंत सुंदर आणि अर्थपूर्ण बोल हसरत जयपुरी यांनी लिहिले आहेत। त्यातून प्रेम, निष्ठा आणि समर्पण या भावना व्यक्त होतात। मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरावर देवानंद आणि साधना यांनी अभिनय केलाय। गीताच्या मुखड्यातून दोन प्रेमीजीवांचं घट्ट नातं आणि एकमेकांना दिलेला जीवनभराचा वचनबद्धतेचा अर्थ उलगडतो। रफी आणि लता यांच्या आवाजातील कोमलता, शंकर जयकिशन यांची मधुर धून यामुळे हे गीत आजही लोकांच्या ओठांवर रेंगाळते। त्याकाळी हे गीत लग्न समारंभात आवर्जून वाजवलं जायचं। ऐकूयात असली नकली चित्रपटातील हे सदाबहार गीत।

रसिक श्रोते हो, आता ऐकूयात 1970 मध्ये आलेल्या हमजोली या चित्रपटातील अत्यंत सुंदर आणि लोकप्रिय गीत। हे गीत बॉलिवूडच्या इतिहासातील मैलाचा दगड म्हणून ओळखलं जातं। या गीतात नायक आणि नायिका यांच्यातील खटकेबाज तरीही प्रेमळ जुगलबंदी पाहायला मिळते। या गाण्यात नायक जितेंद्र आणि नायिका लीना चंदावरकर यांनी बॅडमिंटन खेळत हे गीत गायलंय। त्या काळातील हा एक अत्यंत कल्पक आणि वेगळा प्रयोग होता, ज्यामुळे प्रेक्षकांना भुरळ घातली होती। या गीताचे शब्द होते आनंद बक्षी यांचं, तर उत्साहवर्धक संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल या संगीतकार द्वयीचं। या गीताला मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी आपला सुमधुर आवाज दिलाय। संध्याकाळचा वेळ आरामात आणि आनंदात व्यतीत करण्यासाठी हे गीत अतिशय उत्तम आहे।

रसिकहो, कलाकार या चित्रपटातील गीत आता ऐकूयात. प्रसिद्ध कवी आणि गीतकार इंदिवर यांनी या गीताचे बोल लिहिले असून दिग्गज अष्टपैलू गायक किशोर कुमार यांनी हे गीत गायले. 1983 सालच्या लोकप्रिय गीताला संगीतबद्ध केले कल्याणजी आनंदजी यांनी. कुणाल गोस्वामी आणि श्रीदेवी यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत मूळ तमिळ गीत इलया नीला याची हिंदी आवृत्ती होती. या तमिळ गीताला प्रसिद्ध संगीतकार इलैया राजा यांनी संगीतबद्ध केलं होतं. या गाण्यात बॉलिवूड इतिहासातील एक सर्वात प्रतिष्ठित गिटार सोलो आहे जो सुनील कौशिक यांनी वाजवला होता. गाण्याचा मूळ भाव निसर्ग सौंदर्यातून आपल्या जीवनसाथीच्या असण्याची आणि प्रेमभावना व्यक्त करणारा आहे. ऐकूयात हे गीत.

श्रोतो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलाच आकाशवाणी सातारा केंद्रावरून, यानंतर वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज तुमच्यासोबत आहे तुमची सखी शीतल. सख्यांनो, आता वाळवणाची कामं संपवून पावसाचा आनंद घेणं सुरू आहे, हो ना? सख्यांनो, आज आपल्या कार्यक्रमात प्रथम आपण ऐकणार आहोत मालिका तिची उद्योग भरारी. या मालेत प्रीती जांभोरकर या उद्योजिकेशी मारलेल्या गप्पा आपण ऐकूया.

0: मैत्रिणींनो, कला हा मानवी जीवनाचा श्वास आहे आणि हस्तकला म्हणजे हातांनी साकारलेली कला. अनेक मैत्रिणी हौशीसाठी हस्तकलेच्या विविध वस्तू बनवतात तर काही त्यातून व्यवसायही करतात. आज तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत आपण आपल्या छंदाला व्यवसायात रुपांतर करणाऱ्या मैत्रिणीला भेटणार आहोत. तिच्या या हस्तकलेच्या उद्योगाविषयी जाणून घेणार आहोत. ही मैत्रीण आहे आर्टिस्ट प्रीती जांभोरकर. अनेक वर्ष झाले या कलेच्या क्षेत्रामध्ये छान रममाण झालेल्या आहेत. तर कसा हा प्रवास घडला, कशा त्या उद्योजिका बनल्यात, जाणून घेऊया. नमस्कार प्रीतीताई.
1: नमस्कार
0: आणि कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: कलेच्या माध्यमात रमणाऱ्या प्रीतीताई कशा आहात?
1: मी मस्त.
0: आणि तुमचा कला प्रकारही खूप छान आहे. विविध प्रकारचे पेंटिंग्स करणं, अनेक वस्तू बनवणं, जे तुम्ही सांगाल की काय काय प्रोडक्ट तुम्ही बनवता. सुरुवातीला मी बोललेस की कला म्हणजे माणसाचा तो श्वास असतो.
1: बरोबर.
0: आणि एखादी वस्तू जेव्हा तो कलाकार बनवतो तो अगदी त्याच्या कल्पनाशक्तीनी तो बनवतो, जीव ओतून बनवतो. प्रीतीताई, तुमच्या जीवनात कलेला किती महत्व आहे, कलेबद्दल काय सांगाल?
1: या कलेमुळे

0: ह्या आर्ट मुळे मला एक सकारात्मकता माझ्यामध्ये बदल आलेले आहेत. आता मी नुसती कोणाची मुलगी नाही तर किंवा कोणाची बायको म्हणून ओळखली जात नाही तर स्वतःच्या कर्तृत्वामुळे लोक आता मला ओळखू लागलेले आहे. या उद्योगामुळे मला कळलं की मी की आपल्याला शिकायला न वेळेची गरज आहे न पर्टिक्युलर एजची गरज आहे. तुम्ही जर मनाचा निर्धार केला तर तुम्ही बरंच काही शिकू शकता आणि बरंच काही करू शकता.
1: खूप छान प्रीतीताई. आणि तुम्ही म्हणालात की कला शिकायला वयाचं बंधन नाही. खरोखरच आपण अनेक अशा मैत्रिणी आपल्या अवतीभोवती बघतो की

0: जर मनाचा निर्धार केला तर तुम्ही बरंच काही शिकू शकता आणि बरंच काही करू शकता.
1: खूप छान प्रीतीताई. आणि तुम्ही म्हणालात की कला शिकायला वयाचं बंधन नाही. खरोखरच आपण अनेक अशा मैत्रिणी आपल्या अवतीभोवती बघतो की ज्यांनी वयाच्या 50 नंतर आपल्या छंदांना वेळ दिला, त्यांनी त्या छंदांचं व्यवसायात रुपांतर केलं, इतरांना त्या रोजगार सुद्धा द्यायला लागल्यात आणि एक छान आयुष्य त्यांचं घडलेलं आहे. तो उत्तम सुरुवात झालेली आहे आपली. घरचं वातावरण कसं होतं? घरात कोणी कलाकार मंडळी होती का?
0: मी कुठलेही आर्टवर्क अशी शिकलेली नाहीये. कमीत कमी जेव्हा मी हा बिझनेस सुरू केला तेव्हा माझी आई ही एक स्वतः एक उत्कृष्ट कलाकार आहे. म्हणजे तिने बरेच पुरस्कारही जिंकलेले, म्हणजे 7 जिल्ह्यातून तिला पहिलं बक्षीस एका कॉम्पिटिशनमध्ये मिळालेलं आहे. ती जजेस म्हणून सुद्धा जायची.
1: बरं.
0: ती वर्कशॉप्स घ्यायची, क्लासेस घ्यायची, तेव्हा माझ्या नजरेखालतून ते सगळं जायचं. पण तरी सुद्धा मी इतकी मस्तीखोर आणि इतकी बंड लहानपणी होती की कधी एका जागी बसली नाही किंवा कधी हा विचारही केला नव्हता की मी एक आर्टिस्ट बनेल.
1: बरं.
0: कारण कसं आहे, बऱ्याचदा शिकून बघून बघून सुद्धा तुम्ही म्हणता नाही मला हे नाही करायचं, मला काहीतरी वेगळं करायचं. पण तरी सुद्धा ते टॅलेंट असल्यामुळे मी शाळेत अनेक बक्षिसं जिंकली. पण काही काळानंतर जेव्हा मी 10वी 12वी माझं ग्रॅज्युएशन लग्न झालं तेव्हा हे सगळे कलाकार आणि हे सगळे आर्टिस्टिक सगळे प्रकार माझे थांबलेत.
1: बरं.
0: कारण आता माझं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण होतं माझ्या मॅरिड लाईफवर, माझ्या हजबंडच्या बिझनेसवर. बराच काळ म्हणजे जवळपास लग्नाच्या 15 वर्षापर्यंत आम्ही एकमेकांना साथ दिली त्यांच्या बिझनेसमध्ये. टर्निंग पॉइंट आला पॅन्डेमिक पिरियडमध्ये.
1: बरं.
0: जेव्हा बिझनेसवर खूप फरक पडला, आता काय करायचं सुचायला नाही लागलं, मी थोडीशी फ्रस्ट्रेट झाली. आता माझ्या आतमधले जीन्स बोलायला लागलेले होते की आता तू काहीतरी कर, तुझ्यामध्ये आहे ते टॅलेंट. तेव्हा माझ्या मुलीने मला वेगवेगळ्या प्रकारचे सोशल प्लॅटफॉर्म्सवर माझे अकाउंट ओपन करून दिले आणि तिने सांगितलं, म्हटलं अगं पण तू हे करून तर दिलं पण आता मी करू कुठून सुरुवात? तर तिने सांगितलं की आई ही कला ट्रेंडमध्ये चाललेली आहे, तू हे कर.
1: बरं.
0: मग पहिले म्हटलं ठीक आहे, मला फार छान वाटलं, मला आवडलं. मग तो एक आर्ट फॉर्म ज्याला मंडला आर्ट म्हणतात तो मी शिकली. पण त्याच्यानंतर मला कधी शिकायची गरज नाही पडली. माझ्यामध्ये एवढा टॅलेंट आतापर्यंत आला होता की मी नुसतं बघितलं तरी मला कळायचं की ही वस्तू कशी बनलेली आहे आणि याच्यात कसला उपयोग झालेला आहे.
1: बरं.
0: हॉबी म्हणून करायला लागली वस्तू, पण त्या इतक्या सुंदर बनत गेल्या की एक दिवशी माझे सासरे मला म्हणाले की अगं आता बास झाला ना, आता किती हॉबी म्हणून करशील, आता तू बिझनेस मध्ये यायला काही हरकत नाही.
1: बरं.
0: ऑलरेडी ते स्वतः सुद्धा बिझनेस मध्ये होते तर त्यांनी मला गाईड केलं की बिझनेस असा कर तसा कर. माझ्या हजबंडनी मला सपोर्ट केला की तू कर. मग मी पूर्ण फुर्तीने पूर्ण स्पीडनी एक्सप्लोअर करणं सुरू केलं की जुन्या काळी कुठले आर्ट फॉर्म असायचे, बाहेर परदेशातून आपल्या भारतात कुठले आपण आणू शकतो, आपल्या लोकांना शिकवू शकतो, काहीतरी नवीन क्रिएटिव्ह आउट ऑफ बॉक्स कसा विचार करायचा ते मी सोशल मीडियावरून शिकली. पण काही काळानंतर असं कळलं की सोशल मीडिया इथे मी पाहिजे तसा बिझनेस मला नाही मिळू शकत.
1: बरं.
0: काय हरकत आहे की जर मी आधी आपल्या नागपुरातूनच सुरू केलं बिझनेसला पसरवणं लोकांमध्ये, म्हणतात ना दूरचा विचार करण्यासाठी आपण आपल्या आसपासला ते वातावरण बदलू.
1: बरोबर.
0: मग मी माउथ पब्लिसिटी सुरू केली, व्हॉट्सअपवर स्टेटस टाकणं वगैरे, लोकांना सांगणं दाखवणं. त्या दरम्यान काय होतं, जसं जसं मी एक्सप्लोअर करत गेली ना, तर मी तुम्हाला सांगितलं की मी डॉट म्हणला आर्ट शिकली, तर ते माझे जे टीचर होते ते मला ऑनलाईन शिकवत होते. तेव्हा त्यांनी माझ्या बाजूला एक कागद पडलेला दिसला, त्यांची नजर गेली. ते म्हणे अगं तू हे काय केलंय? मी म्हटलं हा एक पॉप आर्ट म्हणून आर्ट आहे, हा मी शिकलेली. अगं किती सुंदर आहे, मला दे ना, मी हा विकत घेईन.
1: बरं.
0: मग तेव्हापासून माझा फर्स्ट आर्ट तो असा होता की जो मी सेल केला.
1: क्या बात.
0: ज्या गुरुनी मला शिकवलं, ट्रेंड केलं, त्यांनी मला प्रोत्साहन देण्यासाठी माझ्याकडून आर्ट विकत घेतला. मग माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आला आणि मग मी सेलिंग सुरू केलं.
1: खूप छान. तुम्ही सुरुवातीला बोलल्या प्रीतीताई की कला शिकायला वयाचं बंधन नाही, हे तुम्ही स्वतःचंच उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे इतक्या तुम्ही लहानपणापासून त्या कलेच्या वातावरणात वाढलेल्या, पण काही कारणास्तव तुम्ही त्या गोष्टीकडे वळू शकल्या नाही. पण म्हणतात ना की कला शांत बसू देत नाही माणसाला, आणि आज तिने तुम्हाला व्यवसायात रुपांतर करून दिलेलं आहे. आज तुमची स्वतंत्र अशी छान ओळख आहे समाजात, एक कलाकार म्हणून, एक आर्टिस्ट म्हणून, आणि त्यात जोडीला आपल्या घरचे लोक, आपल्या मुलींनी प्रोत्साहन दिलं आणि वेळेत सगळा हा व्यवसाय तुमचा सुरू झाला. तर तुम्ही मंडाला आर्टचं एक उदाहरण दिलंच आहे, तर तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू बनवता, कुठल्या

0: जे पेंटिंग्स करता त्याबद्दल सांगा ना.
1: बेसिकली मी ना 6-7 प्रकारचे, तसं तर मी कुठलाही आर्ट फॉर्म जर तुम्ही कुठलाही शोधून काढला पिंटरेस्ट किंवा गुगलवरून तर ते मी करून देऊ शकते. पण माझी मास्टरी आहे लिप्पण आर्ट, डॉट मंडला आर्ट, मिरर मोजाईक, वारली पेंटिंग, मधुबनी आर्ट आणि सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये असलेला रेझिन आर्ट तो मी शिकते आहे.
0: बरं,
1: हे सगळे आर्ट वर्क्स मी करते आणि कस्टमायझेशन माझ्याकडे अवेलेबल आहे.
0: बरं,
1: मी कॉर्पोरेट गिफ्ट्स देते, मी लग्न कार्यात रिटर्न गिफ्ट्स, वाढदिवसात रिटर्न गिफ्ट्स, किंवा जसं आपलं देवघरच्या मागे जो बॅकड्रॉप लागतो तो सुद्धा मी बनवून देते. नंतर एंट्रन्सच्या लॉबीमध्ये, बेडरूममध्ये, लिव्हिंग रूममध्ये वॉल डेकोर सुंदरसे, किंवा एखाद्या कोपऱ्यात एक साजेलसी, डायनिंग टेबलवर ठेवलं, असे अनेक तऱ्हेचे अनलिमिटेड वस्तू मी बनवून देऊ शकते.
0: म्हणजे कुठलंही आर्ट तुम्ही पाहिलं तर ते तुम्ही करू शकता.
1: हो,
0: तर आपण हे जे सुंदर तुम्ही 2-3 आर्टची नावं सांगितली त्याच्यावर आपण थोडासा फोकस करूया. जसं आता मंडाला आर्ट तुम्ही याबद्दल बोलला, तर हे आर्ट कुठलं आर्ट आहे, नेमकं कशा पद्धतीने ते केलं जातं, आमच्या मैत्रिणींना सांगा ना.
1: बरंच काही याच्यावर सांगण्यासारखं आहे, पण मी थोडक्यात सांगू इच्छिते की मंडाला आर्ट हा बेसिकली तिबेटियन बुद्धिझम इकडून आपल्याकडे आलेला आहे. हा एक असा आर्ट आहे की ज्याच्यामध्ये समजा आता एक स्क्वेअर पेपर आहे तर सेंटर एक असतो त्याच्यात, अवतीभोवती सर्कल्स असतात, सर्कलमध्ये जॉमेट्रिकल डिझाईन्स असतात.
0: बरं,
1: तर ह्या सगळ्या गोष्टी हे नुसतं आर्ट नाहीये. तर हा जो सर्कल आहे हा कुठल्या तरी एका विशिष्ट गोष्टीला दर्शवतो. जसा जो सेंटर मी तुम्हाला सांगितला एक पॉइंट असतो तो दर्शवतो सेल्फला, स्वतःला.
0: बरं,
1: आणि जो सर्कल त्या सेंटरच्या अवतीभोवती असतात तो असतो आपल्या अवतीभोवती असलेले नेगेटिव्ह पॉझिटिव्ह वलय.
0: बरं,
1: जे बनतात, जे आपल्याला माहिती आहे की आपल्या अवतीभोवती वाईब्स असतात आणि ते जे जॉमेट्रिकल पॅटर्न्स असतात ते त्या वाईब्सला बॅलन्स करून ठेवतात, पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह वाईब्स. आणि हा जो आर्ट आहे हा तुमच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन, पॉझिटिव्हिटी आणि एका प्रकारचा एक टूल म्हणून तुम्हाला मदत करतो मेडिटेशनसाठी.
0: बरं,
1: हा एक थेरपेटिक आर्ट आहे.
0: प्रीती ताई, आता जाणून घ्यायला उत्सुकता आहे, हे कशा पद्धतीने बनवलं जातं, कशावर हे बनवलं जातं?
1: हा ऍक्च्युली वुडन बेसवर बनवला जातो किंवा कॅनव्हसवर बनवला जातो. मी वुडन बेस जास्त प्रिफर करते कारण तो स्टर्डी असतो. याचाच एक दुसरा प्रकार आहे डॉट मंडला.
0: बरं,
1: तर डॉट मंडलाची अशी हिस्ट्री आहे की जुन्या काळी ना लोकांना जेव्हा सिक्रेट मेसेजेस द्यावे लागायचे तेव्हा ते लिहू नव्हते शकत, कोणाला दिसावे नाही म्हणून ते डॉटच्या आकारात
0: बरं
1: ते लपवायचे आणि त्याच्या थ्रू मेसेज पोहोचवायचे.
0: बरं,
1: असं करता करता तो एक्सप्लोर झाला आणि मग तो
0: पुढे वाढला. एवढा
1: वाढला आणि ट्रेंड मध्ये आला.
0: मग यामध्ये कशा प्रकारचे डिझाईन्स तुम्ही आतापर्यंत बनवलेले आहेत?
1: मी म्हणजे लहान 1 फुटापासून तर 7-8 फुटापर्यंत याच्यात डिझाईन्स बनवले. याचे विशिष्ट टूल्स असतात.
0: बरं,
1: डॉट डॉट एक एक डॉट करून वेगवेगळ्या रंगाचे डॉट करून पॅटर्न्स बनवले जातात, डिझाईन्स बनवले जातात आणि तो हळूहळू तो पॅटर्न्स मोठा होत जातो.
0: खूप पेशन्सचं काम असेल हे.
1: खूप पेशन्सचं, म्हणून तर म्हटलं की हा एक मेडिटेशनचा प्रकार आहे.
0: हो,
1: तुम्ही त्या रंगाच्या याच्यात पूर्णपणे डीपली इन्वॉल्व होतात, तुमच्या डोळ्याला त्यांनी एक थेरपीचं काम करतं.
0: हो,
1: तुम्ही रमून जाता त्याच्यामध्ये.
0: खूप कला हे असं माध्यम आहे की ते रमवण्याचंच माध्यम आहे असं म्हणायला हरकत नाही आणि आनंद देणार आहे. आणि हस्तकलेचं महत्वच आहे ना आपल्या आयुष्यामध्ये. हाताने केलेली कला म्हणजे हस्तकला, जीव ओतून आपण ती कला करतो. एखादी वस्तू जरी बनवायची म्हणती ऑर्डरची का असेना,
1: ती
0: जीव ओतून आपण ती वस्तू बनवतो आणि जेव्हा कस्टमर घेतो तेव्हा खूपच आनंद आपल्याला होतो.
1: बरोबर,
0: तर हा तर एक आर्टचा प्रकार झाला. पुढे तुम्ही लिप्पण आर्ट मध्ये खूप छान पद्धतीने वस्तू बनवता, त्याबद्दल आम्हाला सांगा ना.
1: नक्की नक्की. लिप्पण आर्ट हा मुख्यतः कच्छ गुजरात मधलं जे गाव आहे तिथून आलेला आहे. याच्या मागची हिस्ट्री असं की आता तिथे जसं रेतशी संबंध आहे, रेतीशी संबंध आहे त्या लोकांचा, तर तिथे मातीनी घरं झोपडीसारखे सारवल्या जातात थंड राहावे म्हणून. तर तिथे गायीचं शेण नाही वापरलं जात तर कॅमल उंटाचं शेण वापरलं जातं घराला थंड ठेवण्यासाठी.
0: बरं,
1: आता प्रकाश कुठून येईल त्या झोपडीमध्ये, तर एक छोटासा होल त्या घराला असतो आणि आतमधून ते लोक मिररनी सजवायचे.
0: बरं,
1: त्या मिररचं रिफ्लेक्ट त्याच्या व्हेंटिलेटर मधून घराच्या छोट्याशा याच्यातून येतो, तो रिफ्लेक्ट होतो आणि घर असं सुशोभित होतं आणि प्रकाश

0: येतो, म्हणून त्याला म्हणतात मड अँड मिरर वर्क. लिप्पन आर्टला दुसरं नाव आहे मड अँड मिरर वर्क. तर कच्छ गावापासून हा ट्रेंड आलेला आहे. मग जसे जे लोक हिस्ट्री जे एक्सप्लोअर करतात, वेगवेगळे आर्ट फॉर्म एक्सप्लोअर करतात, आर्किओलॉजिस्ट, मग त्यांनी हळूहळू हा आर्ट म्युझियम मध्ये आणणं सुरू केला. म्युझियम मधून लोकांमध्ये तो इंट्रोड्यूस झाला आणि मग आमच्या कलाकारांनी त्याला एक्सेप्ट केलं.
1: हो, मग आतापर्यंत कशा फ्रेम्स बनवल्या आहेत, काय रंगसंगती त्यात वापरलेली आहे?
0: लिपन आर्ट विशेषतः जर तुम्ही पांढऱ्या रंगाने करता तर तो जास्त प्रसन्न दिसतो, पॉझिटिव्हिटी येते आणि तो कलरफुल पण होऊ शकतो. मग त्याच्यात साईजला काही लिमिटेशन्स नसतात, तुम्ही तो सुद्धा 1 फूट ते 8 फूट बनवू शकता. मी आतापर्यंत 7-8 फूट पर्यंतचे बनवलेले.
1: मग यात साहित्य काय काय लागतं?
0: साहित्य याच्यात बेसिकली असं खूप असं नाही लागत, म्हणजे एक बेस लागतो, वुडन बेस, टूल्स असतात याचे, माती लागते, मिरर्स लागतात आणि फेविकॉल आणि कलर्स.
1: मग तुम्ही छोट्या फ्रेम पासून तर अगदी मोठ्या फ्रेम पर्यंत बनवलेला आहे आणि मिरर्सही उपयोग केला आहे. मग जेव्हा तुम्ही हे बनवलं आणि ती पहिल्यांदा विकली, त्या कस्टमरला कसं वाटलं की काय वेगळं आर्ट आहे का, काय त्याचे रिएक्शन्स होत्या?
0: ऍक्च्युली झालं कसं की जेव्हा मी सोशल मीडियावर आली तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की मला हे जाणवलं की इथे तर आपला पाहिजे तसं सेल होऊ शकत नाही किंवा लोकांना इथे पाहिजे तसा इंटरेस्ट नाही येते किंवा ते किंमत नाही देते कलेला. म्हणून मग मी ठरवलं की आपण आपल्या गावात हे लोकांपर्यंत पसरवायचं. तर त्या दरम्यान आमचे एक परिचित आर्किटेक्ट आहे, यंग आर्किटेक्ट गार्गी चाटी म्हणून, त्यांनी मला एका ग्रुपशी कनेक्ट केलं की जिथे खूप सारे आर्किटेक्ट्स डॉक्टर्स हे होते, इंटेरियर डेकोरेटर्स. तिथे गेल्यावर समाधान झालं कारण ह्या लोकांना ऑलरेडी ह्या फील्ड मधले असतात. त्यांनी जशी माझी कला पाहिली तसं त्यांच्या चेहऱ्यावर जे प्रसन्न झालं की अरे वा खूप सुंदर, तुम्ही आमच्यासाठी काम कराल का,
1: बरं
0: तुम्ही आमच्यासाठी नेम प्लेट्स कराल का, वॉल डेकोर कराल का, इंटेरियर मध्ये आम्हाला मदत कराल का, मग त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मी इतकी खुश झाले की चला मला पाहिजे तसं प्लॅटफॉर्मही मिळाला आणि माझ्या कलेची किंमत करणारे लोकही मला मिळाले. मग तेव्हापासून माझ्या व्यवसायाला जोर आला.
1: बरोबर. मग आतापर्यंत अशा किती फ्रेम्स बनवलेले आहेत?
0: मी तर भरपूर
1: अगणित. आणि कस्टमरच्या तुम्ही चॉईसनी सुद्धा बनवून देत असाल?
0: हो, ऍक्च्युली मी स्वतः पण बनवू शकते. बऱ्याचदा काय होतं की कस्टमरला नॉलेज नसतं या गोष्टीचं, पण काय हरकत आहे ना, त्यांना सुद्धा जेव्हा ते घर करतात तेव्हा त्यांना आपण प्राधान्य दिलं, त्यांच्या चॉईसने केलं, तर त्याच्यात त्यांना आनंद जास्त मिळतो.
1: बरोबर.
0: ज्याला आपण कस्टमायझेशन म्हणतो. जर दोघांनी मिळून काम केलं तिथे वस्तूमध्ये जास्त प्रेम ओतलं जातं, जास्त सुंदर आकर्षक बनतं, जास्त पॉझिटिव्हिटी येते आणि त्याच्यामुळे मी कस्टमायझेशनला जास्त प्रेफरन्स देते.
1: आणि शेवटी तो व्यक्ती त्याच्या घरानुसार तो सगळ्या गोष्टी ठरवत असतो, रंगसंगतीपासून मला अशा पद्धतीने माझं घर सजवायचं आहे. आणि आता यावरच पुढचा एक प्रश्न आहे की तुम्ही वॉल डेकोर सुंदर बनवता आणि इव्हन नेम प्लेट सुद्धा खूप छान पद्धतीने बनवता. आता घरासमोर आपल्या नावाचं आडनावाचे नेम प्लेट आणि वेगळ्या शेपमधली म्हणा किंवा वेगळ्या लुकची तर प्रत्येकालाच वाटत असावी, तर ती आयडिया कशी आली तुम्हाला?
0: मी आता जसं सांगितलं ना की जेव्हा कस्टमर माझ्याकडे येतो तेव्हा त्याचे काही आयडियाज घेऊन येतो आणि थोडस मी माझे आयडियाज सांगते. माझी मेहनत, माझी कला आणि त्यांची कल्पना, त्यांच्या भावना मी एका बोर्डवर उतरवते.
1: बरं.
0: आणि अशा प्रकारे ती सुंदर अशी नेमप्लेट बनते.
1: मग ही कशावर बनवता नेमप्लेट?
0: मी वुडन बेस असतो माझा, एमडीएफ वर.
1: बरं.
0: मी कपड्यावर किंवा मी प्लास्टिकवर काम करत नाही, मी प्लास्टिकच्या वापरण्यात अतिशय विरोधात आहे.
1: बरोबर. हस्तकला ही पर्यावरण पूरक असायला हवी, म्हणून मग हस्तकलेचा वापर अधिकाधिक केला तर कचऱ्यातून कलाही आपण पुष्कळदा वस्तू बनवतो ना.
0: बरोबर.
1: पूर्वी आपल्याला आजी आपली आई बनवायची आणि छान छान वस्तू बनवायचं आणि हौशांनी घरामध्ये ते डेकोरेशन म्हणून तो पार्ट तसा ठेवला जायचा.
0: बरोबर.
1: तर हाही एक विचार खूप चांगला आहे आपला. बरं, जेव्हा तुम्ही हा नेमप्लेट बनवता तर सुंदर त्याच्यावर पेंटिंग सुद्धा काढत असाल, तर पेंटिंग मध्ये आपला उत्तमच हात आहे, तर कशा पद्धतीचं पेंटिंग असतं, कुठले कलर्स त्यात वापरले जातात?
0: मी आपले इंडियन कलर्सच वापरते. आजकाल फॉरेनचे कलर्स मध्ये बरेच शेड आलेले, पण शक्यतो ते मी वापरत नाही कारण ते इझिली अवेलेबल नसतात. कस्टमरलाही घाई असते, वेळेच्या आत ते झालं पाहिजे कारण मला असं वाटत नाही की मी त्यांचा पेशन्स संपवून टाकावा, तर वेळेच्या आत मला ते करायचे असते. तर मी ऍक्रेलिक कलर्स जे रेग्युलर आपल्याला अवेलेबल असतात मी त्याच्यात करते. त्याला वॉर्निशनी 2-3 कोट देते म्हणजे तो फिक्स होऊन जातो.

0: बरं,
1: आणि तो पाण्याने किंवा ओल्यामध्ये तो डॅमेज होत नाही. मी फुल सेक्युअर्ड करून त्यांना ते हँड ओव्हर करतो.
0: मग साधारण वस्तू बनायला किती वेळ लागतो?
1: एक ते दीड फुटाची असेल तर त्याच्यावर आपण कशी क्रिएटिव्हिटी दाखवतो त्याच्यावर डिपेंड करतं. बेसिकली 3 दिवस तरी लागतात एक फुटाच्या फ्रेमला.
0: हो, मग त्याचा थोडा अभ्यास करणं, मग ते सामान आणणं आणि मग ती पूर्ण बनवण्याची प्रक्रिया सुरू होते आणि एक छान ती वस्तू तयार होते. म्हणजे तुम्ही ट्रेडिशनल पासून तर ट्रेंडी वस्तू सगळ्या बनवता.
1: बरोबर,
0: आजच्या काळात जे काय चालू आहे, कारण पूर्वीचा आर्ट आणि आताच्या आर्टमध्ये बराच फरक आलेला आहे. लोकांच्या आवडीनिवडी बदलत चाललेल्या आहेत. पुष्कळ जण फॉरेनमधले आर्टचंही डिमांड करता, तुम्ही ते तसं बनवून देता. स्वतःच तुम्ही या सगळ्या वस्तू बनवता?
1: बरोबर.
0: कोणाला मदतीचा हात असा घेतला आहे का?
1: ऍक्च्युली माझ्या घरी ना नुसतं माझ्या आईच नाही तर माझ्या सासरी सुद्धा, माझे सासूबाई, माझे नणंद हे सुद्धा आर्टिस्ट आहेत, कलाकार आहेत.
0: वा वा.
1: माझ्या सासूबाईंनी मला याच्यात खूप साथ दिला आहे. जसं सणावाराला बरेचदा कसं असायचं की घरच्या सांभाळू की माझ्या उद्योगाकडे लक्ष देऊ असं व्हायचं, तर त्यावेळेला सांगायचं तू घराच्या कामाकडे लक्ष नको देऊ, मी सांभाळून घेईल, तू तुझ्या उद्योगाकडे लक्ष दे.
0: वा वा.
1: म्हणजे जसं आईकडून जीन्स आलं, वडिलांनी मला व्यवहार ज्ञान दिलं, भावानी मेंटल सपोर्ट दिला, तसंच माझ्या सासरच्यांनी मला पुढे आणलं.
0: कारण घरचा पाठिंबा खूप जरुरी आहे. आता सणासुदीला किती ऑर्डर्स येत असतील, मग घर सांभाळायचं की ह्या ऑर्डर्सकडे बघायचं, तारेवरची कसरत होते एका खास करून एका स्त्रीला. पण घरून जर असा भक्कम पाठिंबा मिळाला तर निश्चितच व्यवसायात यश आहेच. म्हणजे अशा रीतीने छंदाचं तुमचा व्यवसायात रुपांतर झालं आणि आज हा व्यवसाय बराच पुढे गेलेला आहे. तर भारतातून तर तुम्हाला छान डिमांड आहेच, या वस्तूंची मागणी आहेच. भारताबाहेरून सुद्धा ऑर्डर्स आलेले आहेत का?
1: हो, कार्पोरेट गिफ्ट्सचे मला दुबईहून ही ऑर्डर आलेली आहे आणि ते सक्सेसफुल रित्या माझे डिस्पॅच करून डिलिव्हर्ड पण झाले.
0: मग त्याच्यासाठी फोटोशूट आलं, पॅकेजिंग करणं आलं किंवा कुरिअर करणं आलं, हाही भाग आपण सांभाळला सगळा.
1: तर त्यासाठी पण माझ्या घरातच एक दुसरी टॅलेंट म्हणजे माझी मुलगी आहे, तर ती अतिशय टॅलेंटेड आणि खूप क्रिएटिव्ह आहे. आणि म्हणतात ना जनरेशन गॅप, जनरेशन डिफरन्स, तो मला सरळ दिसून येतो. ती फार क्रिएटिव्हिटी आहे आणि ती मला शूटिंग मध्ये हेल्प करू लागते.
0: बरं.
1: आणि पॅकेजिंग साठी मला माझे हस्बंड सामान आणून देणं, रॉ मटेरियल किंवा त्याला कुरिअर करणं हे याच्यासाठी हस्बंड करतात. किंवा ते एक मोठे माझे क्रिटिक सुद्धा आहे.
0: बरं.
1: हा, हस्बंड म्हणजे माझे म्हणजे चुका काढतात, सुरुवातीला येतो राग पण मग नंतर कळतं की नाही त्याच्यामुळे माझा आर्ट अजून एनहान्स झालेला.
0: तू मेमे थोडीशी होते घरात.
1: हो हो हो. तर अशी माझ्या घरातून प्रत्येकाकडून मला बिझनेस ग्रो करण्यात मदत मिळते. हो,
0: तुम्ही मग अशी बोललात की आर्किटेक्ट लोकांच्या संस्थेशी तुम्ही जोडलेला आहात त्यामुळे तो व्यवसाय अजून पुढे पुढे जातोय. पण थोडस समाजात येणं, लोकांना ती आर्ट कळणं यासाठी मग तुम्ही वेगवेगळ्या एक्झिबिशन्समध्ये सहभागी झाल्या होता का?
1: हो हो. आपल्या नागपुरात गुलमोहर सभागृहामध्ये एक्झिबिशन्स होतात आणि चांगला प्रतिसाद मिळतो, तर मी दरवर्षी तिकडे एक्झिबिशन्सला होते.
0: बरं. आता असंही झालं असेल ना की ह्या वस्तू जेव्हा तुम्ही विकता त्याची एक किंमत ठरवता सगळं खर्च बघून, तुमची मेहनत बघून, तर समोरचा व्यक्ती म्हणत असेल की जास्त महाग आहे, मग त्यांना तुम्ही कसं समजून सांगता की नाही हस्तकलेची ही किंमत आहे, माझ्या कलेची ही किंमत आहे?
1: हा, बरेच वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात. बरेचदा लोक असे म्हणतात अरे हे तर माझा मुलगाही करू शकतो, यात काय एवढी किंमत कशाला यायची? तर मग मी शांतपणे त्यांना सगळे डिटेल्स देते त्याचे आणि त्यांना स्वतःला इमॅजिन करायला लावते की जर समजा हाच आर्ट मी तुमच्या हातात ब्रश दिला तर तुम्ही करू शकाल का? ते पण थोडेसे विचारात पडतात की अरे नाही हे एवढं सोपं दिसत नाही, एवढं डिटेल्ड वर्क, पुढे काही असा इश्यू येत नाही, ते स्वीकारतात त्याला. जेव्हा त्याच्या मागे लागलेली मेहनत, त्याच्यातली डिटेल्स सगळे मी त्यांना समजवते तेव्हा त्यांना ते समजून जातं.
0: हो. आज एक तुम्ही यशस्वी उद्योजिका आहात, आज एवढा मोठा कारभार तुम्ही सांभाळत आहात, आर्थिकदृष्ट्याही तुम्ही सांभाळता सगळं, तर कसं वाटतं खास करून स्त्रिया एवढ्या पुढे जातात कसं वाटतं?
1: मला अतिशय कॉन्फिडेंट, अतिशय पॉझिटिव्ह माझ्यामध्ये चेंजेस आलेले आहे. आणि माझं म्हणणं हे की प्रत्येक बाईंनी ना ट्राय करावं, प्रयत्न करावा. घर संसार हात आहेच, पण माझा रिक्वेस्ट त्यांच्या घरातल्या लोकांनाही आहे की बाई ही स्वतः सशक्त असते, चांगलीच पॉवरफुल असते, स्ट्रॉंग असते, पण जर तिला घरच्यांची साथ मिळाली तर ती खूप

0: ग्रो करू शकते तर तिला घरच्यांनीही मदत करावी
1: हो
0: आणि तिने सुद्धा स्ट्रॉंगली प्रत्येक प्रॉब्लेमला फेस करून समोर जावं यश नक्कीच येणार कारण तुम्ही मेहनत केली तर देव तुम्हाला साथ देणार सगळ्या पोटच्या गोष्टी इझिली तुमच्या क्लिअर होत जाणार
1: हो। नक्कीच हा प्रवास तुमच्यासाठी सोपा नसावा अडचणी तर अनेक आल्या असतील पण घरच्या पाठिंब्यांनी त्या अडचणीवर मात करत तुम्ही पुढे गेलात पण असा कधी विचार आला का प्रीतीताई तुमच्या मनामध्ये की आपल्या या व्यवसायामुळे इतरांना सुद्धा आता रोजगार मिळायला हवा
0: हो आलाय हा बऱ्याचदा माझी अशी इच्छा होते की काही लोकांना ट्रेंड करावं आणि रोजगार द्यावा पण त्याच लोकांना ज्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तोच टिकू शकतो
1: बरोबर
0: तोच राहू शकतो कारण कोणीही कुठलीही कला नाही जोपासू शकत त्यालाही ती आवड असली पाहिजे कारण त्याच्यासाठी भरपूर पेशन्स लागतो शिकायला
1: हो
0: तर ज्याच्यामध्ये इच्छा असेल पेशन्स असेल त्याला मी नक्की तो रोजगार देईल आणि तशीही मला आता पुढे जाऊन गरज लागणार आहे
1: या छंदाचं रुपांतर या व्यवसायात झालेलंच आहे पण आता जसं मगाशी मी बोलले की आर्टचे वेगवेगळे प्रकार येत चाललेले आहेत आता तुम्ही या अशा अनेक वस्तू बनवतात जे तुम्ही सांगितलं आपण ज्याच्यावर प्रकाश टाकलेला आहे या व्यतिरिक्त आणखी काही नवीन बनवायचं आहे का नवीन क्लायंटला काही बनवून द्यायचं आहे का हा असा काही विचार किंवा अशी कल्पना आहे का डोक्यात
0: हो
1: थोडक्यात भावी स्वप्न
0: भावी स्वप्न म्हणजे सगळ्यात पहिले तर मला माझा स्टुडिओ ओपन करायचा आहे जिथे मला आता सेल करण्याच्या अपेक्षा लोकांना ट्रेंड करणं सुरू करायचं आहे
1: वा वा
0: कारण माझी इच्छा आहे की जे फॉरेन मध्ये जी कला आहे ती आपल्या देशात पण यावी आणि इथल्या कलाकारांनी सुद्धा ग्रो करावं
1: हो
0: तर माझे वर्कशॉप्स आणि एक माझा स्टुडिओ उघडण्याची माझी फार मोठी इच्छा आहे
1: नक्कीच ही इच्छा पूर्ण हो
0: थँक्यू आणि जितके नवीन आर्ट्स येत जातील मी शिकत जाईल आणि शिकवत राहील
1: कारण आपला भारत देश हा कलेच्या दृष्टीनेही ओळखला जातो जशी प्रांताप्रांताला भाषा बदलते तशी कलाही बदलते आणि या सगळ्या कलेची ओळख आपल्या पुढच्याही पिढीपर्यंत जायला हवी ना
0: बरोबर
1: मुलांनी यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे आणि हा व्यवसाय छान आहे ही एक कला छान आहे की मुलांना ज्याला कलेची आवड आहे तर नक्कीच ही कला बघून शिकायलाही पुढे येऊ शकतील नक्कीच येतील अशी आपण आशा करूया तर छान पद्धतीने तुम्ही सांगितलं आणि पर्यावरण पूरकही उद्योग आहे तर व्यवसाय करणाऱ्या महिलांना तुम्ही काय संदेश द्याल
0: हिम्मत हारू नका प्रयत्न करत रहा ज्या वेळेला तुम्ही थोडेसे खचता स्वतःला शांत करा तुम्ही पहिले कुठे होता आता कुठे आला आहात ती गॅप बघा स्वतःमध्ये चेंजेस बघा आणि अजून आपल्याला पुढे तसंच खूप काही करायचंय एक ध्येय गाठायचंय हा विचार करा आणि पुढे चालत राहा
1: बरं नक्कीच खूप छान पद्धतीने तुम्ही तुमचा कलेबद्दल सांगितलंय तुमच्या व्यवसायाबद्दल सांगितलं अशीच व्यवसायाची भरभराट होत राहो तुमच्या कलेमध्ये अधिकाधिक प्रगती होत राहो ही सदिच्छा प्रीती जांभोरकर आपण इथे आलात आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात नागपूर आकाशवाणीच्या वतीने आभार धन्यवाद नमस्कार
0: आपण खूप खूप धन्यवाद
1: प्रीती गाणं ऐकायला आवडतं का तुम्हाला
0: हो हो नक्की गाणं
1: तर तुमच्या आवडीचं एखादं गीत मुलाखतीच्या शेवटी आपण ऐकूया
0: अधीर मन झाले हे श्रेया घोषालचं आहे

प्रीती जांभोरकर या मैत्रिणीची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, ही मालिका होती तिची उद्योग भरारी. आणि आता आणखी एक मालिका ऐकूया, नाव आहे कला विश्व. आणि या मालेत आज आपण ऐकणार आहोत शास्त्रीय गायिका डॉक्टर संगीता नायक यांची मुलाखत.

0: मैत्रिणींनो, कला विश्व या मालिकेत आज आपण शास्त्रीय संगीत गुरु, शास्त्रीय संगीत गायिका असलेल्या डॉक्टर संगीता नायक यांना स्टुडिओत आमंत्रित केलेला आहे. त्यांच्या संगीताच्या सुरांनी सजलेला तो प्रवास कसा घडला आणि अजूनही घडत आहे हे छान गप्पांमधून जाणून घेऊया. स्वागत करूया. नमस्कार संगीता मॅडम.
1: नमस्कार राखी.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: कला विश्व ही आमची एक मालिका आहे ज्या अंतर्गत आम्ही कला विश्वात रमणाऱ्या, कला विश्वात करिअर करणाऱ्या आणि छान त्या कलेच्या माध्यमातून समाजात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या मैत्रिणींना आम्ही स्टुडिओत आमंत्रित करत असतो. आणि आपण शास्त्रीय गायिका आहात, शास्त्रीय गीतांबद्दल, त्या गायकीबद्दल आम्हाला माहिती जाणून घ्यायला मिळेल आणि तुमचा गोड आवाजही ऐकायला मिळणार आहे.
1: बिलकुल.
0: तर मुलाखतीला सुरुवात करूया. जवळपास 24 वर्ष झाली तुमच्या या संगीताच्या प्रवासाला आणि अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही यात घडवलेलं आहे. अनेक पुरस्कारही तुम्हाला मिळालेले आहेत. नुकताच म्हणजे 2025 साली तुम्हाला आदर्श गुरु हा एक पुरस्कार मिळालेला आहे. तर या पुरस्काराविषयी आम्हाला जाणून घ्यायचंय.
1: आदर्श गुरु पुरस्काराचं असं असतं की गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या ज्या परीक्षा असतात, ज्या विशारद, त्याच्या पुढची अजून एक असते की ती अलंकाराची परीक्षा, अलंकार, संगीत अलंकार म्हणतात त्याला. आणि त्याच्यातून जी बेस्ट विद्यार्थिनी असते, जिला खूप जास्त चांगले स्कोरिंगचे मार्क्स मिळतात, अशा विद्यार्थिनीला सुद्धा तो पुरस्कार मिळतो आणि तिच्या गुरुला सुद्धा मिळतो. म्हणजे त्या गुरुनी तिला तयार केलं म्हणून तो गुरुचा पण मान असतो, म्हणून तो गुरुला पण मिळतो.
0: बरं.
1: आणि म्हणून तो आदर्श गुरु, कारण आजच्या काळात इतकं डीपली शिकवणारे किंवा अगदी पूर्णतः कोर्स कंप्लीट करून त्या विद्यार्थिनीला किंवा विद्यार्थ्याला एक योग्य मार्गदर्शन करण्यासाठी एक खूप वेगळं लगन लागते, सातत्य लागतं आणि ते सतत घडवायचं असतं. याच्यात गुरु शिष्याचं नातं सुद्धा जडत राहतं आणि मग तो विश्वास कायम होऊन जातो विद्यार्थी आणि गुरुमध्ये. आणि तो हेच एक तो विश्वासाचा एक खूप सुंदर हा परिणाम आहे ज्याच्यातून हा गुरु शिष्याचा आदर्श पुरस्कार मिळतो.
0: बरोबर. तर जेव्हा हा पुरस्कार तुम्हाला मिळाला, तुम्ही तुमच्या विद्यार्थिनीचं तर कौतुक केलंच, कारण तुम्ही जेवढं तिला शिकवलं त्याचं तिने चीज केलं, तर तो अनुभव, तो क्षण कसा होता तुमच्यासाठी?
1: तो क्षण म्हणजे तिलाही मनात नव्हतं आणि माझ्याही याच्यात नव्हतं. एक अलंकारची तिने परीक्षा दिली, डिसेंबरला ती दरवेळा होते अलंकारची परीक्षा.
0: बरं.
1: त्याच्यानंतर मला ऑगस्टला अचानक एक फोन आला की मॅम तुम्हाला एक पुरस्कार मिळतोय. मी अगदी चक्रावून गेले. म्हटलं थांबा थांबा जरा आणि व्यवस्थित सांगा कशाबद्दल. असा असा आदर्श गुरु पुरस्कार अलंकारला एक विद्यार्थिनी तुमची, तुम्ही तयार केलेली ती टॉपर आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला अगदी मानाचा पुरस्कार मिळतो आहे. तर तो मला तो क्षण अतिशय आनंदाचा होता आणि मला माझ्या कानावर विश्वास नव्हता की असं काही झालेलं आहे म्हणून.
0: म्हणजे अजूनही तसाच तो क्षण आठवत असेल तुम्हाला.
1: आणि मला तिच्याबद्दल फार कौतुक वाटलं त्यावेळेला.
0: तर जाणून घ्यायची इच्छा आहे की ही संगीताची आवड तुम्हाला लहानपणापासून होती?
1: माझ्या मैत्रिणी आजूबाजूच्या खेळणाऱ्या त्या क्लासला जायच्या संगीताच्या, म्हणून आईनी मला त्यांच्याबरोबर पाठवलं, चला बाबा कुठेतरी एक एंगेज राहील म्हणून. आणि मग त्याच्याबरोबर आम्ही मोठं झालो. ठीक आहे, शाळेत आणि ह्याच्यात सुद्धा, मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा तो क्लास माझा सुरू होता. पण तोपर्यंत माझं सगळं लक्ष खेळण्याकडे होतं आणि इतर गोष्टींकडे करण्यात होतं. एनसीसी होतं माझं, खेळणं गेम होता माझा. मी बास्केटबॉल खेळायचे आणि एनसीसीमध्ये स्वतःला झोकून दिलं होतं पूर्ण. एअरविंग माझं एक हे होतं. त्यावेळेला आम्ही पॅराग्लायडिंग, पॅराट्रुपिंग वगैरे केलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करताना संगीताकडे ऑफकोर्स माझं लक्ष नव्हतं आणि तो माझा कदाचित आधी जॉनर नव्हता. ठीक आहे. आणि नंतर मग आता हळूहळू जेव्हा कॉलेज लाईफ तुमचं संपत जातं आणि तुम्ही जेव्हा

0: कुठेतरी मागे वळून बघता की अरे आता तुमच्याजवळ काय अभ्यासाला किंवा काय करायचं, तर मला हा एक विषय सापडला की जो मला लहानपणापासून बरोबर घेऊन चालला आहे आणि त्याच्यात मला अभ्यास न करता चांगले मार्क्स मिळत होते. शेवटी मग ठरवलं तेच की आपण याच्याबरोबर पुढे जाऊया.
1: बरं.
0: आणि असा तो संगीताशी माझा नातं जोडलं.
1: अनेक संगीताचे प्रकार आहेत ना, शास्त्रीय संगीत निवडावं हा विचार कसा मनात आला?
0: बघा, संगीताच्या अनेक शाखा आहेत, पण सगळ्यात पहिलं आपलं गाणं म्हणजे आपलं भारतीय संगीत, मी म्हणते भारतीय हिंदुस्थानी भारतीय संगीत, क्लासिकल संगीत, त्याच्यातूनच सगळ्या ह्या संगीताच्या धारा उत्पन्न झाल्यात. क्लासिकल तर आहेच, उपशास्त्रीय आहे, लोकसंगीत, फिल्मी संगीत, भावगीत, गझल, ह्या सगळ्या सांगीतिक धारा शास्त्रीय संगीतातून उत्पन्न झालाय. आणि आता ह्याच्यात असं असतं की तुम्हाला कुठल्या मार्गावर जायचं आहे हे तुमचं सिलेक्शन असतं. आता ह्याच्यात असं असतं की क्लासिकल शिकण्यासाठी एक वेगळी लगन लागते, एक खूप मनन, चिंतन, चिंतनशील, विचारात्मक तुमचं मन पाहिजे असतं, एक लगाव पाहिजे असतो, कुठेतरी जमिनीशी चिपकून जाऊन तुम्हाला सतत सतत लक्षपूर्वक त्याच्याकडे ते मोठं करायचं असतं तुमच्याबरोबर. घाईनी शिकण्याचा हा विषयच नाही आहे.
1: बरं.
0: मला असं म्हणायचं की जो कोणी विद्यार्थी किंवा गायक त्याच्याकडे वळतो ह्याच्या मागचं हेच एक कारण की त्याच्या मागे त्याच्या मनात किंवा त्याच्या आतले हे गुण त्याला त्याकडे ओढवतात.
1: बरं.
0: ते गुण म्हणजे चिंतन, मनन,
1: चिकाटी जिद्द,
0: ह्या सगळ्या गुणांमुळे तुम्ही त्या शास्त्रीय संगीताकडे वळता. कारण शास्त्रीय संगीत एवढा सहज आणि सोपी उपाय नाही ह्या संगीत शिकण्याचा, तो तुम्हाला गुरु शिष्य समोर बसूनच शिकावा लागतो आणि सतत सतत तो शिकावा लागतो.
1: आणि नक्कीच कठीण असेल हा राग.
0: नक्कीच कठीण आहे,
1: पण त्याच्यातही तुम्ही अव्वलच आहात, पुढे चाललेले आहात. म्हणजे क्लासला जाण्यापासूनचा हा प्रवास सुरू झाला, त्यामध्ये खेळामध्ये रुची होती म्हणून अर्ध लक्ष खेळाकडे होतं, सोबत संगीताचाही प्रवास सुरू होता. पण शेवटी ठरवलं की नाही आता करिअर याच दिशेने करायचं हेही तुम्ही ठरवलं होतं. आणि संगीत शिक्षिका म्हणून तुम्ही नोकरीही सुरू केली होती.
0: बिलकुल.
1: तर त्याबद्दल जाणून घ्यायचं.
0: बीए मी एलईडी कॉलेजमधनं संगीत घेऊनच केलं आणि इकडे माझ्या गांधर्व महाविद्यालयाच्या पण मी परीक्षा देत होती, त्यावेळेला माझं विशारद होऊन गेलं होतं. आणि आता पुढे एमए करायचं म्हणून मॉरिस कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. एमएचा छान तो प्रवास छान झाला, तिथे मी मेरिट, सेकंड मेरिट होती. आणि ह्याच दरम्यान मी विशारदच्या पुढची एक परीक्षा असते, अलंकार, संगीत अलंकार म्हणतात त्याला, ती पण परीक्षा मी दिली आणि त्याच्यात सुद्धा छान आम्ही पास झाले. आणि एमए आणि अलंकार ह्या प्रवासात ना तुम्हाला अनेक गोष्टी कळून जातात. त्याच्यातल्या दोन तीन महत्वाच्या ह्या की तुम्ही पूर्णतः संगीताशी जुळलेले असतं ह्या वेळेला, तुम्ही एक गायकी तिथे तुम्हाला समजू लागलेली असते, राग गायन म्हणजे काय हे समजू लागलं असतं. ह्या आधी तुम्ही फक्त राग आणि सरगम लक्षणगीत हे फक्त पाठ करत असता.
1: बरं.
0: हा, पण नंतर हे स्वतःहून डेव्हलप कसं करायचं, राग म्हणायचा कसा, राग म्हणजे काय, रागांच्या स्वरांच्या क्रमबद्ध स्वर कसे असतात, त्यांना गायचं कसं, त्याच्यातून आलापी कशी निर्माण करायची, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या परीक्षेतून किंवा पुढच्या प्रवासातच समजतात, त्या उकलल्या जातात.
1: हो.
0: त्या अशा होत नाही, म्हणजे त्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला पुढे जात जातच ते समजतं.
1: बरोबर. म्हणजे स्वतः शिकतही होत्या आणि नोकरी पण तुमची सुरू होती आणि विद्यार्थ्यांना घडवणं सुद्धा सुरू होतं. आता थोडं रियाजाबद्दल बोलूया ना संगीतात. आता रियाज म्हणजे भरपूर प्रॅक्टिस, अनेक तासांची प्रॅक्टिस आणि एका जागी बसून असतं. कसं ते तुम्ही स्वतःला सांभाळलं, कारण बाकी पण कामं असतात.
0: हे असं असतं की शेवटी ना तो तुम्हाला वेडावून लावतो तो स्वर.
1: हा.
0: तो त्याच्यात तुम्ही गुंतून जाणं हा एक महत्वाचा भाग असतो. तुम्ही जोपर्यंत गुंतणार नाही त्या स्वरात किंवा त्या, म्हणजे साहासाठीच मी म्हणते, साज घडवणं हा इतका महत्वाचा असतो. षड्ज म्हणतात त्याला, सा म्हणणे हा एक खूप महत्वाचा पायरी आहे आमच्या गाण्याची. आणि जर ती तुम्ही घडवली नाही, वर्षानुवर्ष घडवावी लागते ती, ती तुम्ही घडवलेली नाही की ते सगळं तुम्हाला असं वरचे वरचे गाणं राहतं. तर ह्या सा घडवण्यातच किंवा स्वर घडवण्यात तुम्ही हळूहळू त्या स्वराकडे चिपकू लागता आणि ती मनन आणि चिंतनशील विचारात्मक तुमची मनाची मांडणी तिथे होऊ लागते, ते घडू लागतं असं.
1: आणि किती अभ्यासही करावा लागला.
0: खूप अभ्यास, 8-8 तास. मला आठवतं मी 8-8 तास रियाज केलेला आहे, सकाळी उठून, दुपारी, रात्री, जेव्हा केव्हा वेळ मिळतोय तेव्हा पुन्हा गुरुजींकडे जाऊन शिकायचं, पुन्हा घरी यायचं, जे शिकलेलं आहे ते पुन्हा रिकॉल करायचं आणि पुन्हा ते म्हणायचं, बंदिशी म्हणायच्या, काय नाही, तानांचा रियाज, अनेक गोष्टी. वाचन नुसतंच गाणं म्हणून चालत नाही.
1: बरोबर.
0: वाचन सुद्धा खूप आहे, कारण आमचा हा विषय म्हणजे शास्त्रीय संगीत हा साम संगीतातून निघालेली ही एक शाखा.

0: आहे शास्त्रीय संगीत म्हणजे त्याला एक खूप गहनता आहे, खूप गहरेपणा आहे आणि त्याच्यात ओरिजिनॅलिटी आपण जे म्हणतो की ओरिजिनल, त्याच्यात काहीच भेसळ नाही आहे आणि ते आपल्याला समजत वाचत वाचत ऐकत ऐकत शिकावं लागतं.
1: बरोबर, आम्ही शास्त्रीय संगीत ऐकतो पण ती गाणी आम्ही तल्लीन होऊन जातो पण त्यामागची मेहनत किती असते हे आता समजतंय की किती रियाज त्या गायकाचा असेल त्यामागे. आणि अशा रीतीने हा तुमचा प्रवास छान पद्धतीने सुरू झाला. तुमचे गुरु कोण होते, कसं तुम्ही त्यांच्याकडनं ही विद्या आत्मसात केली?
0: बुटी संगीत महाविद्यालय हे एक महाविद्यालय संगीताचं आपल्या नागपुरातलं खूप जानमान असं संगीत विद्यालय होतं. तिथे पंडित प्रभाकर देशकर हे माझे गुरु होते. त्यांनी ते खूप अनेक वर्षपर्यंत त्यांच्या अथक प्रयत्नातून ते सांभाळलं होतं. त्या कार्यकारणीत हळूहळू जेव्हा आम्ही मोठं झालो, सरांना बघून आम्ही मोठं झालो, ते कसं काम करतात, ते कसं शिकवतात, ते कसं गातात, इतर सगळ्यांशी बोलणं किंवा अजून काय काय वाचायचं हे त्यांनीच आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यांच्याच कारकिर्दीत संगीताचा अभ्यास मिळाला. त्यांच्याबरोबर मी जेव्हा शिकले तेव्हा त्यांच्या शिकवण्यातून मला समजलं की शिकवायचं कसं.
1: बरं,
0: धडे त्यांच्याकडनं घेत होती पण शिकवायचं कसं हा मला एक खूप चांगला गुण त्यांच्याकडनं मिळाला आणि शेवटी मला असं वाटलं की नाही, मला ह्याच्यातच पुढे काहीतरी करायचंय, मला शिकवण्याचा गुण मला वाढवायचा आहे. ज्याच्यात म्हणजे माझे गुरु इतकं आम्हा सगळ्यांना सांगतात एवढं वाटतात आहे तर आपणही ते द्यावं. तर ह्याच्यातून माझी ती इच्छा खूप प्रगट होत गेली आणि ते मी शिक्षक म्हणून संगीताचा ह्या मला फार आनंद होतो की आज मी अनेक विद्यार्थ्यांना शिकवते आहे आणि त्याच्यातून काहीतरी त्यांना मिळतं आहे.
1: बरोबर, कारण तेही त्यातून आपलं नाव कमवत आहेत. आज शास्त्रीय गायक म्हणून तेही उदयास येत आहेत आणि ही जी आपली प्राचीन परंपरा आहे गायनाची किंवा हे जे विविध प्रकार आहेत गायनाचे ते पुढे आणायचे आहेत. आणि आपल्यासारखे आदर्श गुरु असल्यानंतर मग काही प्रश्नच नाही, विद्यार्थी त्याचा तर फायदा घेणारच. बरं, आता तुम्ही मगाशी बोललात की अभ्यास तर खूप लागतो, वाचन लागतो, रियाज लागतो. जेव्हा आपण असं गाता वाद्यवृंदांचीही साथ खूप असते त्यामध्ये, तेही खूप महत्वाचे असतात, तर त्याचाही अभ्यास तुम्हाला करावा लागत असेल, जाणून घ्यावं लागत असेल त्या वाद्यांबद्दल.
0: हो, आता हे करत करत ना म्हणजे संगीत शिकत शिकत तुम्हाला ह्याची आपोआपच जाण यायला लागते. तबला संगत काय असायला पाहिजे, कशी असायला पाहिजे, तबल्यावर काय वाजत असतं, आता जे मी गाणार असते त्या बंदिश मी गाणार आहे त्या बंदिशीचा ताल तयार असतो, ठरलेला असतो, तो ताल तो त्या तबल्यावर वाजतो. आता तो आणि माझं गायन हे सगळं असं छान असं बॅलन्सनी आणि छान संतुलित चालू असतं. आता जे मी गात असते तर हार्मोनियम वाले पण त्याच्याबरोबर माझ्या गायकीतून जे सूर निघतात आहे ते वाजवतात. म्हणजे फक्त मीच नाही तर अशा वेळेला ते सात संगतकार पण तेवढेच श्रेष्ठ आहेत माझ्या एवढेच की त्या मी माझ्या केवळ आकारातून गायलेल्या स्वराला ते पकडून धरतात. माझ्या एका बंदिशीला ऐकून किंवा एक थोडीशी मुखडा ऐकून तब्बलजी तिथे समेची थाप देतो. तर ह्या सगळ्या म्हणजे शिकावं लागत नाही, हे
1: आपोआप येऊन जातं,
0: घडायला लागतं, घडून जातं.
1: बरं, खूप छान पद्धतीने तुम्ही शास्त्रीय संगीताबद्दलही थोडी माहिती दिली आणि तुमचा प्रवास कसा घडत गेला त्याबद्दल सांगितलं. आता तुमचा गोड आवाज आम्हाला ऐकायचा आहे, तर एखादी बंदिश आमच्या मैत्रिणींसमोर सादर करा ना.
0: राखी, एक मी बंदिश इथे सादर करणार आहे जी मीच बसवलेली आहे. मारू बिहाग रागातली आहे. मारू बिहाग नावाचा एक राग ज्याच्यात तीव्र मध्यम आणि बाकीचे सगळे स्वर शुद्ध, बिहाग अंगाने गायला जाणारा हा राग आहे. बंदिशीचे बोल आहेत, बैरन भई सांझ रसिया.

0: खूप छान संगीतात ऐक, अगदी ऐकतच राहावं असं वाटलं. प्रत्येकाचं स्वप्न असतं की मला या गायकासारखं बनायचं आहे, किंवा आवडता गायक असतो प्रत्येकाचा. तर या शास्त्रीय संगीत क्षेत्रामधील आपले आवडते गायक कोण आहेत?
1: जर आपण चॉईस करू म्हटलं तर असं फार कमी असतं. सगळेच इतके पठडीचे गायक होऊन गेलेले आहेत आपल्याकडे की पंडित भीमसेन जोशी, किशोरीता यमुनकर, प्रभाताई यत्रे. तरी पण एक मनातला एक गायक किंवा एक असा गुरु गायक असतो जो ज्याचं तुम्ही सतत ऐकत असतात. त्याच्यापैकी माझं अगदी मनापासून मी ज्यांच्यावर खूप प्रेम केलं आणि ज्यांना मी सतत सतत ऐकत होती लहानपणापासून आतापर्यंत, त्या आहे डॉक्टर प्रभाताई अत्रे.
0: बरं, आता तुम्ही म्हणाल्या मी बंदिश सुद्धा रचते. तुम्ही आता बोलल्या की मी रचलेली बंदिश गाऊन दाखवते, तर लिखाणही आवडतं तुम्हाला करायला?
1: आता असं असतं की शास्त्रीय संगीताचं पर्टिक्युलरली एक ब्रजभाषा आणि बोली हिंदी भाषा या भाषांमध्ये साधारण बंदिशींच्या शब्द असतात, बंदिशीच्या कविता असतात. आता ह्या कविता भल्या मोठ्या नसतात की एक कडवं दुसरं कडवं तिसरं कडवं असं नसतं. फक्त चारच, दोन ओळी स्थायीच्या आणि दोन ओळी अंतराच्या असतात आणि त्याच्यात फार कमी शब्दांमध्ये आणि पूर्ण अर्थपूर्ण असं ते काव्य असतं. की जैसे बैरन भई सांज रसिया, बैरन भय दीन और रतिया एरी सखिया. हे सगळं की माझं सगळं बैरन झालेलं आहे त्या पियाच्या, जो पिया नाही आहे माझ्याजवळ म्हणून. हे इतकं थोडक्यात असतं की त्याच्यातून तुमचे बंदिशींना, बंदिशीतल्या शब्दांना जेवढं महत्व नसतं तेवढं तुमच्या गायकीमध्ये तुम्ही त्यांना किती ओलं करता, किती त्या स्वरानुसार त्या बैरनला तुम्ही कसं घुमवता, कसं त्याला ओलं करून तो ती भावना व्यक्त होते आहे त्याच्यात जास्त लक्ष द्यावं लागतं.
0: बरं, आणि हाच रियाज इथे कामी येतो.
1: हाच रियाज इथे कामी येतो.
0: गुरु शिष्याचं नात्याबद्दल आपण बोलूया. तुम्ही अनेक शिष्यांना घडवलेल्या आहेत. नुकतंच आदर्श गुरु पुरस्काराबद्दल तुम्ही छान पद्धतीने सांगितलं. आता आजची पिढी या संगीत क्षेत्राकडे यायला बघते का?
1: आहे, म्हणजे असं मी म्हणणार नाही की नाही म्हणून, पण अगदी मोजके असे. कारण आजकालच्या पिढीला मला असं म्हणायचं की त्यांना खूप लवकर हे पाहिजे,
0: शिकून पुढे जायचं असतं, प्रसिद्धी हवी असते
1: लवकरच लवकर. आणि हा लवकरचा विषयच नाही आहे, तुम्हाला तुमच्याबरोबर त्याला मोठं करायचं असतं. पण आजकाल विद्यार्थ्यांना हे सगळं करायचं नाही आहे. आजकाल हे सगळे गाणे किंवा हे गायन किंवा शास्त्रीय संगीताच्या अनेक क्लिप्स युट्यूबवर, ह्याच्यावर, त्याच्यावर, सोशल मीडियावर अनेक लोक हे करतात आणि त्यांना एका क्लिकमध्ये मारू बिहाग मिळतो, एका क्लिकमध्ये यमन कसा गायचा मिळतं, त्याची माहिती मिळून जाते. पण ह्या माहितीतून किंवा तो कसा गायचा ह्याच्यातून तो यमन राग पुटअप करू शकत नाही तो विद्यार्थी. त्याला हे गुरु ते शिष्य च्या दरम्यान घेण्याची शिक्षा फार जरुरी असते.
0: बरोबर. आणि जेव्हा तुमच्याकडे हे विद्यार्थी येतात तर कसं तुमचं नातं असतं, कशा पद्धतीने त्यांना त्या सुरांशी ओळख करून देतात?
1: आत्ताच रिसेंटली माझ्याकडे दोन नवीन मुलं आलेत, काहीच नाहीये त्यांच्याजवळ, झिरो. म्हटलं अगदी छान आहे. स्वतःला असं सांगत होते मला की मॅडम आम्हाला काहीच येत नाही. म्हटलं मला तुम्हाला येत नाही ना तेच मला हवं आहे.
0: बरं,
1: म्हणजे कोरी पाटीवर तुम्ही लवकर लिहू शकता. आता त्यांना एवढं आवडतं आहे की दोनच महिने झाले त्यांना, पण त्या सारेगमामध्ये काय ठेवलेलं आहे हे तुम्हाला आधी खोजायचं आहे.
0: बरोबर
1: आहे ना. आणि दुसरा महत्वाचा भाग आहे की नुसतंच ते नाही करायचं, तर ह्याच्यात काय काय अप्लाय करता येतं, अलंकार काय आहे, ताना कशा तयार होतात, आलाप कसे तयार होतात, सातस्वर म्हणजे काय, कुठले सातस्वर आहेत, ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याजवळ अजून काही स्वर आहेत का, त्यांना आपण काय म्हणतो, मग आहेत, मग तीव्र आहे, कोमल आहेत, मग कोमल स्वर कुठले, तीव्र स्वर कुठले, असे कोमल तीव्र शुद्ध मिळून आपल्याजवळ किती स्वर आहेत, हे 12 स्वरांचं सगळं हे विश्व आहे संगीताचं. आणि ह्याच्यात अनेक राग वेगवेगळ्या कॉम्बिनेशननी तयार झालेले आहेत. सारेगम पधनिसाच्या वेगळा अजून दुसरा स्वरच नाही आहे.
0: बरं,
1: ठीक आहे. रेगधनी कोमल होतात आणि म तीव्र होतो, असे मिळून 12 स्वर आपल्याजवळ आहेत. आणि ह्या कोमल तीव्र शुद्ध स्वरांमध्ये सगळं संगीताचं विश्व सामावलेलं आहे.
0: हो, आणि त्या विश्वातून इतकं सुंदर सुमधुर गाणी आपल्याला ऐकायला मिळतात.
1: त्यांना ते सांगावं लागतं, तेव्हा त्यांना ते क्लिक होतं की हं आपल्याला काय काय कुठे कुठे घडवायचं आहे, तीव्र मध्यम कसा घ्यायचा आहे. त्यांच्या स्टेप्स असतात, सा नंतर रे, रे नंतर ग, ग नंतर म, असे का ठेवलेले आहेत, त्यांचा आवाज कसा आहे, त्यांचा ध्वनी कसा आहे, त्यांचा वजन काय आहे, हे गळ्यावर तुम्ही जोपर्यंत झेलणार नाही, पेलणार नाही, त्याचं सुखद आनंद घेणार नाही, तुम्हाला तर समजेल कसा तो कसा गायचा तो.
0: बरोबर.
1: एक एक स्वरावर तुम्हाला मेहनत घ्यावी लागते.
0: आणि खरंच पेशन्सचं काम आहे. म्हणजे गुरुचं पण आणि विद्यार्थ्याला शिकण्यासाठी सुद्धा, आणि तेव्हाच तर तू उत्तम गायक बनू शकेल ना, जेव्हा हे सगळं आत्मसात करेल. बर, आता तुमच्या स्टेज परफॉर्मन्स कडे वळूया ना आपण. अनेक तुम्ही स्टेज परफॉर्मन्स केलेली आहेत, तर असा आठवणीतला एखादा असा तो परफॉर्मन्स आठवतोय का? भरपूर श्रोते वर्ग समोर होता आणि तुम्हाला दाद दिली त्यांनी आणि छान वाटलं तुम्हाला, तर असा एखादा प्रसंग?
1: हो, जेव्हा जेव्हा मी या मैफिली केलेल्या आहेत तेव्हा छोट्या छोट्या हॉलमधनच झालेल्या आहेत. आम्ही असं बसलेलो आहे, असा छोटासा स्टेज आहे, समोर खूप मंडळी बसले, घरगुती, त्याला एवढी मजा असते त्या गायकीला आणि त्या गाण्याला की समोर बसलेला तो वा वा वा वा असा डोलत डोलत वा वा म्हणतो, क्या बात आहे म्हणतो. ह्याच्यातच तुम्हाला ती पावती मिळते की त्यांना ते पटतंय. जरुरी नाही की प्रत्येक बसलेला श्रोता हा शास्त्रीय संगीताला समजत असेल किंवा तो त्याच्याशी निगडीत असेल, पण ज्याला समजत सुद्धा नाही आहे, आपल्याला समजतं समोर आपण गात असताना की हा श्रोता त्याला तेवढं समजत नाही आहे, कुठल्या श्रोताला समजत आहे, ठीक आहे, पण त्याच्याकडनं जेव्हा तुम्हाला दाद मिळते तेव्हा आपल्याला खरी पावती मिळते की माझं गाणं तिथपर्यंत पोहोचत आहे. त्यांना जरी समजत नाही आहे तरी ते माना हलतात आहे, डोलतात आहे, तर ह्याच्यात तो जो आनंद असतो फारच अगदी वेगळा असतो.
0: तर अजूनही तुमचे स्टेज परफॉर्मन्स सुरू आहेत?
1: आता सध्या मी करत नाही, कारण म्हणजे मी माझा मार्गच थोडासा वेगळा पत्करलाय की शिकवणं
0: बरं
1: आणि विद्यार्थ्यांना खूप देणं, हाच एक मी माझा मार्ग पत्करलेला आहे. त्यामुळे खूप गायकीकडे माझं सध्या लक्ष नाही, म्हणजे गायकीकडे आहे पण गाण्याकडे नाही आहे, मैफिलींकडे नाही आहे.
0: ज्यातनं आनंद मिळतो ते आपण करतो.
1: हा, म्हणजे बंदिशी बनवणे, अभ्यास करणे पुष्कळ आहे, काही खूप काही काही लिखाण करून ठेवते मी आणि असं खूप काही गाणी बनवली आहेत अनेक अनेक, खूप काही अभ्यास असतो की जो तुम्हाला ना काहीतरी एक सोडावं लागतं आणि जर अभ्यास करायचा असेल तर मग त्या वेळ काढून त्याच्यात तुम्हाला रमावं लागतं.
0: बरोबर. आता या कलेचं म्हणजे जसं आता शास्त्रीय संगीत झालं किंवा संगीताचा कुठलाही प्रकार झाला तर हा प्राचीन वारसा आहे, हे जतन करणं आता आपलं काम आहे, त्या अनुषंगाने तुम्ही असं काही पावलं उचलताय का की याचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टीने?
1: शिकवण्यातूनच तर प्रचार प्रसार होतो आहे.
0: हो,
1: है ना. आता ह्याच्यात मला अजून एक सांगायचंय राखी की आज अगर मी मैफिल करते एका ठिकाणी गायला जाते आहे आणि गाऊन येते आहे, ठीक आहे, मी फक्त श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलेलं आहे तेवढ्या पुरतं, पण माझ्याकडनं त्यांना फक्त ऐकायला मिळालेलं आहे, पण शिकवण्यातून मी काहीतरी कोणाला तरी खूप काहीतरी देते आहे आणि त्याच्यातून ते पुन्हा मोठं होत आहे, ते पुन्हा मोठं होत आहे, तर ह्याच्यात जो आनंद आहे तो म्हणजे हाच आहे की काहीतरी देणं, तुम्ही जे घेतलेलं आहे ते देणं, त्याच्याशिवाय हे पुढे चालणारच नाही.
0: बरोबर.
1: जर शिक्षक शिकवणं बंद करतील तर हे गाणं कुठे राहील, हे स्टॉप होईल आहे. आणि शास्त्रीय संगीत पुस्तकातून शिकताच येत नाही,
0: त्यासाठी गुरुच लागतात,
1: त्याच्यासाठी गुरुच लागतो, आणि हे देणंच म्हणजे काहीतरी करणं आहे संगीताबद्दल.
0: खरंच खूप छान, खूप छान. तर छान पद्धतीने तुम्ही हा प्रवास आपला सांगितलेला आहे, तर जाता जाता दोन वाक्यात काय सांगाल की या क्षेत्रात मुला मुलींना यायचंय तर कुठले गुण त्याच्यामध्ये हवेत किंवा शिकण्यासाठी काय मुद्दे म्हणा किंवा विचारांनी त्या क्षेत्रात यायला हवं?
1: आता काल मला एका 14 वर्षाच्या मुलीचा फोन आला, मॅम मला तुमच्याकडे शिकायचंय आणि इंग्लिश मध्ये वगैरे बोलत होती. म्हटलं तुझं नाव काय हे ते सांग मला आणि थांब म्हटलं थोडंसं, आपण मराठीत बोलूया का?
0: हे
1: ना, तुला मराठी येतं? हो. म्हटलं आता बघ, तुला इच्छा जरूर आहे शिकण्याची, पण ह्याच्यासाठी तुला काय काय करावं लागणार हे तुला माहितीये का? आधी तू तुझी तयारी आहे का त्याची? नुसतं शिकायचंय मनात आलं म्हणून तू लगेच क्लास लावला आणि लगेच 2 वर्षांनी सोडून दिला, ह्यालाच काहीच अर्थ नसतो. म्हटलं तू आज 14 वर्षाची आहे, 8वी 9वी 10वीत तुझं ते गाणं सुटणार आहे, सुटण्यासाठी तू करणार आहेस का हे सांग मला आधी. तर मला, मी तर इथून शिकवते मुलांना, माझ्याकडे येण्याआधी तिथून त्यांचा पाठ सुरू होतो. यायचं असेल तर पूर्ण हिमतीने या, ठीक आहे, आणि ह्याला तुमच्याबरोबर मोठं होऊ द्या. हा अभ्यास म्हणून तुम्ही सध्या त्याचं लोड नाही घ्यायचं, तुम्ही फक्त रोज जेव्हा जेव्हा तुमचा क्लास आहे त्या क्लासला या, क्लासला जे शिकवलंय ते रियाजात करा, पुन्हा क्लासला या ते रियाजात करा, क्लासला या रियाज, एवढंच आधी केलं तरी तुम्हाला क्लास म्हणजे 10वी आणि 8वी आणि 9वी आहे म्हणून क्लास सोडण्याची गरजच नसते.

0: ते चालू ठेवायचं असतं.
1: बरोबर.
0: इथे तुम्ही छोटेच आहात आणि तुम्हाला त्यानुसारच वागावं लागेल आणि तसं नाही केलं तर ती वो संगीत खफा हो जाएगा आपसे.
1: तर मुलांना पटतही असेल ते.
0: अगदी पटत.
1: तर हे आधीपासूनच जर असं स्पष्टपणे सांगितलं तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. भरपूर आपण गप्पा मारलेल्या आहेत, आता मुलाखत इथे संपवायची वेळ आलेली आहे. संगीतातही जाता जाता तुमच्या आवडीची एखादी बंदिश आमच्या मैत्रिणींना ऐकवा.
0: याआधी मी मारुबिहागची बंदिश सांगितली होती, गाऊन दाखवली. आता अजून एक बंदिश आहे, ती बिंपलासी रागाची आहे. ती पण मीच तयार केलेली आहे. शब्द माझे आहे आणि त्याचं रचना पण मीच केलेली आहे.

0: खूप छान संगीताताई, खूप छान. आणि आज इतक्या वर्षाचा हा प्रवास तुमचा घडलेला छान पद्धतीने उलगडून दाखवलात. तर डॉक्टर संगीता नायक आपण इथे आलात आणि छान गप्पा मारल्यात. नागपूर आकाशवाणीच्या वतीने आपले आभार, धन्यवाद, नमस्कार.
1: नमस्कार राखी, खूप खूप धन्यवाद.
2: डॉक्टर संगीता नायक यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत कलाविश्व या मालेत. काय मैत्रिणींनो, आवडल्यात ना दोन्ही मुलाखती?

मैत्रिणींनो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, तेव्हा निरोप द्या, पण हो, स्वतःची काळजी घ्या. स्वस्थ रहा, मस्त रहा, आणि पावसाळा आहे तेव्हा वृक्ष लागवड नक्की करा. एक पर्यावरण पूरक वृक्ष लावूया आणि निसर्ग समृद्ध करूया. तर आता निरोप द्या. नमस्कार.

श्रोतेहो वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात. नागपूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला, तो आम्ही सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा।
1: श्रोतो, दुपारचा एक
2: गृहप्रवेश फिल्म का गाना आप सुन रहे थे भूपिंदर और सुलक्षणा पंडित की आवाजों में। शब्दकार थे गुलजार, संगीतकार कनु रॉय। इसी के साथ आज का यादों की महफिल कार्यक्रम समाप्त होता है। आप सुन रहे हैं विविध भारतीय राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन, सुरीला सफर। ये कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में।

0: तुम सो जाओ। एक श्रोता ने लिखा है कि पहले मम्मी हम सभी भाई बहनों के लिए जागती थी और अब हमें पता चला कि मम्मी पापा हम सभी के साथ कितना किया। जब मेरा बेटा हैदराबाद गया तब आंखों में आंसू आ गए। एक श्रोता ने लिखा है कि हम तो नई बहू आई तो बहुत देर तक जागते रहे। गर्मियों के दिन छोटी रातें, ऐसे में पत्नी हमारी बहन के साथ गप्पे मार रही थी। इसके बाद माँ के पैर दबाने लगी। किससे कहानी में रात
1: दूंगी। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं निवेदन जारी। चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज। अमेरिकेकडून इराणवर पुन्हा हवाई हल्ले। प्रत्युत्तरादाखल बहरीन, कुवेत, कतारवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा इराणचा दावा। अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ। आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक। भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापार विषयक एकात्मतेला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज या दोघांनी देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन जारी केलं, त्यावेळी ते बोलत होते। ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली, त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं। भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधल्या सामायिक घटकांवर प्रधानमंत्री म्हणाले,
2: भारत और ऑस्ट्रेलिया दो वाइब्रेंट डेमोक्रेसीज हैं, दो मल्टी कल्चरल सोसाइटीज हैं और दो महत्वपूर्ण ओशन पावर्स हैं। हमारी ये समानताएं और हमारा कॉमन वर्ल्ड व्यू हमें गहरे आपसी विश्वास के साथ निरंतर आगे बढ़ने की प्रेरणा देते हैं। आज तीसरी एनुअल समिट से हमारे सहयोग में कई नए आयाम जुड़े हैं।
1: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेला आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं। हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे, असं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे। ते बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते। भारत ऑस्ट्रेलिया सागरी सुरक्षा सहकार्य कृती आराखड्याद्वारे दोन्ही देशांमधील सागरी सहकार्य वाढवण्याचा निर्णय झाल्याचं या निवेदनातून जाहीर करण्यात आलं। भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आणि स्वच्छ ऊर्जा उद्दिष्ट पूर्ततेसाठी ऑस्ट्रेलियातून भारताला दीर्घकालीन युरेनियम पुरवठा करण्याचा महत्वाचा करारही यावेळी अंतिम करण्यात आला आहे। तसंच दोन्ही देशांमधल्या उद्योजकांना जोडणारी संरक्षण उद्योग उपक्रम मार्गिका निर्माण करण्याची घोषणा या निवेदनात करण्यात आली आहे। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे। त्यानुसार भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे। नाणेनिधीनं काल जारी केलेल्या अर्धवार्षिक अहवालात वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकमध्ये ही आकडेवारी दिली आहे। अहवालानुसार भारताची देशांतर्गत बाजारपेठ मजबूत असून सेवा क्षेत्राच्या गतिमान वाढीमुळे भारताला हा विकासदर गाठता आला आहे। भारताचा हा अंदाजित विकासदर जागतिक स्तरावरच्या अंदाजित विकासदराच्या दुपटीहून अधिक आहे। अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा यावर्षीचा अंदाजित दर 3% दिला आहे। स्थूल राष्ट्रीय उत्पादनात भारताच्या खालोखाल चीनचा क्रमांक असून तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे। या अहवालानुसार पुढच्या वर्षी भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात 6.4% वाढ अपेक्षित आहे। ओदिशामध्ये भारताच्या सागरी सीमेबाहेरच्या मत्स्य संपादनेच्या शाश्वत वापराच्या उपक्रमाचा प्रारंभ आज उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केला। भुवनेश्वरमधल्या ओदिशा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठात हा कार्यक्रम झाला। नील अर्थव्यवस्था ही देशाच्या समृद्धीची गुरुकिल्ली असल्याचं त्यांनी या कार्यक्रमात सांगितलं। भारताची सागरी खाद्यपदार्थ निर्यात 73,000 कोटी रुपयांवरून अधिक झाली असून भारतातून 120 देशांना निर्यात केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं। युवकांनी आधुनिक तंत्रज्ञान आधारित मत्स्य व्यवसाय आणि सागरी क्षेत्रातल्या व्यवसायांचा

प्रतिकार करून विकसित भारत घडविण्यात योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसरे बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या समितीनं 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण, न्यायमूर्ती एस जी मेहर, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचाही या समितीत समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. मुंबई उपनगरात खारफुटी असलेल्या ठिकाणी भराव टाकून राहणाऱ्यांचं सर्वेक्षण करू आणि 1 जानेवारी 2011 पर्यंत तिथे राहणाऱ्यांचं पूर्ण पुनर्वसन करू असं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेनं आज सकाळी इराणवर पुन्हा एकदा हवाई हल्ले केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनं बहरीन, कुवेत, कतारवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला आहे. या नव्या संघर्षामुळे पर्शियन आखातातील युद्ध थांबण्यासाठी केलेल्या तात्पुरत्या युद्धविराम कराराला मोठा धक्का बसला आहे. होर्मुर समुद्रधुनीत जहाजांवर इराणने हल्ले केल्यानं युद्धविराम संपुष्टात आल्याचे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच दिले होते. त्यानंतर आज पहाटे अमेरिकेनं इराणमधील 90 ठिकाणांवर हवाई हल्ले केले. त्यात लष्करी तळ आणि बंदरांवरील सुविधा केंद्रांचा समावेश आहे. बुशेहरसह अनेक ठिकाणी स्फोट झाल्याचं वृत्त इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलं आहे. बुशेहर इथं इराणचा अणुऊर्जा प्रकल्प आहे. तसंच चाबहार, कोणार्क बंदर, अब्बास आणि सिरिक या दक्षिणेकडील बंदर शहरातही स्फोट झाल्याचं वृत्त आहे. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्याने जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटलेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर ब्रेंट क्रूडच्या किमतीत 6% अधिक वाढ होऊन प्रतिबॅरल $78.80 पर्यंत पोहोचले आहेत. तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 पर्यंत गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. युरोप, अमेरिका आणि आशियातील बहुतांश शेअर बाजारात घसरण झाली असून विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांची मोठी विक्री झाली आहे. भारताचा 18 वर्षीय टेनिसपटू अर्णव पापरकर यानं विम्बल्डन कनिष्ठ गटातल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला आहे. गेल्या 36 वर्षात पुरुष एकेरी गटात इथवर पोहोचणारा तो भारताचा पहिला खेळाडू आहे. अर्णवनं उपउपांत्य फेरीत जपानच्या रयो ताबाता याचा फक्त 52 मिनिटांमध्ये 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी पहिल्या फेरीत त्यानं ब्रिटनच्या जोशुआ क्रेज याला आणि दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या किटन हॅन्स यालाही 2 सेटमध्येच हरवलं होतं. या स्पर्धेत अर्णवनं आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. त्याचा पुढचा सामना आज संध्याकाळी 5 वाजता अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्याबरोबर होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं निवेदन जारी. चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा

राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 60% राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. अमेरिकेकडून इराणवर पुन्हा हवाई हल्ले. प्रत्युत्तरादाखल बहरीन, कुवेत आणि कतारवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा इराणचा दावा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं संयुक्त निवेदन जारी. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक सहकार्याला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांनी दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन आज जारी केलं त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधल्या सामायिक घटकांवर प्रधानमंत्री म्हणाले,
1: भारत और ऑस्ट्रेलिया दो वाइब्रेंट डेमोक्रेसीज हैं, दो मल्टी कल्चरल सोसाइटीज हैं और दो महत्वपूर्ण ओशन पावर्स हैं. हमारी ये समानताएं और हमारा कॉमन वर्ल्ड व्यू हमें गहरे आपसी विश्वास के साथ निरंतर आगे बढ़ने की प्रेरणा देते हैं. आज तीसरी एनुअल समिट से हमारे सहयोग में कई नए आयाम जुड़े हैं.
0: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेला आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे असं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार भारताची अर्थव्यवस्था जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. नाणेनिधीने काल जारी केलेला अर्धवार्षिक अहवाल वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकमध्ये ही आकडेवारी दिली आहे. अहवालानुसार भारताची देशांतर्गत बाजारपेठ मजबूत असून सेवा क्षेत्राच्या गतिमान वाढीमुळे भारताला हा विकासदर गाठता आला आहे. भारताचा हा अंदाजित विकासदर जागतिक स्तरावरच्या अंदाजित विकासदराच्या दुपटीहून अधिक आहे. अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा यावर्षीचा अंदाजित दर 3% दिला आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्रासाठी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या

मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या समितीने 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण, न्यायमूर्ती एस जी मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावळ यांचाही या समितीत समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान भेटीच्या वेळी त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. मुंबई उपनगरात खारफुटी असलेल्या ठिकाणी भराव टाकून राहणाऱ्यांचं सर्वेक्षण करू आणि 1 जानेवारी 2011 पर्यंत तिथं राहणाऱ्यांचं पूर्ण पुनर्वसन करू असं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिलं. लोकराज्य या सरकारच्या प्रकाशनात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो उलटा छापल्याचा तसंच इतरही चुका असल्याचा मुद्दा नितीन राऊत यांनी उपस्थित केला. याची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करून गरज पडल्यास कारवाई करावी अशी सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. पण विरोधकांचं समाधान न झाल्यानं त्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. त्यावर या प्रकरणी 24 तासात कारवाई करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. नाशिक जिल्ह्यात कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या रिंग रोडच्या आखणीत काहींना फायदा होण्यासाठी जाणून बुजून बदल करण्यात आले का याची चौकशी उच्च स्तरावरून येत्या 15 दिवसात करून त्याचा अहवाल तयार करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. याबाबतचा प्रश्न विजय

0: करण्यात आले का याची चौकशी उच्च स्तरावरून येत्या 15 दिवसात करून त्याचा अहवाल तयार करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. याबाबतचा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्यावर प्रक्रिया करून त्याची काही उत्पादनं तयार करण्यावर सरकारने अभ्यास सुरू केला आहे. वर्षाला कांद्याला द्याव्या लागणाऱ्या अनुदानापेक्षा कमी खर्च यात होईल आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा होईल असं मंत्री जयकुमार रावल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात म्हणाले. देशात इतर राज्यातही कांद्याचं उत्पादन सुरू झाल्यानं मागणीपेक्षा जास्त कांदा उपलब्ध झाला आहे. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना इतर पिकाचा पर्याय सुचवता येईल का यावर अभ्यास सुरू आहे असंही ते म्हणाले. नाफेड आणि एनसीसीएफच्या दरापेक्षा बाजारभाव जास्त असल्याने शेतकरी इतरांना कांदा विकत असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या 48 साखर कारखान्यांकडे ऊस शेतकऱ्यांच्या रास्त भावाचे 298 कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि आवश्यक तिथे व्याजासह ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल असं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी गरजेप्रमाणे एफआयआर केली असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांना अधिक दर मिळतो म्हणून शेतकरी दुसऱ्या कारखान्याला ऊस देतात, त्यामुळे झोन बंदी लागू करण्याचा विचार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातल्या मोशी प्राधिकरण विभागात काल कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळून झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली 18 ते 23 व्यक्ती अडकल्याचा अंदाज होता. त्यातले 5 जण स्वतःच बाहेर पडले होते. त्यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, लष्कर, अग्निशमन दल आणि पोलीस इत्यादींचं संयुक्त बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत एकूण 14 जणांना वाचवण्यात यश आलं असून काही जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज आहे. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्यानं जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर ब्रेंट क्रूडच्या किमतीत 6% अधिक वाढ होऊन प्रतिबॅरल $78.80 पर्यंत त्याचे भाव पोचले आहेत, तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 पर्यंत गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता पुन्हा वाढली आहे. भारताचा 18 वर्षीय टेनिसपटू अर्णव पापरकर यानं विम्बल्डन कनिष्ठ गटातल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला आहे. गेल्या 36 वर्षात पुरुष एकेरी गटात इथवर पोचणारा तो भारताचा पहिला खेळाडू आहे. अर्णवने उपउपांत्य फेरीत जपानच्या रयो ताबाता याचा फक्त 52 मिनिटांमध्ये 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी पहिल्या फेरीत त्यानं ब्रिटनच्या जोशुआ क्रेज याला आणि दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या कीटन हॅन्स यालाही 2 सेट्समध्येच हरवलं होतं. या स्पर्धेत अर्णवने आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. त्याचा पुढचा सामना आज संध्याकाळी 5 वाजता अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्याबरोबर होणार आहे. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीनं कवी कुसुमाग्रज राज्यस्तरीय विशाखा काव्य पुरस्कारांचं वितरण करण्यात आले. प्रथम पुरस्कार बुलढाण्याचे प्रेषित सिद्धभट्टी, द्वितीय पुरस्कार पनवेलच्या महानंदा मोहिते आणि तृतीय पुरस्कार बीडचे बाळासाहेब नागरगोजे यांच्या काव्यसंग्रहांना प्रदान करण्यात आलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं संयुक्त निवेदन जारी. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आ गया आराम.

0: जेंडर न्यूट्रलायझेशन ज्याला आपण म्हणतो ना आपल्या भाषेत, तो वारकरी आहे. पण इथे आता आपल्या समोरून जाणाऱ्या काही स्त्रियांच्या डोक्यावरती तुळस दिसते. तुळशीला विष्णुप्रिया असं म्हणतात. आणि ती अशी बरोबर घेऊन का जायची, तर ती व्रतातलं सातत्य शिकवते. कारण पाणी, ऊन, पाऊस यापासून तिला जपायला लागतं, तरच ती जिवंत राहते. एखादं व्रत एखाद्या व्यक्तीनं घेतलं तर ते तोडणं खूप सोपं आहे, काहीच नाही केलं तर ते तुटेल. पण ते जपायचं असेल तर त्याला विशेष मेहनत घ्यायला लागणार, त्याची काळजी घ्यायला लागणार आणि सातत्य ठेवायला लागणार. दोन दिवस बघितलं आणि नंतर नाही असं चालणार नाही. कुठेतरी हा संदेश देणारी ही तुळस आहे. आणि बहुतेक ही तुळस स्त्रियांच्याच डोक्यावर दिसतीये. परंपरेतलं सातत्य जपणं हे आपल्या समाजामध्ये स्त्रियाच करतात, आणि म्हणून ही तुळस घेऊन त्या जाताना दिसत आहेत. पाण्याचा हंडाही
1: पाण्याचा हंडाही स्त्रियांच्या डोक्यावरच आहे.
0: पाण्याचा हंडाही स्त्रियांच्याच डोक्यावर आहे. कारण जनन पोषणाची जबाबदारी स्त्रीचीच आहे, आणि म्हणून तिच्या डोक्यावरती तो हंडा आहे. पुरुषांकडे टाळ आहेत, पताका आहेत, त्यानंतर मृदंग आहे, या सगळ्या गोष्टी असतात असं आपल्याला दिसतंय.
1: आणि यामध्ये परंपरा जपली जाते. जे पिढ्यानपिढ्या चालत आलं आहे तेच चालू आहे. प्रत्येक दिंडीचे अभंगही ठरलेले असतात ना, म्हणजे कधी कुठला अभंग म्हणायचा.
0: अभंगाचा क्रम साधारणपणे ठरलेला असतो की कशानंतर काय म्हणायचं. आणि मृदंग म्हणण्याच्या बरोबर असलेला जो गायक असतो तो या सगळ्या गोष्टीची सुरुवात करतो. एक ओळ म्हटली की बाकीचे त्याला फॉलो करत असतात.
1: पण हे अभंग पाठ असतात.
0: अभंग सगळ्यांचे पाठ असतात. कारण कुणाच्याही हातामध्ये आपल्याला पुस्तक दिसणार नाही, फार क्वचित दिसेल.
2: मला एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते. आता आपण बोलत होतो की अभंग पाठ असतात का, तर खरं म्हणजे हे अभंग किंवा ओव्या किंवा एकूणच संत साहित्य हे आपण प्रश्नोत्तर पाठ करतो तसे पाठ करायचे नसतात, आणि तसे ते होतही नाही. मला इथे सोनोपंत दांडेकरांचा एक प्रसंग आठवतो. त्यांना सगळे प्रेमाने मामा म्हणायचे. तर एकदा मामांना कोणीतरी विचारलं की, म्हणजे म्हटलं की, मामा मी ज्ञानेश्वरी वाचतोय बरं का, ज्ञानेश्वरी वाचणं सुरू आहे. त्यावेळी मामांनी उत्तर दिलं की अरे ज्ञानेश्वरी वाचायची नसते रे, ज्ञानेश्वरी लावायची असते. मग त्याला कळलं नाही, तो म्हणाला की नाही नाही मी लावली नाहीये, मी स्वतःच वाचतोय, मी कुठल्या वेगळ्या व्यक्तीची लावलेली नाही, सप्ताह नाही लावलेला. ते म्हणले नाही नाही आपणच लावायची असते. मग त्याने त्या व्यक्तीने विचारलं की लावायची असते म्हणजे काय. त्यावेळी मामा हसले आणि त्यांनी उत्तर दिलं की तू पावसाळ्यामध्ये भाताचं रोप लावलं जातं ते पाहिलंयस का. तो म्हणाला हो पाहिलंय. तो ते म्हणाले तू काळजीपूर्वक पहा, त्या चिखलामध्ये, त्या ओल्या मातीमध्ये, गुडघाभर चिखलामध्ये तो शेतकरी उभा असतो. त्याच्या डाव्या हातामध्ये भाताची रोपं असतात आणि उजव्या हाताने तो एक एक रोप काढत सपासप त्या मातीमध्ये लावत असतो. त्या जीवातला, त्या रोपातला जो जीव आहे

0: त्याच्यातला जीव आणि त्या ढेकळा मधली ऊर्जा, मातीतली ऊर्जा यांचा जेव्हा संगम होतो तेव्हा ती भात लावणी होते आणि त्यातून ते रोप वर येतं. त्यामुळे त्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांमधलं चैतन्य आणि आपल्यातलं चैतन्य हे जेव्हा एकत्र होतं तेव्हा ती ज्ञानेश्वरी लावली जाते. आणि असं जेव्हा होतं ना तेव्हा कोणतेही अभंग, हरिपाठ, ओव्या या पाठ कराव्या लागत नाही, तर त्या आपोआप पाठ होतात आणि त्या आपोआप एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होतात आणि त्या म्हटल्या जातात.
1: याला सृजणं असं म्हणूया का आपण?
2: अगदी खरंय. त्यामुळे वारकऱ्यासाठी जे नियम सांगितलेत ना ते सुद्धा अशाच पद्धतीचे आहे. अगदी कुठेही ते लिहिलेले नाहीत किंवा कुणी ते तपासून पाहत नाही तू अमुक करतोस का, पण हे पाच नियम सामान्यपणे सगळ्या वारकऱ्यांकडनं पाळलेच जातात. त्यातला पहिला नियम म्हणजे हरिपाठाचं नित्य पठण, कारण तो पाठ असतोच त्यांचा. आता सांगितलं यांनी मयूरनी तसं तो पाठ झालेलाच असतो आणि तो म्हटला जातो. त्यानंतर विठ्ठल हे आराध्य दैवत मानून भक्ती केली जाते. तिसरा एक महत्वाचा नियम असा आहे की व्यसन न करणं आणि नैतिक दृष्ट्या चांगलीच वागणूक ठेवणं. चौथा नियम आहे की मंगळवार, गुरुवार आणि एकादशी या तीन दिवशी फक्त शाकाहाराचंच सेवन करणं. आणि अत्यंत महत्वाचा असा शेवटचा जो नियम आहे तो म्हणजे माणसा माणसात भेदभाव न करणं. आणि भेदाभेद भ्रम अमंगळ हे जे महाराजांनी म्हणलंय ते इथे आपल्याला प्रत्यक्षात दिसत आहे की स्त्री पुरुष हा भेद सुद्धा इथे मानला जात नाही.
1: खरं प्रज्ञा, आपण हे प्रत्यक्ष वर्णन ऐकवणार असावं. काही क्षण विश्रांती, स्टुडिओ कडे जाऊया.
3: सिक्स स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग, त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र,
5: भारत सरकारचा उपक्रम.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग, त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र,
5: भारत सरकारचा उपक्रम.
6: हॅलो,
1: हा संजय बोल.
6: थोडी अगदी तुझ्या दृष्टीपथात आता पालखी आहे, तू थोडं बूथ मधून थोडं बोलून बघशील डावीकडे, तुला निश्चित पालखी दिसणार आहे. आता ज्याचा उल्लेख केला तू पालख्यांचा आणि फुगड्यांचा उल्लेख तुम्ही करत होता, दोघांची तिघांची फुगडी, मला वाटतं संजय ते ब्रिज जवळ आता अशीच फुगडी रस्त्यांची आहे. त्या तिघांच्या फुगडीनंतर या फुगडीच्या यशस्वी त्या सादरीकरणानंतर त्याच दिवसात पुढे ही पालखी निघालेली आहे आणि आपल्या बूथच्या अगदी समोर येऊन ठेपलेली आहे. जर थोडं बाहेर बोलून बघते तुम्हाला निश्चित आता दिसणार आहे. आणि विशेष म्हणजे आता मी हे बोलतोय ते रथाच्या शेवटच्या खांबाला हात लावून बोलतो आहे आणि बोलतो आहोत. आणि या सगळ्या या एनर्जीची तुम्ही गोष्ट करत होता, खरं तर ही वायरलेस एनर्जी आहे, वरून डायरेक्ट आपल्यापर्यंत पोहोचणारी अशी, जीवाची जीवाला भेटणारी अशी ही एनर्जी आहे. पण आता त्या खांबाला हात पकडून मी तुमच्याशी बोलतोय शोधे हो, याचा मला खूप आनंद आहे.
1: आणि संजय, आपण जरी काठावर उभं राहून वर्णन करत असलो ना तरी त्यातली जे चैतन्य आहे, त्यातली जी ऊर्जा आहे, ती तुम्हाला शिवल्याशिवाय, त्यांनी तुम्हाला स्पर्श केल्याशिवाय राहत नाही. खरोखर सगळी जण खुर्चीवर बसलेलो आता एका क्षणी उठून उभे राहिलो आहेत, कारण पालखी
6: दृष्टीत आहे
1: हेच उद्दिष्ट आहे. संजय, मगाशी तू त्या राजस्थानी महिलेचा उल्लेख केलात की असा एक गड तुला समोर दिसतो आहे आणि पुण्यामध्ये खरोखर आता सर्व भारतभरातनं माणसं आली आहेत आणि या भारतभरातल्या माणसांना या वारीचं कौतुक वाटतंय, ही किती छान गोष्ट आहे.
6: निश्चितपणे, आणि त्यांना ही उत्सुकता मला जास्त वाटली त्यांच्यामध्ये की मी जे बघतोय माझ्या घरच्यांनी राजस्थानमध्ये गुजरातमध्ये त्या लोकांनी बघितलं पाहिजे, एवढा हा बघण्यासारखा सोहळा आहे. आणि त्याचा आशीर्वाद थेट तिथपर्यंत त्या मार्गाने पोहोचतोय, ती ऊर्जा तिथपर्यंत पोहोचतीये, हे जास्त विशेष आहे.
1: संजय, आमच्या समोर आता एक विठ्ठलाचं रूप धारण केलेला लहान मुलगा आहे, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे आणि एकानी कडेवर उचलून घेतलंय त्याला. आणि गोपीचंदन टिळा हे वारकऱ्याचं

0: वैशिष्ट्य आहे आणि प्रत्येक वारकऱ्याच्या कपाळावर आपल्याला गोपीचंदनाचा टिळा दिसतो, तसा टिळा त्या छोट्या मुलाला लावलाय. आणि हा छोटा विठ्ठल मला वाटतं तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी ते आलाय का काय,
1: त्याच्या मालकांचा उत्साह
2: विठ्ठलनीय. तुकारामांचं दर्शन तो घेतोय, ते तुकारामाचं दर्शन घेत आहेत, तुकाराम त्यांचं दर्शन घेत आहेत. एकूण सगळा भावच या वारीमधला हात आहे प्रत्येकाचा. प्रत्येक जण माऊली आहे, कुणीही सहज कुणाच्याही पायावर झुकतं आणि आशीर्वाद घेऊन त्या माऊलीला आलिंगन देतं. इतका हा
0: सोहळा
2: होऊन जातो.
0: तुकाराम महाराजांची पालखी अगदी आमच्या जवळ आली आहे, आम्हाला इथून एक रथ दिसतो आहे आणि रथाच्या पुढच्या अब्दागिऱ्या जाताना दिसत आहेत,
3: छत्र या सगळ्या गोष्टी आता आमच्या पुढून जात आहेत.
0: आणि नक्कीच हा पालखीचा रथ आहे कारण त्याच्यात तुकाराम महाराजांच्या पादुका असणार आहेत, कारण त्याच्या भोवती प्रचंड गर्दी झाली आहे आणि ही गर्दी हळूहळू आता आपल्या बूथच्या समोरनं मार्गस्थ होणार आहे. आणि प्रत्यक्ष वर्णन या वर्णनातनं तुम्हाला तुकाराम महाराजांच्या पादुका आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत आणणार आहोत. तुकाराम महाराजांची महाराजांची पालखी किंवा पादुका ज्या रथातनं येत आहेत, हा रथ नव्याने घडवण्यात आलाय. लाकडी असलेला हा रथ, त्याच्यावरती चांदीचा मुलामा आहे आणि हा केवळ मुलामा नाही आहे, त्याच्यावर अतिशय नाजूक अशी कलाकुसर केलेली आहे. आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत जे विश्वस्त आहेत, ते विश्वस्त आता आमच्या समोर पुढे जात आहेत आणि तेही या पालखीमध्ये चालत सामील झालेले दिसत आहेत. मयूर, तू त्या रथाबद्दल काही सांगणार होतास?
4: हो, हा रथ आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की या वर्षी खास नवीन करून घेतलाय चांदीचा. त्याचं वजन कमी केलं गेलं कारण त्याला अधिक गती मिळावी, बैलांना ओढायला तो सोपा जावा. चांदीचा पत्रा त्याला लावला गेलेला आहे पूर्ण संपूर्ण. राजस्थानातल्या कारागिरांनी ती कलाकुसर केली आहे. आणि आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे वारी ही आता आपण जसं पाहतो की ती थोडी हायटेक होते आहे, त्यामुळे त्या रथावरती त्या CCTV कॅमेरे बसवले गेले, GPS यंत्रणा लावली गेली आहे आणि त्यामुळे थोडंसं सुरक्षेचं भानसुद्धा या वारीमध्ये आता ठेवलं जात आहे. आणि आपण पाहतो की हा जो एक आनंद कल्लोळ आहे, हा सगळा आनंद कल्लोळ आता एकत्र होतो. म्हणजे वारकऱ्यांची एक दिंडी असते, शहरी नागरिकांची एक रांग असते, त्याच्यामध्ये पोलीस असतील, त्याच्यामध्ये महिला असतील, काही लहान बाळं असतील. मगाशी जसं आपण पाहिलं की एक छोट्या मुलाने विठ्ठलाचा वेश धरला होता, तर असे सगळेजण याच्यामध्ये एकत्र होत आहेत.
0: बरोबर. मयूर, तू जे वर्णन केलंस रथाचं ते आपल्या श्रोत्यांना आपण ऐकूया की चांदीचा हा रथ चमकतो आहे, अगदी काही फुटांवर आमच्यापासून या पादुका आता येऊन पोचल्या आहेत. सुंदर असं फुलांची सजावट केली गेली आहे आणि हा रथ आता अतिशय वेगाने आमच्या समोर नसाय.
3: या रथाला बैल आहेत,
0: पादुका आता आमच्या समोर येणार आहेत.
3: अतिशय सुंदर पांढऱ्या रंगाचे देखणे बैल आहेत आणि त्यांच्या सुंदर शिंगांना सजवलंय, त्याच्यावर मोरपिस लावली आहेत आणि इतक्या देखण्या ते बैल दिसत आहेत, ते रथ ओढतायत.
0: आणि वर्षभर ज्या क्षणाची आपण वाट पाहतो त्या तुकाराम महाराजांच्या पादुका आता आपल्या समोर येत आहेत. एक ॲम्ब्युलन्स आली आहे या गर्दीत, त्या ॲम्ब्युलन्सला वाट करून देऊन संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रथ आता अगदी आमच्या समोर येऊन हा संत तुकाराम महाराजांच्या पादुका इथनं दिसत आहेत, त्यांना मनपूर्वक वंदन. श्रोतेव, तुमच्या वतीने हे वंदन. नक्कीच हा सोहळा वर्षभरानी आपल्याला बघायला मिळतो, या पादुका वर्षभरानी पाहायला मिळतात आणि या दर्शनाने वर्षभराचं पुण्य आपण जमा करतो असं वाटतं. संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना विनम्र विनम्र नमस्कार.
3: या चमकणाऱ्या चांदीच्या रथाला लाल रंगाच्या गुलाबांनी सजावट केली आहे आणि त्यामुळे तो विशेष देखणा दिसतोय. त्या रथाच्या मागच्या बाजूला हनुमंत उभे आहेत आणि या सर्व वारीचं, या सर्व वारीला आलेल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी पुढे पुढे जाणाऱ्या रथाबरोबर या मारुती रायांचं दर्शन सगळ्यांना होत आहे.
4: आपल्याकडून
3: विलक्षण वेगाने हे सगळं पुढे चालू आहे.
4: अशा सगळ्या वस्तू लोक त्यावर अर्पण करताय. कोणी केळ आणून देत आहे, कोणी फुलं देत आहे, कोणी हार देत आहे, कोणी तुळशांच्या मंजिरींचा हार अर्पण केलेला आहे.
0: आणि गर्दीतल्या प्रत्येकाला तुकाराम महाराजांच्या पादुकांचा स्पर्श हवा आहे. कदाचित हा स्पर्श माझ्या बरोबर वर्षभरासाठी किंवा आयुष्य

0: आणि हा तुकाराम महाराजांचा आशीर्वाद आहे.
1: विठ्ठलासाठी
0: मी वर्षभर धडपड केलेली आहे.
1: विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी बोलावा म्हणजे नक्की काय असतं हे अगदी आम्ही आता आमच्या डोळ्यांनी पाहत आहोत.
0: खरं देह माझा विठ्ठल झाला आहे आणि पंढरपुरी तो जरी असला तरी त्या विठ्ठलाचं दर्शन मला तुकाराम महाराजांच्या पादुकांमध्येच होत आहे. पंढरपुरी मी जाऊ शकणार नाही आहे पण मी या रूपाने विठ्ठलापाशी पोहोचणार आहे हीच भावना लोकांच्या मनामध्ये दिसते. प्रचंड गर्दीचा सागर इथे उसळलेला आहे आणि जितकी लोक दिंडीमधली इथे दिसत आहेत जे वारकरी आहेत तितकेच कदाचित पुण्यातले पुणे शहरातली माणसं पण त्याच्याबरोबर आले दिसत आहेत.
2: इतकी सगळी माणसं एकत्र आल्यानंतर अत्यंत गरजेची ठरणारी गोष्ट म्हणजे सुरक्षा आणि त्यासाठी पोलीस दल नेहमीपेक्षा जास्त कुमक घेऊन इथे तयार झालेलं दिसत आहे आणि पारंपरिक बंदोबस्तासह तंत्रज्ञानाची ही सांगड यावर्षी दिसते आहे. त्यामुळे AI बेस्ड CCTV कॅमेरे आहेत, फेस रेकॉग्निशन साठीची व्यवस्था आहे, GPS उपकरण आहेत, ड्रोन आणि अँटी ड्रोन टेक्नॉलॉजी वापरली आहे. या सगळ्याचा वापर करून अद्ययावत आणि तंत्राच्या सहाय्यानं केलेली सुरक्षा या पालखीसाठी दिलेली दिसते.
0: बरोबर श्रोते हो, संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ आता आमच्यापासून थोडा दूर गेलाय. सिमला ऑफिस चौकामध्ये डावीकडच्या रस्त्याने तो पुढे मार्गस्थ होतोय आणि दिंडी रथापाठीमागच्या ज्या दिंड्या आहेत त्या हळूहळू एक एक दिंड्या आता पुढे जात आहेत. तुमच्यापर्यंत हे प्रत्यक्ष वर्णन आम्ही पोहोचवतोय आणि त्या निमित्ताने या वारीचं दिंडीचं दर्शन आम्हाला होत आहे.
2: दिंडी कशाला म्हणायचं तर जुन्या वाड्यांना असणाऱ्या भल्या मोठ्या दरवाजाला दिंडी म्हणतात, दिंडी दरवाजा म्हणतात. याची माहिती आपण लवकरच घेऊ, तोपर्यंत मधल्या काही वेळ आपण स्टुडिओमध्ये आपल्याला घेऊन जाणार आहोत.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
5: पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
0: पायी वारी पंढरीची, बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात आता कैलास शिंदे आपल्याशी बोलत आहेत. ते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी

0: गौरी कैलास
1: हाँ
0: जय जय श्री पंढरपुरा तुझी दुर्लभ स्थळा कोठी तीर्थाचे फळ एका वाहनात दे सकल पाहुणे मने गाई वैष्णव काळ मृत जाते अजूनही माऊलीची पालखी आमच्या नजरेच्या टप्प्यामध्ये नाही आहे अजूनही एक अर्धा पाऊण तास तरी लागणार आहे दरम्यान काही कॉलेजच्या तरुणी ज्या आहेत त्या पारंपरिक वेशभूषेमध्ये या ठिकाणी नटून चटून चटून पालखी सोहळा अनुभवण्यासाठी पाहण्यासाठी दरवर्षीप्रमाणे या आलेल्या आहेत त्याचीच एक संस्कृती खेडेकर आमच्यासोबत आहेत तिचा वारीविषयीचा अनुभव आमच्याशी सांगतो संस्कृती काय सोहळा हा सोहळा हाचे जत्ते सगळ्या या तुमच्या पालख्या पुढे पुढे मार्गसंबंध करत चाललेल्या आहेत तर काय तुला वाटतं हा सगळा सोहळा अनुभवताना
1: खूप सुंदर वाटतं मी गेले ती कसं झालं वारी करते आणि त्यामध्ये फक्त तरुण मुलं मुलीच नाही तर आपल्या जे पीपल्स असतात ते पण वारी करतात ते म्हणून खूप छान वाटतं की आपल्याला एवढं चाललं होतं पण हे 19-21 दिवस जे चालतात त्यांचा जो जोश आहे आनंद आहे सर ते पण खूप छान वाटतं
0: परंपरा आहे की

0: आनंद उत्साह तो मला आवडतो. मी येते
1: कैलास.
0: डेली रुटीन पेक्षा काहीतरी वेगळं, लाईक त्यामध्ये माइंड खूप हे झालेलं असं, माइंड डायव्हर्ट करण्यासाठी किंवा पीसफुलनेस साठी हे अटेंड करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं.
2: गौरी धन्यवाद, आतापर्यंत एवढी रिक्ष माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे. आपल्याशी त्यांची पालखी माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर मी पुन्हा एकदा या प्रत्यक्ष सोहळ्यामध्ये सहभागी होईल. धन्यवाद तुर्त या संधीसाठी.
1: धन्यवाद कैलास. संत तुकाराम महाराजांची पालखी आमच्या इथनं आता मार्गस्थ झाली आहे आणि प्रज्ञा, मगाशी तू दिंडी असं नाव याला का दिलं गेलं याच्याबद्दल बोलत होतीस तर ते ऐकूया.
3: हो, जुन्या वाड्यांना असणाऱ्या भल्या मोठ्या दरवाजावरच्या लहानशा दरवाजाला दिंडी दरवाजा म्हणतो.
1: बरोबर.
3: आणि बोल्सवर्टच्या शब्दकोशामध्ये त्यांनी असा अर्थ दिलाय की कापडावर काहीतरी चितारून ते रंगीत कापड लाकडी काठीला लावलेला ध्वज म्हणजे दिंडी. वास्तविक पाहता हा अर्थ थोडासा वेगळा आहे, पण एका परकीय माणसाला जे काही समजलं ते या वारीकडे नेणारा दिंडी शब्दाचा अर्थ होता. वारकऱ्याच्या खांद्यावरच्या भगव्या पताकेला, पायी चालत जाणाऱ्या भगवत भक्तांच्या समुदायालाही दिंडी म्हटलंय. खेड्यापाड्यातल्या जुन्या काळच्या स्त्रियांच्या ओव्यांमध्ये वारी हा शब्द फारसा येत नाही, पण दिंडी हा शब्द मात्र वारंवार येतो. आली आळंदीची दिंडी, हवा पाहूया घडी भरी असं कुठे आढळतं तर एखाद्या रचनेमध्ये दिंड्या पंढरपुरात आल्यावर उडालेली लगबग याचं वर्णन केलेलं असतं. विणेकऱ्याच्या खांद्यावरच्या विणेला सुद्धा कधी कधी दिंडी म्हटलं जातं. आणि या सगळ्याचा परामर्श घेत हरिभक्त परायण सोनोपंत दांडेकर दिंडीची व्याख्या करताना असं म्हणतात की विणा घेऊन चालत हरिनामाचा गजर करत केलेली वाटचाल म्हणजे दिंडी.
1: वा. आणि विणा खाली ठेवतच नसतं ना?
3: खाली ठेवतच नाही,
1: ते त्याचं वैशिष्ट्य आहे की विणा खाली ठेवलीच जात नाही.
4: हो, त्याच्यासाठी विणा पहारा असा पण एक शब्द असतो. खरं म्हणजे काही ठिकाणी असंही मानलं जातं की जो विणेकरी आहे किंवा ज्याच्या हातात विणा आहे त्याने 24 तास अखंड हरिनाम विठ्ठलाचं नाम घ्यायचं आहे. त्याला जर विणा खाली ठेवायची असेल, म्हणजे त्याला काही काळाकरता थांबायचं असेल, तर ती विणा त्याला नमस्कार करून दुसरी व्यक्ती आपल्या खांद्यावर घेते आणि तो तिथून नामस्मरण सुरू करतो. त्याला विणा पहारा देणं असं दिंडीमध्ये म्हटलं जातं. त्यामुळे दिंडीत सहभागी होण्यासाठी ज्या वेगवेगळ्या अटी असतात की तुम्ही ही तयारी केली पाहिजे, तुमची प्रसंगी सेवा देण्याची तयारी असली पाहिजे, त्याच्यामध्ये हा पण एक नियम असतो की प्रसंगी तुम्हाला विणा पहाराही करता आला पाहिजे. आपण मगाशी वर्णन करत होतो की शहरी लोक या सगळ्यामध्ये मोठ्या आनंदाने मिसळले आहेत, पण खरं म्हणजे आता वारी हा विषय फक्त भारतापुरतं मर्यादित राहिलेला नाही, तर तो ग्लोबल वारी झालेला आहे. अगदी लंडनमध्ये किंवा जर्मनीमध्ये सुद्धा विठ्ठलाच्या पादुकांचं मार्गक्रमण झालेलं आहे. तिकडे मंदिर बांधणं सुरू आहे, तिथल्या लोकांनी त्या पादुका घरी आणून त्यांना अभिषेक करून जवळजवळ एक तो वारकऱ्यांचा एक सोहळाच अनुभवण्याचा त्यांनी आनंद तिकडे घेतलेला आहे. आणि याच्या पलीकडे आपल्याला माहिती आहे की अनेक परदेशी लोकांनी सुद्धा वारीचा अभ्यास करून त्यावरती पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत. त्यामुळे हा जो एक संपूर्ण जगाला जोडणारं जे चैतन्य आहे किंवा प्रत्येक माणसातलं जे चैतन्य आहे त्याला स्थानिक, जागतिक किंवा राष्ट्रीय कोणतीही बंधनं लागू होत नाही, हेच आपल्याला वारी पुन्हा एकदा सांगते.
1: बरोबर. आणि मगासपासून आपण जे समोर पादुका दिसल्या की जी ऊर्जा, ज्या चैतन्याबद्दल बोलत आहोत, त्या ऊर्जा आणि चैतन्याचा लोक सगळ्यांनाच आहे ना. महाराष्ट्रातनं जे कोणी बाहेर गेले, जगाच्या कानाकोपऱ्यात पोचले, त्यांना तो चैतन्याचा, तो ऊर्जेचा ओघ आपल्या देशात न्यायची इच्छा झाली आणि त्यांनी एका अर्थाने त्याचा प्रसार केला. पण तो प्रसार केवळ बाह्य रूपावर न राहता भागवत धर्माचा, भागवत विचारांचा प्रचार व्हावा, प्रचार व्हावा, हे जास्त महत्वाचं असं वाटतं. प्रज्ञा,
3: अगदी बरोबर. गेल्या शतकामध्ये सॉन्थायमर्स यांनी वारीवरती पहिली डॉक्युमेंटरी बनवली होती आणि त्यावेळी एक समाजशास्त्राच्या दृष्टीने या

0: त्यांनी केला होता. आणि ग्लोबल वारी झाली असं आपण म्हणतो. वेगवेगळे प्रयोग वेगवेगळ्या ठिकाणी केले जातात. त्यामध्ये एक महत्वाचा असा की अमेरिकेमध्ये अटलांटामध्ये निसर्ग वारी केली जाते आणि तिथं असलेले भारतीय लोक एकत्र येऊन निसर्गाकडे जाऊन रोज ठराविक अंतर चालणं असा उपक्रम करतात आणि तोही विठ्ठलाचं अधिष्ठान त्या उपक्रमाला असतं अशा पद्धतीनं करतात आणि म्हणून त्याला निसर्ग वारी असं म्हणतात आणि याच काळामध्ये ते केलं जातं.
1: बरोबर प्रज्ञा, आपल्याकडे पण वारी बरोबरच काही सामाजिक संदेश द्यायचा प्रयत्न दरवर्षी होत असतो. म्हणजे ती कधी पर्यावरणाची वारी असेल, ती कधी स्वच्छतेची वारी असेल, या वारीतनं काहीतरी संदेश देणं हे असतंच. म्हणजे गेली अनेक वर्ष आपण पाहतोय की आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांची दिंडी याच्यामध्ये सहभागी झालेली असते. अजून आपल्याला ती दिसली नाही यावर्षी, कदाचित ती माऊलींच्या पालखीसोबत असेल. दरवेळेला काहीतरी सामाजिक संदेश देत, कारण शेवटी या पालख्यांचा प्रवास गावागावातनं होणार आहे, त्या गावांचा सहभाग या दिंडीमध्ये या वारीमध्ये असणार आहे. त्यावेळेला दिलेला सामाजिक संदेश नक्कीच लाखो लोकांपर्यंत पोहोचणार आहे.
0: नक्कीच. आणि असा अनेकांपर्यंत संदेश पोहोचण्याची जी संधी आहे ती कुणीच सोडत नाही. आणि वारीच्या बदलत्या रूपामध्ये या सामाजिक संदेशाचं महत्व सुद्धा खूप आहे आणि त्यामुळे वारी ज्या ज्या गावातून जाते त्याच्या नंतर तिथे निर्मल वारी अभियान जातं आणि ते गाव स्वच्छ केलं जातं. ही सुद्धा एक महत्वाची गरज आहे. तसंच तुकाराम महाराजांचे 10वे वंशज शिवाजीराव मोरे यांनी एक उपक्रम चालू केला आणि पालखी मार्गावर जास्तीत जास्त झाडं लावणं यासाठी वृक्षदायी नावाचा उपक्रम त्यांनी केलाय. आणि असे अनेक सामाजिक उपक्रम परंपरेमध्ये असणारे लोक सुद्धा करत असताना दिसतात.
1: बरोबर. आणि जाताना प्लास्टिकचा वापर कमीत कमी केला जावा, करू नये, किंवा प्लास्टिकच्या ताटल्यांमध्ये जेवू नका, तर पत्रावळीमध्येच आपलं जेवण रोजचं करा, असेही संदेश दिले जातात. श्रोतेहो, काही क्षण आपण आता स्टुडिओकडे जाऊया.
2: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
3: बँक ऑफ महाराष्ट्र.
4: भारत सरकारचा उपक्रम

0: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्व

त्यांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजानत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजानत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजानत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त 1 प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजानत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याच्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू, आणखी 6 जण ढिगाऱ्याखाली असल्याची भीती. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात उपांत्य फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक सहकार्याला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानिस यांनी दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन जारी केलं, त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली, त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. यावेळी प्रधानमंत्री म्हणाले,
1: कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन अग्रीमेंट यानी सीका पर तेजी से काम करने का निर्णय लिया है, जो दोनों देशों के लिए बैलेंस, एम्बिशियस और विन विन होगा. हम बायलेटरल इन्वेस्टमेंट ट्रीटी पर भी तेजी से आगे बढ़ेंगे.
0: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेल्या आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे, असं ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी आज मेलबर्न इथं आयोजित भारतीय समुदायाच्या मेळाव्यालाही संबोधित केलं. इलेक्ट्रॉनिक्स, वाहन निर्मिती आणि औषध निर्मिती क्षेत्रात जगभरात मेक इन इंडियाचा डंका वाजत असून चिप्स पासून शिप्स अर्थात जहाज बांधणीपर्यंत भारतीय उत्पादन परिसंस्था परिपूर्ण होत आहे, असं ते म्हणाले. यावेळी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानिज उपस्थित होते. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

0: विधानसभेत दिली. या समितीने 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण, न्यायमूर्ती एस जी मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचाही समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. राज्यात 5 आणि 6 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या गंभीर परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या स्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी टीका केली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरचा सरकारचा कारभार नियोजन शून्य असल्याचं ते आज विधानसभेत म्हणाले. पायाभूत कामं निकृष्ट दर्जाची असल्याचे ते म्हणाले.
1: वाढलेलं पावसाचं प्रमाण, ढगफुटीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आता वेगवेगळ्या ठिकाणी आपण ऐकतोय आणि ढगफुटी झाल्यावर जो प्रचंड पाऊस येतो त्याचं गणित करून आपण इन्फ्रास्ट्रक्चरची बांधकामं करणं अजून आपण का स्वीकारलेलं नाही.
0: कांद्यावर प्रक्रिया करून त्याची काही उत्पादनं तयार करण्यावर सरकारनं अभ्यास सुरू केला आहे. वर्षाला कांद्याला द्याव्या लागणाऱ्या अनुदानापेक्षा कमी खर्च यात होईल आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा येईल असं मंत्री जयकुमार रावल यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. देशात इतर राज्यातही कांद्याचं उत्पादन सुरू झाल्यानं मागणीपेक्षा जास्त कांदा उपलब्ध झाला आहे. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना इतर पिकाचा पर्याय सुचवता येईल का यावर अभ्यास सुरू आहे असंही ते म्हणाले. नाफेड आणि एनसीसीएफच्या दरापेक्षा बाजारभाव जास्त असल्यानं शेतकरी इतरांना कांदा विकत असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या 48 साखर कारखान्यांकडे ऊस शेतकऱ्यांच्या रास्त भावाचे 298 कोटी रुपये थकित आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि आवश्यक तिथे व्याजासह ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल असं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी गरजेप्रमाणे एफआयआर केली असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांना अधिक दर मिळतो म्हणून शेतकरी दुसऱ्या कारखान्याला ऊस देतात, त्यामुळे झोनबंदी लागू करण्याचा विचार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3र्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्यानं जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर ब्रेंट क्रूडच्या किमतीत 6% अधिक वाढ होऊन प्रतिबॅरल $78.80 पर्यंत पोहोचले आहेत, तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 पर्यंत गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता पुन्हा वाढली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथं दुमजली इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळल्याच्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी 6 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. गेल्या 22 तासांपासून युद्धपातळीवर सुरू असलेल्या बचाव मोहिमेत आतापर्यंत 17 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. इमारतीमध्ये अंदाजे 23 जण होते. दुर्घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल, पोलीस, महापालिका प्रशासन तसंच दक्षिण मुख्यालयाच्या संयुक्त कृती दलातील अभियंता आणि वैद्यकीय पथके

घटनास्थळी तैनात असून समन्वयानं बचावकार्य सुरू आह. विम्बल्डन कनिष्ठ गटात उपांत्य फेरीत पोचलेला भारताचा टेनिसपटू अर्णव पापरकर याचा आज अमेरिकेच्या जॉर्डन ली याने 6-2 7-5 असा पराभव केला. भारताच्या लिएंडर पेसने 1990 साली याच स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर 36 वर्षांनी प्रथमच भारताच्या टेनिसपटूने हा पल्ला गाठला होता. भिवंडी इथल्या शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटक केलेल्या 8 आरोपींना पोलिसांनी आज न्यायालयासमोर हजर केलं. त्यातल्या 4 जणांना

0: टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेची सक्ती रद्द करावी यासह विविध मागण्यांसाठी शिक्षक समन्वय समितीनं आज राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारलं. धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीनं शहरात मोर्चा काढला. यात जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांनी सामूहिक रजा टाकून या मोर्चात सहभाग घेतला. गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याच्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू, आणखी 6 जण ढिगाऱ्याखाली असल्याची भीती. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात उपांत्य फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: संध्याकाळचे 7:15 वाजतायत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी 7 सदस्यांची समिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन. नाशिक रिंगरोडच्या आराखड्यातील बदलांची उच्चस्तरीय चौकशी. महसूल मंत्र्यांची घोषणा. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्यात समान नागरी कायदा अर्थात UCCचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात केली. या समितीने पुढच्या 6 महिन्यात आपला अहवाल सादर करणं अपेक्षित असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर नागपूर इथल्या आगामी हिवाळी अधिवेशनातच हा कायदा दोन्ही सभागृहांच्या पटलावर आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या निवेदनात सांगितलं. न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये विधी आणि समाज जीवनातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती RC चव्हाण आणि न्यायमूर्ती SG मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव DK जैन, राज्याचे माजी महाधिवक्ता अॅडव्होकेट बिरेंद्र सराफ, संविधानाचे अभ्यासक रमेश पतंगे आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचा समावेश आहे. नाशिक इथल्या कुंभमेळ्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या असलेल्या रिंगरोड प्रकल्पाच्या बदललेल्या आराखड्याची पुढच्या 15 दिवसात चौकशी करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात केली. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी या रिंगरोडच्या आराखड्यात जाणीवपूर्वक बदल करून जमिनींचे गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप केला होता. तर सदस्य सरोज अहिर यांनी बळजबरीने भूसंपादन होत असल्याचा मुद्दा मांडला. त्यावर रिंगरोड होणार हे माहीत असताना किंवा एखादा विशिष्ट उद्देश डोळ्यांसमोर ठेवून गेल्या 3 वर्षात या क्षेत्रात कुणी जमिनी खरेदी केल्या आहेत का याचा शोध घेतला जाईल. जर काही लोकांना लाभ पोहोचावा म्हणून या आराखड्यात जाणीवपूर्वक बदल करण्यात आला का याची महसूल खात्याचे अपर मुख्य सचिव यांच्या नेतृत्वाखालील समिती नेमून 15 दिवसात चौकशी करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. तसंच कोणत्याही स्थानिक शेतकऱ्यांकडून बळजबरीने भूसंपादन करण्यात येणार नाही असं जाहीर केलं. राज्यातील वृक्ष लागवडीची प्रगती मोजण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं अद्ययावत तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येणार असून मराठवाड्यासह राज्यातील वृक्षाच्छादन वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येतील. तसंच यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी सभागृहात स्पष्ट केलं. सदस्य संतोष दानवे यांनी राज्यातील वृक्षतोड आणि राज्य सरकारच्या वृक्षारोपण मोहिमेबाबत प्रश्न केला होता. तर अर्जुन खोतकर, अमित देशमुख, मंदा म्हात्रे, आशिष देशमुख, महेश शिंदे, राहुल कुल, नाना पटोले आदी सदस्यांनी या चर्चेत भाग घेत उपप्रश्न केले. वृक्षतोड परवानगी प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि सुलभ करण्यासाठी शासनाने महत्वाचे निर्णय घेतले मात्र या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. वृक्षतोड परवानगी प्रक्रियेचं डिजिटायझेशन आणि सुलभीकरण करताना पर्यावरणाचा समतोल राखणं, जुन्या आणि दुर्मिळ वृक्षसंपदेचं जतन आणि संवर्धनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रक्रियेत सर्व कायदेशीर तांत्रिक निकषांचं काटेकोर पालन केलं जात असून गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहितीही वनमंत्र्यांनी दिली. 1 जानेवारी 2011 पूर्वीच्या सर्व घरांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. त्यामुळे राज्यातील

0: सरकारी वन तसंच विविध प्राधिकरणांच्या जमिनीवर झोपड्यांचे एसआरए म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून योग्य पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सांगितलं. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचं येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाहीही महसूल मंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधून राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महाराजस्व अभियानांतर्गत महाशिबीर घेण्यात येईल. या माध्यमातून राज्यातील किमान 10 लाख कुटुंबांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे सांगितलं. 22, 25 किंवा 26 जुलै या 3 दिवसांपैकी कोणत्याही एका सोयीच्या दिवशी आमदार आपापल्या मतदारसंघात या शिबिराचं आयोजन करू शकतील असंही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं. या शिबिरात महिला शेतकऱ्यांना आयकार्ड आणि गावठाणांचं सनद वाटप करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी निवेदनाद्वारे केली. किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून जिवाजी महाले यांनी छत्रपतींचं रक्षण केलं. अशा या वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यात येणार असल्याचं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: महाज्योतीसाठी 728 कोटींचा निधी, मंत्री अतुल सावे यांची माहिती. बेकायदेशीर दारूविरोधात कारवाई अधिक प्रभावी होणार, मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही. नंदुरबार जिल्ह्यातील साक्षरता अभियानातल्या आकडेवारीची इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यामार्फत चौकशी करणार, राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची घोषणा. कांदा दर स्थिर करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना, प्रक्रिया उद्योग उभारणीवर सरकारचा भर, पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्ये. महाज्योती संस्थेसाठी 728 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून एकूण 1500 कोटी रुपयांच्या निधीची मागणी वित्त विभागाकडे करण्यात आली असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली. सदस्य उमा खापरे यांनी नियम 92 अन्वये उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. सावे म्हणाले की मंजूर झालेल्या 728 कोटी रुपयांपैकी 499 कोटी रुपये सहाय्य अनुदानासाठी, 1 कोटी रुपये इतर प्रशासकीय खर्चासाठी आणि 228 कोटी रुपये बांधकामासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. नागपूर आणि नाशिक इथं नवीन वसतिगृहांचं बांधकाम सुरू असून त्यासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय संस्थेसोबत महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात 21,75,000 रुपये, दुसऱ्या टप्प्यात 48 लाख रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात 51 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलं आहे. या संस्थांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रासाठी संबंधित कौशल्य प्रशिक्षण दिलं जात आहे. आतापर्यंत पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय संस्थेमार्फत सुमारे 250 विद्यार्थ्यांना आणि महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमार्फत सुमारे 480 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम मंजूर करण्यात आला असून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील सामंजस्य करार 9 जून 2026 रोजी करण्यात आला असून त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं सावे यांनी सांगितलं. राज्य उत्पादन शुल्क विभागाचं बळकटीकरण करून महसूल वाढीसाठी बेकायदेशीर दारूची वाहतूक आणि बनावट मद्य विक्रीवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सदस्य उमा खापरे यांनी नियम 92 अन्वये उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले की राज्याच्या महसुलात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा वाटा असून विभागाच्या महसुलात सुमारे 17.63% वाढ झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील मनुष्यबळ वाढवण्यासाठी 1,088 नव्याने मंजूर पदं भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसंच 4,926 पदांच्या भरतीचा प्रस्ताव आहे. ही पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवेने आणि पदोन्नतीने भरली जाणार आहेत. मात्र पदोन्नती प्रक्रियेला न्यायालयीन स्थगितीमुळे काही विलंब होत असल्यानं रिक्त पदांचं प्रमाण वाढलं आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर

0: या 6 प्रमुख जिल्ह्यांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची नवीन अधीक्षक कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यालयांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रिक्त पदं भरून विभाग अधिक सक्षम करण्यात येईल असं मुश्रीफ यांनी सांगितलं. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात 2022-23 ते 2026-27 या कालावधीत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील साक्षरता मोहिमेच्या आकडेवारीबाबत उपस्थित झालेल्या शंकांची इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यमंत्री डॉ भोयर म्हणाले की 2025-26 मध्ये नंदुरबार जिल्ह्यासाठी 16,984 असाक्षरांची नोंदणी करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं, मात्र प्रत्यक्षात 18,171 असाक्षरांची नोंदणी करण्यात आली. तसंच 21 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यांकन चाचणीसाठी 19,819 जण परीक्षेला बसले, त्यापैकी 19,800 जण नवसाक्षर झाले. त्यामुळे जिल्ह्याने 117% उद्दिष्टपूर्ती केली असल्याची माहिती विभागाने दिली. 2024-25 आणि 2025-26 या दोन्ही वर्षांसाठी नंदुरबार जिल्ह्याला देण्यात आलेले असाक्षर नोंदणीचं उद्दिष्ट 100% पूर्ण झाल्याचंही विभागानं कळवलं आहे. मात्र सदस्यांनी उपस्थित केलेल्या शंका आणि आकडेवारीतील तफावत लक्षात घेऊन या संपूर्ण प्रकरणाची बाहेरील जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात येईल. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित सदस्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी बैठकीचे आदेश दिले जातील असं राज्यमंत्री डॉ भोयर यांनी स्पष्ट केलं. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीच्या काळात दिलासा देण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या असून कांदा प्रक्रिया साठवणूक क्षमता वाढवणं आणि पीक विविधीकरणावर भर देण्यात येणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातील कांदा दरातील घसरणीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. पणन मंत्री रावल म्हणाले की आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कांदा निर्यातीवर परिणाम होऊन दर घसरले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकाराने केंद्र शासनासोबत बैठक घेऊन कांदा खरेदीचं उद्दिष्ट वाढवणं, निर्यात प्रोत्साहनासंदर्भातील उपाययोजना करणं तसंच खरेदी दरात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आले. राज्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असून देशातील एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर कांद्यावर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यासारख्या उपाययोजनांवर शासन विचार करत असल्याचं पणन मंत्री रावल यांनी सांगितलं. कांदा साठवणुकीसाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर कांदा चाळी उभारण्यात आल्या असून भविष्यात तालुका आणि जिल्हा स्तरावर एफपीओच्या माध्यमातून कांदा प्रक्रिया केंद्र उभारण्याचा विचार आहे. दर घसरणीच्या काळात यापूर्वी विविध टप्प्यांवर शेतकऱ्यांना अनुदान थेट खात्यावर जमा करण्यात आलं आहे. सध्या बाजारात कांद्याचे दर समाधानकारक असून शेतकऱ्यांना स्थिर दर मिळण्यासाठी शासन सातत्यानं उपाययोजना करत असल्याचंही रावल यांनी नमूद केलं.
1: आताच आपण विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं रश्मी पाटकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
3: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझा आवार.

0: 7:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर. शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. मंडळी, आज आहे गुरुवार. भारतीय सौर दिनांक 20 आषाढ शके 1948, दिनांक 9 जुलै 2026. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजचा सुविचार. गावकरी जलसंधारणाची काळजी गावाचा उत्कर्ष होई सहजी. सुविचार पुन्हा एकदा. गावकरी जलसंधारणाची काळजी गावाचा उत्कर्ष होई सहजी. मंडळी, कार्यक्रमात यानंतर संवादात्मक कार्यक्रम शिवार गप्पा. प्रसारित करीत आहोत रानामळातल्या गप्पा, अर्थात शिवार गप्पा. याचं लेखन केलं आहे तालुका पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय अधिकारी कार्यालय वाई येथील पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय याचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर सुनील देशपांडे यांनी. आणि यात सहभागी आहेत श्रेया गोलेवडेकर, सुप्रिया मोरे आणि डॉक्टर सुनील देशपांडे.
1: अक्का साहेब, अवो अक्का साहेब, अवो इकडे इकडे या की.
2: अगं रखमा,
1: होय
2: काय झालं?
1: अव या की, अव काय सांगू तुम्हासनी. अव या शेजाऱ्यांनी निस्ता गोंधळ घातलाय बघा आज.
2: अरे देवा, काही भांडण बिंडण झालं की काय? मग कशावर झालाय गोंधळ?
1: अव ऐका अक्का साहेब, अव आमचा मोत्या.
2: हा, काय केलं ग त्या मोत्यानं आता?
1: अव काय नाही केलं, अव माझ्या संग रानात मांग माग येत होता आमचा मोत्या. आणि अव त्या शेजारणीच्या पोरानं दिवसलं की त्याला दगड घेतला आणि उचलला आणि हाणला की मोत्याला.
2: होय, आणि मग?
1: आणि मग काय वा अक्का साहेब, अहो मोत्याच तो खवळला की त्या पोरावर. मग त्यानं काय केलं? अजून एक दगड भिरकावला.
2: अरे बापरे, मग काय झालं पुढं?
1: मग काय, मोत्याचं डोसकं फिरलं, गुरगुरला आणि धरलं त्या पोराला.
2: अगो बाई,
1: अहो मग काय, अहो पोरग चांगलंच वरडत होत,
2: होय ग,
1: धावत धावत गेले आणि मोत्याला वडून बाहेर घेतला, बाजूला केला, लई रागात गेलं त्यावर.
2: चावला ना तो?
1: चावलाच त्यो. त्या दाताचं वन पण उठलं होतं त्याच्या हातावर. त्या पोरानं भोकाड पसरलं होतं लय. मग शेजारने आली आणि लागली वरडाय माझ्यावर.
2: मग
1: तुझं कुत्र जरा सांभाळून ठेव, नाहीतर मी काहीतरी करीन. माझ्या बाळाला केवढं चावलंय त्यानं.
2: मग काय केलंस तू?
1: अव काय करणार, अव नेलं मग त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि डॉक्टरांनी दाखवून इंजेक्शन देऊन घेतलं त्याला.
2: बरं झालं बाई.
1: आणखीन अहो डॉक्टरांनी तीनदा बोलवलंय त्याला. अव काहीतरी म्हणत होते बघा, अव ती काय बघडो, कुत्र चावल्यावर असतं कुठली तरी लस देतात.
2: रेबीज,
1: रेबीज, रेबीज, रेबीज का काय म्हणत होत. म्हण की ते पिसाळू नाही म्हणून देतात वाटत.
2: होय, मग गाई घाबरण्यासारखं नाही आहे ना. डॉक्टर काय म्हटलंय मग?
1: अवकडे अक्का साहेब, घाबरण्यासारखं नाही काय, पण डॉक्टर विचारत होत की तुम्ही तुमच्या मोत्याला काही रेबीजचं इंजेक्शन

0: दिलंय का म्हणून, म्हणजे तुमच्या जनावरांना डॉक्टरांनी काय असं काही इंजेक्शन दिलंय का? आता मी म्हणलं असं काही माझ्या ध्यानात नाही, कदाचित नाही पण दिलं असेल. मग म्हणलं आधी देऊन घ्या त्या मोत्याला रेबीज इंजेक्शन.
1: मग आपल्या डॉक्टरना विचारलं पाहिजे, देशपांडे डॉक्टरांना.
0: मी पण मी काय म्हणते आकासाब, जनावरांकडून लई डेंजर रोग माणसांना होई लागल्यात बघा, त्याची काळजी पण घेतली पाहिजे.
1: होय होय, डॉक्टर पण असंच म्हटले ना.
0: होय.
1: मग आता मोत्याच्या इंजेक्शनचं काय, त्याला दिलं पाहिजे का नाही?
0: अब करायला पाहिजे तर आता. मला तरी हे माहितच नव्हतं की जनावरांकडून माणसाला पण असं काही रोग होत्यात. मला लई भ्या वाटलं तेव्हापासून. आणि अहो ती शेजारीन पण सारखी विचारती मला, दिलंस का इंजेक्शन, दिलंस का इंजेक्शन म्हणून.
1: अगं मग आपल्या डॉक्टर साहेबांना फोन कर की येतील किती, आणि माहिती पण सांगतील आपल्याला त्याच्याबद्दल.
0: कसा अहो येतील काय म्हणतायत ते बघा, डॉक्टर साहेब दिसतात गाडीवर.
1: खरंच की गाडीवरनं चाले बरं झालं. मग हाक मारकी त्या
0: हा मारती मारते थांबा. अहो डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब अहो इकडं इकडं बघा, मी रकम आहे अहो इकडे या.
1: हा बघितलं बघितलं
0: बघितलं बघितलं.
2: अरे नमस्कार नमस्कार अक्का साहेब, नमस्कार रखमाताई.
1: नमस्कार साहेब, नमस्कार.
2: काय म्हणताय, सगळं बरं चाललंय ना?
1: आओ साहेब, तुम्हाला बोलवलं म्हणजे रखमाचं काम आहे तुमच्याकडं. तिच्या मोत्याला का नाही रेबीजची लस द्यायची आहे. ऐकव तुमच्याकडं.
2: हो हो आहे की. या छोट्याशा थर्मस मध्ये ठेवली बघा, बर्फामध्ये. तिचं तापमान सांभाळावं लागतं ना, थर्मस मध्ये आणावं लागते तिला.
0: ऐकलंय ऐकलंय बघा त्याबद्दल.
2: पण आज कसं काय जागा झाला रखमाताई? अहो 6 तारखेला आपण रेबीजचं शिबिर घेतलं होतं
0: का,
2: तेव्हा नाही आलात परवा तुम्ही.
0: अहो डॉक्टर साहेब, आता बघताय ना तुम्ही कामाची किती गडबड आहे ती. खरीपाची कामं चाललीत, रानच जावं लागतंय बघा सारखं. आणि मग उशीर झाला आणि कंटाळले, म्हटलं नको याला तुमच्या शिबिराला, राहून गेलं बघा.
1: आणि मग हिचा मोत्या त्या शेजारणीच्या पोराला चावल्यावर जाग आली आमच्या.
2: चला उशिरा का होईना, आता तुम्हाला जाग आली तर तुम्ही ठरवलंय ना, तर आपण देऊया मोत्याला इंजेक्शन. रेबीज पासून वाचवायला हे इंजेक्शन नक्कीच उपयोगी पडेल.
1: बरं डॉक्टर साहेब, 6 जुलैला तुम्ही रेबीजचं शिबिर घेतलं तर म्हटलात.
2: हो.
1: पण नेमकं 6 जुलैला असं काही खास दिवस बिवस होता काय हो त्याच्यासाठी?
2: हो होता ना अक्का साहेब, खास कारण होतं बरं का.
1: बर.
2: 6 जुलै हा जगभर जागतिक पशु संक्रमित आजार दिवस म्हणून साजरा केला जातो बरं का. म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात वर्ल्ड झोनोसिस डे.
0: म्हणजे व डॉक्टर साहेब, म्हणजे काय ते पशु संक्रमित आजार हे नेमकं असतं काय?
2: सांगतो सांगतो सगळं सांगतो बरं का. तुम्हाला माहितीच आहे की पाळीव प्राणी आणि माणसं गेले 1000 वर्ष एकमेकांच्या सोबतीत राहतात, सहवासात राहतात बरोबर. अगदी आपल्या कुटुंबाचाच भाग असतात ते प्राणी. मग ते कुत्री असो, मांजरी असोत, नाहीतर मोठे प्राणी असोत जसे गाई म्हशी आहेत, किंवा मध्यम आकाराचे प्राणी आहेत शेळ्या मेंढ्या, सर्व आपण एकत्र राहत असतो. पण गंमत अशी आहे की आपलं हे सगळे प्रिय प्राणी सुद्धा माणसांप्रमाणेच आजार पण सोबत घेऊन जातात. त्यामुळे प्राण्यांमधल्या काही विषाणू, काही जीवाणू, परजीवी, कीटक आणि बुरशी याच्यामुळे माणसांना सुद्धा कधी कधी आजारपण उद्भवतात. आता या अशा प्राण्यांकडून माणसांना होऊ शकणाऱ्या आजारांना काय म्हणतात तर पशु संक्रमित आजार असं म्हणतात.
1: तो दिवस साजरा केला जातो.
2: हा आणि याची जाणीव म्हणजे सर्वांना वर्षातून एकदा करून देण्यासाठी पशु संक्रमित आजार दिन 6 जुलैला जगभर साजरा केला जातो. आता रेबीज हा जीवघेणा रोग जास्ती करून श्वान वर्गाकडून माणसांना होणारा रोग आहे आपल्या कुत्र्यांमांजरांकडनं, म्हणून रेबीज लसीकरणाची मोहीम आम्ही त्या दिवशी घेतली.
0: पण मला एक सांगा डॉक्टर साहेब, 6 जुलैच का?
2: हे पण इंटरेस्टिंग आहे बरं का. 6 जुलैचं एक खास वैशिष्ट्य आहे.
0: काय?
2: म्हणजे 1885 मध्ये बरं का, याच दिवशी 6 जुलै 1885 पशु संक्रमित आजाराविरुद्ध पहिली लस जगामध्ये या दिवशी दिली गेली होती बरं का. म्हणजे हा दिवस म्हणजे या लसीचा एक प्रकारे वाढदिवस आहे असं समजा तुम्ही. म्हणजे जे झालं कसं, अहो 6 जुलै 1885 हा दिवस, या दिवशी लुई पाश्चर हा जगप्रसिद्ध जो फ्रेंच जीवशास्त्रज्ञ आहे त्यांनी ही लस तयार केली होती रेबीजच्या विरुद्ध. आणि जोसेफ मेस्टर नावाचा एक जो माणूस होता त्याला एक पिसाळलेलं कुत्रं चावलं होतं आणि त्यावेळेला या रेबीज म्हणजे ज्याला उपचार नाही, जो जीवघेणा रोग आहे जो प्राण्यांकडनं माणसाला होतो, यासाठी बचाव करण्यासाठी रेबीजची ही पहिली लस या जोसेफ मेस्टर नावाच्या माणसाला लुई पाश्चरनी दिली.
1: बर बर.
2: आणि हे लसीकरण यशस्वी झालं. आणि हे लसीकरण यशस्वी झाल्यामुळे विज्ञानाच्या इतिहासात हा दिवस म्हणजे सुवर्ण अक्षराने लिहावा असंच आहे बघा.

0: आहे ह्या 6 जुलै या तिथीचं महत्व. म्हणून जगभर या दिवशी लोकांमध्ये पशु संक्रमित आजार म्हणजे काय, ते होतात कसे, त्यांचा मानवजातीवर नेमका काय परिणाम होतो आणि यांना टाळायचं कसं, या सर्व गोष्टींचा प्रचार प्रसार करण्यासाठी 6 जुलैला जगभर हा जागतिक पशु संक्रमित आजार दिवस म्हणून पाळला जातो. इंग्रजीत वर्ल्ड झोनोसिस डे. झोनोसिस म्हणजे प्राण्यांकडून माणसांना संभवणारे आजार.
1: साहेब लई महत्वाचं आहे की सगळं डॉक्टर साहेब.
2: मग या दिवसाचं महत्व आम्हाला सगळ्यांना कळावं म्हणून रेबीज लसीकरण ठेवलं होतं तुम्ही.
1: नेमका आपणच त्याला नाही
2: मग काय तर. आणि रखमा तू गेलीस रानात काम करायला रोजच्या प्रमाणे, 10 मिनिटं काढून मोत्याला तिथे नेलं असतं तर तिथं झालं असतं बघ रेबीचं लसीकरण.
1: होय तर अक्का
2: मग. आणि आजच्या सारखा घोर लागला नसता ग तुला
1: त्यामुळं.
2: आणि ठणकाहून शेजारणीला तुझ्या सांगता पण आलं असतं की मी माझ्या मोत्याला लस दिलेली आहे. होय की नाही, होय की नाही डॉक्टर साहेब.
1: चुकलंच बघा अक्का माझं. म्हणून ही अशा ज्या शिबिर असतात ना ती चुकवायला नको असं मी तुम्हाला म्हणत असते. पण काय करणार आहो, खरीप पुढे गेलाय तेव्हा आहे कामाची गडबड, चालायचं तेवढं
2: कायमचीच आहे ग.
0: बरोबर आहे, अगदी खरं आहे. पण काय हरकत नाही बरं का, जाणीव होणं महत्वाचं आहे. उशिरा झाली तरी हरकत नाही, जब जागो तब सवेरा समजो.
1: अगदी बरोबर डॉक्टर साहेब.
2: पण मग आता देऊ शकतो का?
0: हो हो का नाही.
1: पर मी काय म्हणते डॉक्टर साहेब, असं किती आजार असतील व की जे प्राण्यांकडून आपल्या माणसांना होतात, म्हणजे 10-12 तरी असतील का? नाही
0: रखमाताई, अक्का साहेब, शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे बरं का की प्रत्येक 10 पैकी 6 आजार जे माणसाला होतात, संसर्गजन्य आजार जे लोकांमध्ये पसरतात, ते प्राण्यांपासून पसरतात बरं का. संक्रमित होतात ते प्राण्यांपासून होतात असा आकडेवारी आहे याची, सायंटिस्ट लोकांची. आणि ते म्हणजे मोठा आकडा आहे हा.
1: अगो भैया काय सांगता डॉक्टर साहेब, एवढे आजार
2: बघ ना. आणि इतके आजार प्राण्यांच्या पासून माणसांना होत आहेत.
1: होय, कधी ध्यानातच नाही आलं.
0: म्हणजे सध्याच्या ज्या संसर्गजन्य रोगांपैकी 60% झोनॉटिक आजार आहेत असं सेंटर फॉर डिझीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन यांच्या अहवालामध्ये म्हटलंय बरं का.
2: 60% रकमा आलंय का लक्षात?
1: होय होय.
0: म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की प्रत्येक 10 आजारातल्या 6 आजारांचं मूळ कुठेतरी जनावरापाशी जाऊन पोचत.
1: असं वय. पण मग आणखी कंच आजार होत्यात व जित्राबांकडनं आपल्याला. म्हणजे आता जे बघा, जनावर पिसाळतंय ते माहितीये, म्हणजे ती रेबीज का काय ती लस आहे त्याच कळलं मला. पण आणखीन कंच रोग आहेत व की जे घातक आहेत आपल्याला जनावरांपासून माणसाला.
0: रखमाताई, पशु संक्रमित आजारांची भली मोठी यादी आहे बरं का. मोठी लिस्ट आहे. म्हणजे बरं का, अगदी थोडक्यात जर सांगायचं झालं तर उदाहरणं देतो काही की कुत्र्यांकडून रेबीज आहे, काही त्वचेचे आजार होतात कुत्र्यांकडनं, लेप्टोस्पायरोसिस नावाचा एक आजार होतो, गॅस्ट्रोसारखे आजार कधीतरी होतात, ते माणसाकडे पसरू शकतात. मांजरांकडनं कॅट स्क्रॅच डिझीज म्हणून त्वचेचा आजार होतो, किंवा टॉक्झोप्लाझ्मोसिस हा गर्भपाताचा, किंवा रेबीज असे सुद्धा आजार मांजराकडनं पण होऊ शकतात. त्याच्यानंतर पक्ष्यांकडनं पॅरेट फिवर म्हणजे सिट्टाकॉसिस किंवा बर्ड फ्लू तुम्ही नाव ऐकलं असेल असे आजार पसरू शकतात. घोड्यांपासून ग्लँडर्स होऊ शकतो. गाई मशीनकडनं अँथ्रॅक्स, क्षयरोग, कोलीबॅसिलोसिस, ब्रुसोलोसिस असे आजार माणसाला अंधण म्हणून मिळू शकतात. आणि डुकरांकडनं स्वाईन इन्फ्लुएन्झा, टेनिया सोलियम, ट्रायकिनोसिस आणि ब्रुसोलोसिस असे आजार होऊ शकतात. आणि हे सगळे पशुजन्य म्हणजे पशु संक्रमित आजारांमध्ये लिस्ट मध्ये येतात. आणि अशी ही जंत्री फार मोठी आहे.
2: खरंच की
1: साहेब,
2: किती आहे जंत्री बघितलीस का?
1: अहो बघा,
2: रोगांची आपल्याला एकच माहिती
1: आहे रीबीज, एक काय ते तेवढाच माहिती आहे. पण अहो, जनावर सांभाळायची म्हणलं तर ही पण काळजी घेणं गरजेचं
2: पाहिजे, माहिती असणं महत्वाचं
0: आहे. ही थोडीशी नावं मी घेतली बरं का, यादी तशी खूप मोठी आहे. 200+ झोनॉटिक आजार आहेत असं म्हणतात.
1: पण डॉक्टर साहेब, ही जी आजार तुम्ही म्हणताय या आपल्या जित्राबांकडून माणसांना होत्यात ती नेमकं ठीक आहे, पण मुळात जाते ती कसं ही आजार, किंवा कसं काय गुरांकडून माणसांना लागण होती आहे ह्याची बरं.
0: मगाशी सांगितलं ना तसं, हे रोग आहेत ना काही प्राण्यांमुळे थेट होत नाहीत, म्हणजे काही प्राण्यांचे आजार म्हणून असे थेट होत नाहीत, पण संक्रमित प्राण्याची लाळ असेल, रक्त असेल, लघवी असेल, शेण असेल किंवा विष्ठ असेल, किंवा त्यांच्या शरीरातल्या इतर काही द्रवाचा संपर्क जर माणसाला झाला तर हे आजार प्राण्यांकडनं माणसाला मिळतात. बऱ्याच वेळा काय होतं की हा संपर्क कीटकांमुळे पण होतो बरं का, जे म्हणजे आधी प्राण्यांच्या शरीरावर बसतात कीटक,
1: ते गोचिड पिसवा
0: वगैरे, आणि त्या शरीरावर बसून रक्त शोषतात.

0: आणि त्या शोषताना ते प्राण्यांच्या शरीरातले जे रोगकारक जीवाणू विषाणू किंवा एकपेशीय जीव असतील ते शोषून घेतात आणि हे कीटक जेव्हा माणसाला चावतात तेव्हा हा रोग माणसाला मिळतो. ते त्यांच्या रक्तात पसरतात. पाळीव प्राण्यांना सारखा पुन्हा पुन्हा स्पर्श करणं, हाताळणं, त्यांचं अंग करवाळणं, त्यांचं अंग खाजवणं असे नियमित सुद्धा होऊ शकतं या आजारासाठी.
1: म्हणजे हे आपण सारखं करतोच की पण काळजी घेणं, हात धुणं हे महत्वाचं, स्वच्छता महत्वाची आहे म्हणजे याच्यामध्ये. पण डॉक्टर साहेब, मुळात जीवाणू विषाणू आणि तुम्ही काय म्हटला ते परजीवी जंत एक पेशीय जीव म्हणजे अशा सगळ्यांच्या मुळे हे आजार होत आहेत.
0: हो, म्हणजे
1: गुरांच्या मुळे नाही होत.
0: गुरांना दोष देण्यात अर्थ नाही.
1: हा, तेच मला.
0: जी मॅनेजमेंट आहे ती व्यवस्थित पाहिजे आणि त्यासाठी म्हणजे कसं आहे बरं का की त्यांच्यातला जो जंतुसंसर्ग आहे तो माणसाला होऊ नये यासाठी माणसाने सावध राहिलं पाहिजे. म्हणजे तो माणसाचा संपर्क या जंतुसंसर्गाशी कुठे कुठे होऊ शकतो तुम्हाला माहिती आहे की गुरांच्या गोठ्यात होऊ शकतो, घोड्यांच्या पागेमध्ये होऊ शकतो, कोंबड्याच्या खुराड्यात होऊ शकतो, कबुतरांच्या ढाळीत होऊ शकतो, माशांच्या ज्या टाक्या असतात त्यातल्या पाण्यातनं होऊ शकतो, दूध साठवण्याचे ठिकाण असतात तिथं होऊ शकतो, किंवा आपल्या गोठ्याच्या शेजारी उकीड असतो, शेण साठवण्याची जागा असते तिथनं होऊ शकतो, किंवा कधी कधी धान्याची कोठार असतात तिथनं होऊ शकतो. आता या सर्व ठिकाणांपासून मानवी अन्न आणि स्वच्छ म्हणजे जे पिण्याचं पाणी आपलं असतं ते थोडं दूर ठेवायला पाहिजे. जंत आणि पिसवा अस्वच्छ गोठ्यांमुळे वाढतात, त्यामुळे गोठ्यांची स्वच्छता करणं तुम्ही म्हणलास मग अशी तसं, आणि ती केल्यावर आपली स्वतःची स्वच्छता करणं अतिशय गरजेचं
1: हे महत्वाचं.
2: खरे खरे.
0: म्हणजे डास आहेत, गोचिड आहेत, पिसवा आहेत, हे रोग प्रसाराचे एक प्रकारे दूतच आहेत बरं. ते प्राणी आणि माणूस दोघांनाही घातक, त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करायला हवा. बरोबर.
2: आता डॉक्टर साहेब, एवढं समजा गणित असल्यावर या रोगांना रोखायचं कसं व? आणि ही जनावरं आपल्या घरात किंवा घराला चिटकूनच असतात ना गोठं त्यांचं, मग त्यांच्यापासून दूर राहायचं तरी कसं? अहो त्यांना तरी आपल्याशिवाय कोण आहे बरं त्या जनावरांना, सांगा बरं.
1: होय होय, खरंच रखमा तू म्हणते असे खरं आहे
2: का नाही?
1: म्हणजे अगदी घरचा मेंबर असल्यासारखाच आपण प्राण्यांना जपतो आणि त्या प्राण्यांच्यापासून दूर राहायचं म्हणजे अवघडच
2: नाही
1: डॉक्टर साहेब?
0: बरोबर आहे, अगदी खरे. पण बरं का, पण प्राण्याचं आणि माणसाचं सहजीवन याची काय आपल्याला काडीमोड घेता येत नाही. आपल्याला एकत्र प्राण्यांबरोबर राहायचंच आहे आणि आपल्याला जनावरांमध्येही आपला जीव गुंतलेला असतो, आपल्या भावना असतात त्याच्यामध्ये. तरी पण काय करायचं, थोडीशी पथ्य पाळली पाहिजे.
2: कोणची व पथ्य डॉक्टर साहेब?
0: म्हणजे आता पाळीव प्राण्यांना स्पर्श केला तर हात आपला साबणाने चांगला धुवायचा, सॅनिटायझर वापरायचा, किंवा प्राण्यांपासून थोडंसं योग्य अंतर ठेवायचं, सदानकदा संपर्कात येण्याचं टाळायचं. पाळीव प्राण्यांना सारखं अंगा खांद्यावर मांडीवर घेण्याची सवय असते काही म्हणजे श्वानप्रेमींना, मांजरप्रेमींना, म्हणजे ओंजारायचं गोंजारायचं ते थोडंसं कमी करायचं. इतकं सारखं सारखं करू नये, त्यांनाही मोकळेपणा द्या. पुन्हा डास माशा आणि इतर कीटकांपासून आपलं स्वतःचं आणि प्राण्यांचं सुद्धा रक्षण करायला पाहिजे. वेळच्या वेळी सर्व लसी त्या त्या प्राण्यांना दिल्या पाहिजेत, म्हणजे त्या त्या प्राण्यांच्या ज्या ज्या लसी असतील ते त्या त्या प्राण्यांना दिल्या पाहिजेत. म्हणजे गाई म्हशींमध्ये संसर्गजन्य गर्भपात आजार जो असतो म्हणजे ब्रुसलॉसिस, त्याची एक लस उपलब्ध आहे. तर ते वारंवार होणारे गर्भपाताचं कारण जे आहे ब्रुसलॉसिस, या पशुसंक्रमित आजारात ते असू शकतं आणि ते माणसालाही धोकादायक आहे, आम्हा पशुवैद्यकांनाही कधी कधी धोकादायक आहे. तर ही जर लस ज्या मादी वासर कालबडी रेडकं आहेत रेडे आहेत त्यांना जर 4 ते 8 महिन्यात दिली म्हणजे प्रत्येकानी, तर हा रोगच उद्भवणार नाही हळूहळू जसं होईल तसं. शासनाने ही लस उपलब्ध केलेली आहे पण आपण करून घेणं हे आपलं काम आहे.
1: मोफत आहे ही.
0: हा, मोफत आहे आणि ती करून घेतली पाहिजे. आता ती दिली तर या पशुसंक्रमित आजाराचं निर्मूलन आपण नक्की करू शकतो. रेबीजची लस आहे जी आता रखमतही तुमच्या मोत्याला आपण देणार होतो, तशी लस दरवर्षी न चुकता आपल्या कुत्र्या मांजरांना प्रत्येक पशुपालकाने देऊन घ्यायला पाहिजे.
1: म्हणजे थोडक्यात डॉक्टर साहेब, जनावरांच्याकडून आजार आपल्याकडे येऊ नयेत म्हणून पहिल्यांदा त्यांना निरोगी ठेवायला पाहिजे.
0: बरोबर.
2: आणि आका साहेब, एवढंच नाही तर आपल्याला दर वेळेला डॉक्टर साहेब सांगतात का नाही की लसीकरण करा, लसीकरणाचं वेळापत्रक करा, म्हणजे टाइम टू टाइम लसी पण द्यायला पाहिजे जनावरांना.
1: बरोबर
2: डॉक्टर साहेब,
0: अगदी बरोबर.
1: त्याच्याबरोबर गोठ्यात स्वच्छता पण ठेवायला पाहिजे, त्याचबरोबर उकिरडा गोठ्यापासून दूर ठेवायला पाहिजे आणि नैसर्गिक गोष्टी वापरून गोचिड गोमाशांचं प्रमाण पण कमी करायला पाहिजे.
2: बरोबर,
0: अगदी बरोबर.
2: एवढंच नाही, अहो डॉक्टर साहेब, जनावरांनी खरारा पण केला पाहिजे, त्याला चांगली अंग

0: घातली पाहिजे
1: आणि रोज
0: होय. आणि मला वाटतंय मुक्त गोठा जर असेल का नाही तर ह्या सगळ्या गोष्टी लांब राहत्यात काय हो डॉक्टर साहेब. म्हणजे गोठ्याला शेण लघवी ही साचली जात नाही आणि गोठा पण स्वच्छ आणि जनावर पण निरोगी आहे का नाही.
2: अगदी बरोबर रखमाताई, अगदी बरोबर अक्का साहेब. मग काय हेच तर करायचंय आपल्याला. जनावरांना वेळेवर दाणा पाणी द्यायचं, वेळेवर लसीकरण करायचं, त्यांची स्वच्छता ठेवायची आणि स्वतःची स्वच्छता ठेवायची. एवढं सांभाळलं की पशु संक्रमित आजार 200 का असेनात त्याच्याशी दोन हात करणं आपल्याला अवघड नाही. त्यामुळे काय करायचं,
3: काळजी करायची नाही तर काळजी घ्यायची.
4: आपण ऐकत होतात रानामाळातल्या गप्पा अर्थात शिवार गप्पा. याचं लेखन केलं होतं तालुका पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय अधिकारी कार्यालय वाई येथील पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसायचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर सुनील देशपांडे यांनी. आणि यात सहभागी होते श्रेया गोलेवडेकर, सुप्रिया मोरे आणि डॉक्टर सुनील देशपांडे.
5: शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम आताच आपण ऐकला.
4: कार्यक्रमात आता यानंतर शेतीविषयक माहिती सदर ऐकूया कृषीवाणी. शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात एकात्मिक पीक पोषण याविषयी म्हसवड येथील उपकृषी अधिकारी रामदास जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन.
0: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात तुमचं स्वागत. शेतकरी बंधू भगिनींनो, सध्याचा खरीपाचा जर विचार केला तर आपल्याला खरीपामध्ये वेगवेगळे बदल करावे लागतात. कात्र आता वातावरण बदलतंय, आपल्याला जितकं पीक महत्वाचं आहे तितकं आपली जमीन महत्वाची आहे, कारण त्या जमिनीतूनच आपण पीक घेणार आहोत आणि या पिकासाठी लागणारी महत्वाचे पोषण घटक आहेत किंवा अन्नद्रव्य आहेत ही तितकीच महत्वाची आहेत. मात्र ती वापरताना संतुलित पद्धतीनं किंवा एकात्मिक पद्धतीनं असणं अतिशय गरजेचं आहे. आपण इथून पुढच्या काही भागांमध्ये एकात्मिक पीक पोषण किंवा संतुलित पीक पोषण याविषयी चर्चा करणार आहोत आणि याविषयीची माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत म्हसवडचे उपकृषी अधिकारी रामदास जाधव सर. जाधव सर, सगळ्यात पहिल्यांदा स्वागत, नमस्कार.
6: नमस्कार
0: जाधव सर. सगळ्यात महत्वाचा विषय आहे माती टिकली पाहिजे, जमीन टिकली पाहिजे, ती शाश्वत राहिली पाहिजे, शेती शाश्वत राहिली पाहिजे आणि त्याच्यासाठी गरजेचं आहे तिचं पोषण करणं. म्हणजे पीक पोषण हा अतिशय महत्वाचा भाग आहे याच्यामध्ये. पण एकात्मिक किंवा संतुलित पीक पोषण म्हणजे नेमकं काय, याविषयी काय सांगाल सुरुवातीच्या भागामध्ये.
6: आज आपण जर बघितलं या ठिकाणी तर आपली शेतकऱ्यांची पीक पद्धती जी आहे ती बदलत गेलेली आहे वर्षानुवर्ष. या ठिकाणी बहुपीक पद्धती आहे, वर्षातनं दोन दोन तीन तीन पिकं त्या ठिकाणी घेतली जातात. जास्त उत्पादन देणारे या ठिकाणी संकरित वाण शेतकऱ्यांकडून घेतले जातात, त्यामुळं जमिनीमधनं अन्नद्रव्याची उचल ही फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो शेतीवरती आपल्याला दिसून येतोय. या ठिकाणी व्यवस्थित त्याला अन्नद्रव्य न मिळाल्यामुळं पिकाची वाढ नीट व्यवस्थित होत नाही, उत्पादन येत नाही, रोगराई त्या पिकावरती येते, असे परिणाम जे आहेत ते आपल्याला दिसून येत आहेत. दुसरी गोष्ट आपण जर बघितलं तर या ठिकाणी जमीन, पूर्वीपासून आपण बघतोय की जमीन ही एक फार मोठं भांडार आहे की त्याच्या माध्यमातून पिकाला पोषण मूल्य द्रव्य पोचवली जातात आणि त्याच्या माध्यमातून पिकाचं जे आहे ते कार्य चालतं किंवा पिकाचं उत्पादन आपल्याला मिळत असतं. परंतु आज या ठिकाणी अशी परिस्थिती झाली की असंतुलित प्रमाणे खताचा वापर जो केला गेला त्यामुळे या ठिकाणी जमिनी ज्या आहेत त्याच्यावरती फार मोठा परिणाम जो आहे तो आपल्याला दिसून येतोय. पूर्वी ज्या नांगरटी बैलांनी व्हायच्या त्या नांगरटी ट्रॅक्टरच्या सहाय्याने करायच्या म्हणल्या तरी फार कठीण जाते, अशी जमिनीची अवस्था जी ती होत चाललेली आहे. यामध्ये पिकाचं एकात्मिक पोषण आपल्याला जे करायचंय ते पिकाचं एकात्मिक पोषण असं म्हणण्याऐवजी आपल्याला जमिनीचं पोषण भरण करणं गरजेचं आहे की ज्या जमिनीमध्ये आपलं पीक उत्पादन देणार आहे ती जमीन जर चांगली झाली तरच आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं उत्पादन जे ते घेता येऊ शकतं किंवा या ठिकाणी आपला उत्पादन खर्च कमी करून जमिनीची शाश्वतता टिकवण्यासाठी जी ती आपल्याला मदत होणार आहे. यासाठी आपल्याला फक्त रासायनिक खतच न वापरता जे आपण तिथं पिकं घेतोय त्या पिकाचं व्यवस्थित नियोजन असेल, ज्यामध्ये पिकाचे फेरपालट असेल. दुसरी गोष्ट, आपण वेगवेगळी पिकं जी करतोय ही पिकं जी आहेत त्याचं अवशेष जे आहेत ते अवशेष जमिनीमध्ये कुजवणे असेल, त्याचबरोबर जैविक खताचा वापर असेल, हिरवळीच्या खताचा वापर असेल, सेंद्रिय खतामध्ये शेणखत असेल, कंपोस्ट खत असेल, गांडूळ खत असेल, विविध प्रकारच्या पेंडे असतील यांचा वापर असेल. आणि हे झाल्यानंतर की जी आपल्याला मात्रा जी द्यायची ती रासायनिक खताच्या माध्यमातून व्यवस्थित पिकाला मात्रा देणं यालाच आपण एकात्मिक पीक पोषण किंवा संतुलित पद्धतीने पीक पोषण आपण असं म्हणलं तर काय हरकत नाही.
0: धन्यवाद सर.

विश्ववाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं एकात्मिक पीक पोषण याविषयी म्हसवड येथील उपकृषी अधिकारी रामदास जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन. कृषीवाणी हे शेतीविषयक माहिती सदर आताच आपण ऐकलं.

आमची शेती आमचा परिसर हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.